सुप्रभात श्रोते हो, FM बँड 101 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर, हे आहे आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं पुणे केंद्र. आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 4 आषाढ शके 1948, 25 जून 2026, पहाटेचे 5:55 आणि 40 सेकंद झालेली आहेत. आमच्या आजच्या प्रसारणाला आता सुरुवात झाली आहे. या प्रातकालीन प्रसारणात मी धनंजय भोसले आपलं मनपूर्वक स्वागत करतो. या मंगल दिवसाची सुरुवात करूया मंगल ध्वनीनं.

श्रोते हो, आत्ताच आपण बिस्मिल्ला खां आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली देसकार रागातली धून ऐकलीत. आता सकाळी 6 वाजता हिंदी समाचार आणि 6:05 वंदनवार हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करणार आहोत.

0: अब आज का वंदनवार कार्यक्रम संपन्न होता है।
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन।
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर।
3: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
4: भारत का गम एक्सपर्ट।
5: रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, गंमत गाणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
6: आणि स्वामिनीचा मान्सून इश्य सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, विजिलंट बिल्डिंग, पुणे।
7: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
1: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची।
7: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज।
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती। प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे।
7: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सहंज धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज।
1: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी।
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर।
8: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरी नामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका। प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
3: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
9: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली। इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री।
10: श्रोते हो, माणसाला होणाऱ्या एकूण संसर्गजन्य आजारांपैकी 60% अधिक आजार हे प्राण्यांमधून पसरतात, मग तो रेबीज असो की इतर संसर्ग। आपल्या घरातले पाळीव प्राणी किंवा गोठ्यातील पशुधन यांच्याकडून माणसांमध्ये पसरणाऱ्या याच धोक्याला झूनोसिस म्हणतात। 6 जुलैच्या जागतिक झूनोसिस दिनानिमित्त या धोक्यापासून स्वतःला आणि कुटुंबाला कसं सुरक्षित ठेवायचं, घरच्या प्राण्यांची काळजी घेताना कोणती खबरदारी घ्यायची, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊयात मंगळवारी 30 जून रोजी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात। यावेळी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पशु वैद्यक

0: वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर राहुल कोल्हे. फोन नंबर आपले नेहमीचेच 020-2553-1705 आणि 2553-1706. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
2: हो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको.
3: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
4: श्रोते हो, आपण ऐकत आहात FM 101, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल विविध भारती पुणे. सकाळचे 6:35 होत आहेत. आता आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून आपण ऐकणार आहात श्री रामचरित मानस गान या कार्यक्रमाचा भाग 330.
5: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन, श्री रामचरित मानस. सुनिए 230वीं कड़ी.

0: श्रोते हो, श्री रामचरितमानस हा कार्यक्रम आपण आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून ऐकलात. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे ठीक 6:45 आणि 30 सेकंद झालीत. ऐकूयात यानंतरचा कार्यक्रम.
1: श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग.
2: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून.
1: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा.
2: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं.
1: संपर्क 97-64-12-55-33
2: 9764125533.
3: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
4: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घुडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
5: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
6: जितेंद्र घोडके सराफ.
7: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
6: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.

क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील 21वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे विद्या लव्हेकर यांनी. श्लोक गायन केलं आहे सुवर्णा देवधर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातला हा 21वा श्लोक. या श्लोकाचा अर्थ असा आहे, श्रेष्ठ पुरुष जे जे आचरण करतो त्या त्याप्रमाणेच सर्व मनुष्य समुदाय वागू लागतो. या श्लोकावर आचार्य विनोबाजी भावे गीताईमध्ये म्हणतात, जे जे आचरितो श्रेष्ठ ते तेची दुसरे जन, तो मान्य करीतो जे जे लोक चालवितात ते. कर्म आचरण करताना लोकसंग्रह कसा होतो याचं विवेचन या श्लोकातून श्रीकृष्णांनी केलेलं आहे.

जगातले चांगले गुण आणि आचरण यासाठी जी व्यक्ती विख्यात आहे, जगातले लोक ज्याच्यावर श्रद्धा विश्वास बाळगतात, अशा प्रसिद्ध माननीय ज्ञानी व्यक्तीला आपण नेहमीच श्रेष्ठ मानतो. आणि मग असा श्रेष्ठ व्यक्ती जेव्हा आपल्या वर्ण आश्रम यामधल्या धर्माचं चांगल्या प्रकारे अनुष्ठान करत असेल, तर दुसरे इतर लोकही त्याचं पाहून आपापल्या वर्ण आश्रम यामधल्या धर्माचं चांगल्या प्रकारे आणि श्रद्धेनी पालन करतात. श्रेष्ठ माणसं ज्याला प्रमाण मानतात त्यालाच इतर जनही मान देतात. श्रेष्ठांचं अनुकरण करावं ही सर्वसामान्य माणसांची प्रवृत्ती असते. या श्लोकावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वर भावार्थ दीपिकेत म्हणतात, एथ वडील जे जे करीती तया नाम धर्मू ठेविती, तेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ. हे ऐसे असे स्वभावे मनोनी कर्म न सांडावे, विशेष आचरावे लागे संती. माऊली म्हणतात, या जगात बलिष्ठ श्रेष्ठ ज्ञानी राजे

आपापल्या वर्ण आश्रम यामधल्या धर्माचं चांगल्या प्रकारे आणि श्रद्धेने पालन करतात. श्रेष्ठ माणसं ज्याला प्रमाण मानतात त्यालाच इतर जनही मान देतात. श्रेष्ठांचं अनुकरण करावं ही सर्वसामान्य माणसांची प्रवृत्ती असते. या श्लोकावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वर भावार्थ दीपिकेत म्हणतात, एथ वडील जे जे करीती तया नाम धर्मू ठेविती, तेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ. हे ऐसे असे स्वभावे म्हणूनी कर्म न सांडावे, विशेष आचरावे लागे संती. माऊली म्हणतात, या जगात बलिष्ठ श्रेष्ठ ज्ञानी राजे अधिकारी असे जे थोर लोक जे जे आचरण करतात त्यालाच लोक आदर्श धर्म मानतात आणि सर्वसामान्य इतर लोकही त्याप्रमाणेच वागतात. हे असं स्वाभाविक आहे, ही समाजातली रीत वास्तव आहे. लोकमान्य टिळक गीता रहस्य यात भाष्य करताना म्हणतात, श्रेष्ठ पुरुष जसे वागतात तसंच सामान्य लोक वागतात. त्यामुळे समाजात आदर्श निर्माण करण्यासाठी कर्तव्य कर्म करणं श्रेष्ठाला आवश्यकच आहे. म्हणून याचं भान ठेवून ज्ञानी माणसांनी स्वधर्माचरण कधीही सोडू नये, स्वधर्माचरणाचा त्याग करू नये, स्वधर्माचरणाकडे कधीही दुर्लक्ष करू नये, स्वतः जास्त दक्षतेने स्वधर्माचरण आचरणात आणावं. संत दासगणू महाराजांचे प्रख्यात शिष्य अनंत दामोदर आठवले अर्थात स्वामी वरदानंद भारती या श्लोकावर भाष्य करताना म्हणतात, कर्तव्य कर्म करत राहण्याची कारण दोन आहेत, एक तर स्वतःच्याच प्रगतीसाठी उन्नतीसाठी आणि दुसरं कारण लोकांना योग्य तो आदर्श धडा घालून देण्यासाठी. माणसांनी विचार करावा, विवेकाने वागावं, बुद्धिप्रामाण्य अवलंबावं असं कितीही म्हटलं जात असलं तरीही अनुकरणशीलता हा भाव सामान्य लोकांच्या अंतःकरणात उत्कटतेने असतोच हे नाकारता येत नाही. कोणाचं ना कोणाचं तरी अनुकरण करावं असं सामान्य माणसाला वाटत असतंच. पूर्वी शूरवीर, विद्वान, ज्ञानी पंडित, संत सज्जन इत्यादी लोकांचं अनुकरण केलं जात असे. त्यांचं आचरण श्रेष्ठ शाश्वत कल्याणाप्रत घेऊन जाणार असल्याने ते योग्यच होतं. पण आज अनेक प्रकारच्या विकृतींनी गांजलेल्या आपल्या समाजात साध्या चांगल्या वेशभूषेचंही भान उरलेलं नाही. तरुण पिढी ज्यांच्या हातात पुढचं उज्ज्वल भविष्य आहे ती व्यसनाधीन होताना दिसते. शुद्ध सात्विक आचार विचारांचं वागणं मागासलेपणाचं लक्षण मानलं जात आहे. या सर्व गोष्टींच्या विचारासाठी म्हणून तरी श्रेष्ठ लोकांवर त्यांची इच्छा असो की नसो पण समाजाला मार्गदर्शन करण्याचं उत्तरदायित्व आपोआप येतं. श्रीमद अभंग ज्ञानेश्वरी यात पावस्ये स्वामी स्वरूपानंद या श्लोकावर भाष्य करताना लिहितात, येथे गुरुजन जे जे आचरती तया नाव देती धर्म ऐसे, सामान्य सकळ नेणते जे लोक अनुष्ठिती देख मग तेची, असे ऐसा ओघ स्वभावे हा येथ म्हणून कर्माते सोडू नये, आचरावे लागे विशेषे करोन जे का संत जन तया तेची. सन्माननीय वरदानंद भारती म्हणतात, सदाचरण वरून खाली आलं पाहिजे आणि उपभोगाची साधनं खालून वर गेली पाहिजेत. घरात मुलांना शिस्त लावायची असेल तर आधी आई वडील यांना शिस्तीचं आचरण करावंच लागेल. मुलांच्या तोंडी अपशब्द वाईट बोलणं येऊ नये असं वाटत असेल तर आई वडिलांनाही तसं बोलणं कटाक्षांनी टाळावंच लागेल. सेवकाला शिस्त लावायची असेल तर आधी व्यवस्थापक अधिकारी यांना शिस्तीत वावरावं लागेल. समाज सुधारायचा असेल तर ही सुधारणा वरून खाली आली पाहिजे. सर्व माणसं कार्यकारण भावाचा विचार सातत्याने करू शकत नाहीत. अज्ञान, मायामोह, भ्रम याचा प्रभाव त्यांच्यावर चटकन पडतो. सध्याचं युग हे जाहिरातीचं युग आहे. टीव्ही, वर्तमानपत्र या ठळकपणे दिसणाऱ्या अगदी साध्या साध्या गोष्टींकडे सुद्धा माणसं लगेच प्रभावित होतात. सतत टीव्हीवर एकच जाहिरात ऐकून बाजारात गेलेल्या माणसाची नजर पटकन त्या जाहिरातीत ऐकलेल्या वस्तूवर पडते आणि वरवर दिसतं तेच खरं मानून तो लगेच ती वस्तू विकत घेतो. समाजात सर्वसामान्य वृत्तीचा विचार केला असता असं दिसून येतं की दुष्प्रवृत्तीचा विचार पटकन फैलावतो. काटेरी झुडपं, तण हे शेतात आपोआप येतात, त्यांना मुद्दाम जोपासून वाढवावं लागत नाही. पण चांगलं धान्य, फळांचे वृक्ष, फुलांच्या बागा यांना मात्र वारंवार खत, पाणी, औषधी देऊन जोपासून वाढवावं लागतं. तसंच समाजातले ज्येष्ठ श्रेष्ठ अगदी निवृत्त झालेले लोकांनी सुद्धा समाजाच्या हितासाठी समाजापुढे चांगला आदर्श दिसेल असंच आचरण केलं पाहिजे. पुढची आदर्श पिढी घडवण्यासाठी हे उत्तरदायित्व त्यांच्याकडे येतं. यासाठी ज्येष्ठ श्रेष्ठ निवृत्त यांनी सुद्धा आपल्यात एखादा दुर्गुण

असेल. उदाहरणार्थ दुसऱ्याचं ऐकून न घेणं, एकदम रागावणं, टोचून बोलणं, तर तो दोष त्यांनी प्रयत्नपूर्वक आपल्यातून काढून टाकून मगच समाजाला मार्गदर्शन करावं. आपण ज्येष्ठ श्रेष्ठ म्हणून आपल्या दुर्गुणाचं समर्थन करता येत नसतं. उलट आधी प्रयत्नपूर्वक आपलं संपूर्ण आचरण शुद्ध सात्विक करून मगच समाजाला बोध द्यावा, आधी केलंच पाहिजे. आपल्या भारतीय परंपरेतील पूर्वीच्या ऋषी मुनी संत सज्जन सद्गुरू यांनी समाजापुढे उत्तम आदर्श निर्माण करून ठेवला. स्वतः श्रीकृष्णांनी श्रीरामांनी आपल्या सद्गुरु घरी राहून त्यांची आज्ञा पाळून उत्तम आदर्श समाजापुढे ठेवला. आज विद्यार्थ्यांच्याकडूनही अशी अपेक्षा नसली तरीही त्यांनी उत्तम आदर्श विद्यार्थी व्हावं, कारण पुढे चालून या समाजाची धुरा त्यांच्या हाती जाणार आहे. म्हणून ज्येष्ठ श्रेष्ठांना उत्तम आदर्श घालून देण्याचं कार्य अविरत या भूमंडळावर करण्यासाठी स्वतः आधी उत्तम पुरुष, आदर्श समाज पुरुष होण्यासाठी आचरणात विशेष सावधानीनी वागावं लागणार आहे, कारण समाज त्यांचं अनुकरण करत असतो. हाच बोध या श्लोकातून भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला दिलेला आहे. आजच्या संदर्भात हा श्लोक लीडरशिपचा खरा अर्थ आणि सूत्र सांगतो. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले. या उक्तीप्रमाणे जो वागतो बोलतो समाजात वावरतो त्याचं अनुकरण लोक करतात. आधी केले मग सांगितले हीच अपेक्षा एखाद्या नेतृत्वाकडून केली जाते. जर ऑफिसमध्ये बॉस वेळेवर येत असेल तर कर्मचारीही आपोआप वेळ पाळणारच. लहान मुलं हल्ली मोबाईल समोरच असतात ही पालकांची तक्रार असते, पण जर आई वडीलच सतत मोबाईल बघत असतील तर मुलं वेगळं काय करणार. तरुण मुलं दारू सिगरेट पितात, पण घरात वडीलच जर अशी व्यसनं करत असतील तर मुलांवर तेच संस्कार होणार. त्यामुळे मोठ्या अनुभवी कर्तबगार व्यक्तींनी आपले आचार विचार जबाबदारीनी संयमित ठेवले तर तरुणही त्याचंच अनुकरण करतील. समाज बदलायचा असेल तर आपली एक कृतीही महत्वाची ठरते.

श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील 21वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं विद्या लव्हेकर यांनी. श्लोक गायन केलं होतं सुवर्णा देवधर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. prasaran.pune@gmail.com या ईमेल ॲड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411005 या पत्त्यावर. पुन्हा भेटूया अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात.

0: श्रोते हो क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
1: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
2: जितेंद्र घोडके सराफ.
3: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
2: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
4: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
5: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
6: आकाशवाणी
5: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
6: ऐकत रहा आकाशवाणी.

0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. हे प्रसारण आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकत आहात. श्रोते हो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 7 वाजले आहेत.
1: उन्हाळा हिवाळा असो पावसाळा, GS चहा परिवाराचा जिव्हाळा.
0: श्रोते हो, आता भूले बिसरे गीत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या राष्ट्रीय वाहिनीवरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत.
2: इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भुले बिसरे गीत हा कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून. आम्ही विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, आता काही क्षणात म्हणजेच 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येईल. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत.

0: आकाशवाणी पुणे, माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातील सर्व शेतकऱ्यांना या वर्षअखेरपर्यंत दिवसा वीज पुरवठा देण्याचा शासनाचा प्रयत्न. महिला सुरक्षेसंदर्भातील कायद्यांमध्ये आवश्यक सुधारणांसाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. बालविवाह आणि बालमृत्यू रोखण्यासाठी विशेष उपाययोजना राबवत असल्याची महिला बालविकास मंत्र्यांची विधिमंडळात माहिती. आणि राज्यात मोसमी पावसाला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषीमंत्र्यांचा सल्ला. आता सविस्तर बातम्या. राज्यातील 75% शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा केला जात आहे. या वर्षअखेरीस उर्वरित 25% शेतकऱ्यांनाही दिवसा वीज पुरवठ्याच्या कक्षेत आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. राज्यात सध्या विजेची कोणतीही टंचाई नसून कृषीपंपांना नियमानुसार दिवसा 8 तास वीज पुरवठा केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं. देशातील एकंदर सौर कृषीपंपांपैकी 60% पंप महाराष्ट्रात बसवण्यात आले आहेत. केंद्र सरकारनं सर्व राज्यांना महाराष्ट्राचं अनुकरण करण्याबाबत पत्र पाठवलं आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. नाशिकमध्ये TCS कंपनीत झालेला महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, धार्मिक भावना दुखावल्याचं प्रकरण अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी आणि महिला सुरक्षेसंदर्भातील कायद्यांच्या पुनरावलोकनासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी काल विधान परिषदेत दिली. चित्रा वाघ यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: या संदर्भात काही कायदे निश्चित आहेत पण त्याचं योग्य त्या प्रमाणात पालन होत नाही आणि म्हणून आता काही उपाययोजना चित्रा त्यांनी या ठिकाणी सुचवलेल्या आहेत. मी तर असं म्हणेन की आपल्या आणि अध्यक्षांच्या मान्यतेने दोन्ही सभागृहातल्या महिला सदस्यांची एक कमिटी तयार करून आणि आत्ता उपस्थित असलेले कायदे आणि नियम याचा अभ्यास करणे, त्याच्यामध्ये काय बदल केला पाहिजे. विशेषतः आपण जेव्हा हे कायदे तयार केले त्यावेळेस प्रायव्हेट वर्कप्लेसेस इतक्या मोठ्या प्रमाणात नव्हत्या. जेव्हा हे कायदे तयार केले त्यावेळेस आपल्याकडे रात्रीच्या शिफ्टला महिला कमी काम करत होत्या, त्यामुळे आता आपल्याला त्याच्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून दोन्ही सभागृहाची महिला सदस्यांची एक कमिटी तयार करून त्यांना ही जबाबदारी आपण देऊ. या सगळ्या कायद्यांचा, नियमांचा, झालेल्या घटनांचा आढावा घेऊन आपण काय उपाययोजना करणं आवश्यक आहे त्या उपाययोजना त्यांनी सुचवाव्या. निश्चितपणे राज्य सरकार त्या उपाययोजना त्या ठिकाणी लागू करेल.
0: परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर शासनानं सकारात्मक भूमिका घेतल्यानं RTO कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मागं घेण्यात आला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. परिवहन विभागातल्या कर्मचारी संघटनांनी विविध मागण्यांसाठी 16 जूनपासून बेमुदत संप पुकारला होता. राज्यात बालविवाहाचं प्रमाण 10% आत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे प्रमाण जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये विशेष मोहीम राबवण्यात येत असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी काल विधानसभेत दिली. यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागांच्या मदतीनं कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या वर्षी राज्यात सुमारे 1500 आणि यंदाच्या वर्षात आतापर्यंत 1400 अधिक बालविवाह रोखण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. राज्यातील बालमृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना सुरू असल्याची माहितीही सरकारनं काल विधानसभेत लेखी उत्तरात दिली. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असा सल्ला कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत एका

चर्चेला उत्तर देताना दिला. शेतकऱ्यांनी प्रथम आपल्या शेतातली ओलाव्याची पातळी तपासून पुरेसा ओलावा असल्याची खात्री झाल्यावरच पेरणी करावी. एल निनोसह हवामानातल्या इतर अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभाग मदत करेल असं आश्वासनही भरणे यांनी दिलं. दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव वाचताना झालेल्या चुकांबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल दिलगिरी व्यक्त केली. छापील भाषणाची प्रत अस्पष्ट असल्यानं वाचताना चूक झाल्याचं ते म्हणाले. तत्पूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत झालेल्या अनियमिततेच्या निषेधार्थ विरोधी पक्ष सदस्यांनी विधानभवन परिसरात निदर्शनं केली. यंदाच्या आषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सर्व विभागांच्या समन्वयातून व्यापक नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या. विधानभवनात काल त्यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूरच्या आषाढी एकादशीच्या अनुषंगानं आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. वारीचा उपक्रम डिस्कव्हरी आणि जिओग्राफी दूरचित्रवाहिनीद्वारे जगभरात पोहोचणार असल्याचं त्यांनी सांगितलं. वारकऱ्यांच्या मुक्कामस्थळी जर्मन हँगर उभारण्यात आले असून त्यामुळे लाखो वारकऱ्यांना सुरक्षित आणि प्रशस्त निवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. संत मुक्ताबाईंच्या पालखीनं काल जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी इथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं. विठ्ठल नामाचा जयघोष आणि टाळ मृदंगांचा गजर अशा भक्तिमय वातावरणात हा प्रस्थान सोहळा पार पडला. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. 1975 रोजी आजच्या दिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्या घटनेचं स्मरण म्हणून आज संविधान हत्या दिवस पाळला जात आहे. आणीबाणीच्या काळात देशासाठी प्राण गमवलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसंच संविधानाचं आणि लोकशाहीचं मूल्य नागरिकांना समजावं यासाठी आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पुण्यातील आशय सांस्कृतिकच्या वतीनं आणि पुल परिवाराच्या सहयोगानं आयोजित पुल स्मृती महोत्सवाचं उद्घाटन काल तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांच्या हस्ते झालं. उद्घाटन समारंभापूर्वी या समहा हा लघुपट प्रदर्शित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अखेरच्या सत्रात बहुरूपी पुल या विषयावर विशेष परिसंवाद झाला. माहिती कायद्यात केलेल्या दुरुस्त्या रद्द करण्याच्या मागणीसाठी 5 जुलै रोजी उपोषण करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे. या संदर्भात राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी काल अण्णांची राळेगण सिद्धी इथं भेट घेतली. मात्र ही बैठक निष्फळ ठरली असून आपण उपोषणावर ठाम असल्याचं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार पक्षातून बाहेर पडल्याप्रकरणी खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी काल लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले खासदार दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाहीत. त्यांची संख्या पक्षाच्या एकूण खासदारांच्या 2/3 असली तरीही संविधानातल्या 10व्या अनुसूचीतल्या तरतुदीनुसार हे करता येणार नाही असं आपण सभापती बिर्ला यांना सांगितल्याची माहिती अनिल देसाई यांनी वार्ताहरांना दिली. या प्रकरणी सभापती संविधान आणि लोकशाहीचा आदर करणारा निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या स्थापनेला 5 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त 21 जून ते 6 जुलै या कालावधीत सहकार सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या कालावधीत राज्य सहकारी संघ आणि राज्य शासनाच्या सहकार खात्यानं जनजागृतीचे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. सहकारी चळवळीचं राष्ट्रविकासातील योगदान तसंच सहकार मंत्रालयाच्या विविध उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणं हा या सप्ताहाचा उद्देश आहे. राज्य शासनाचे 2023-24 आणि 24-25 वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार गडचिरोली जिल्ह्यातल्या 3 शेतकऱ्यांना जाहीर झाले आहेत. 2023-24 साठीचा सर्वसाधारण गटातला पुरस्कार आरमोरी तालुक्यातल्या विष्णुपद गाईन यांना तर आदिवासी गटातला पुरस्कार एटापल्ली तालुक्यातल्या दयाराम सिदाम यांना जाहीर झाला आहे. 2024-25 साठीचा पुरस्कार सर्वसाधारण गटात आरमोरी तालुक्यातल्या पुरुषोत्तम जांभूळकर यांना जाहीर झाला आहे. नैऋत्य मोसमी पावसानं राज्याच्या बहुतांश भागात हजेरी लावली असून मुंबईसह अनेक ठिकाणी कालपासून पावसाची संततधार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढचे 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मासेमार आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. रायगड जिल्ह्यातही गेले 2 दिवस जोरदार पाऊस पडला त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अलिबाग तालुक्यात झालेल्या जोरदार पावसानं काल देहेन गावाजवळील बंधारा वाहून गेला. यामुळे या

0: चा इतर गावांशी संपर्क तुटला आहे. रत्नागिरीमध्ये पगरवठार इथं 70 फुटी संरक्षक भिंत काल कोसळली. लांजा तालुक्यातल्या आरगावात बांध कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. परभणी, जालना आणि यवतमाळ जिल्ह्यासह मराठवाड्यातल्या काही भागातही पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. हवामान. मान्सूननं अवघा महाराष्ट्र व्यापला असून येत्या आठवड्यात विविध भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकणात 30 जूनपर्यंत तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात 26 आणि 27 जूनला जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यातील सर्व शेतकऱ्यांना या वर्षअखेरपर्यंत दिवसा वीज पुरवठा देण्याचा शासनाचा प्रयत्न. महिला सुरक्षेसंदर्भातील कायद्यात आवश्यक सुधारणांसाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. बालविवाह आणि बालमृत्यू रोखण्यासाठी विशेष उपाययोजना राबवत असल्याची महिला बालविकास मंत्र्यांची विधिमंडळात माहिती. आणि राज्यात मोसमी पावसाला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषी मंत्र्यांचा सल्ला. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रुते हो हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केलं. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रुते हो आता भुले बिसरे गीत या कार्यक्रमाचा उर्वरित भाग ऐकण्यासाठी जाऊयात आमच्या राष्ट्रीय वाहिनीकडे.

0: कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: एफएम बँड 101 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं पुणे केंद्र। श्रोतेहो, सकाळचे 7:30 वाजले आहेत। आता ऐकूयात देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून।
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया। अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया।
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू।
2: संपर्क 89 39 41 42।
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
5: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू।

मंडळी सांगा बरं, हे गाणं कुठल्या चित्रपटातले? बरोबर, 1951 साली प्रदर्शित झालेला अलबेला हा चित्रपट आठवतो ना? कथा, पटकथा आणि

0: दिग्दर्शन भगवान दादा यांचं होतं आणि कलाकार होते स्वतः भगवान दादा आणि गीता बाली. या चित्रपटामध्ये सी रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेल्या सगळ्याच गाण्यांचं प्रचंड कौतुक झालं आणि ती लोकप्रिय देखील झाली बरं का. आत्ताच आपण ऐकलेलं शोला जो भडके, हे गाणं, ये दिवाना ये परवाना यांसारख्या गाण्यामध्ये अनेक वेस्टर्न म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स वापरलेली आहेत, ज्यामध्ये बोंगो, ट्रम्पेट, सेक्साफोन अशा इन्स्ट्रुमेंटचा आणि कॅबरे डान्सवरती जे गाणं वापरलं जातं तशा प्रकारच्या गाण्याचा वापर केला गेला होता. असं म्हणतात की सी रामचंद्र यांनी स्वतः चितळकर यांच्या भूमिकेत चित्रपटातली बरीच पुरुष गीतं गायली आणि स्त्री गीतं लता मंगेशकर यांनी गायली. अहुयातली गाणीच बघा ना, शोला जो भडके, श्याम ढले खिडकी तले, बलमा बडा नादान रे, दिवाना परवाना, भोली सुरत दिल के खोटे किंवा धीरे से आजारी अखियन में, किती गाजली ना ही गाणी. क्लासिक गाण्यांसह अत्यंत विनोदी ढंगाने जाणारा हा चित्रपट म्हणजेच अलबेला. याच चित्रपटाबद्दलच्या अजूनही काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 30 41 42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत.

1951 मध्ये प्रदर्शित झालेल्या अलबेला या चित्रपटातलं हे गाणं गायलं होतं लता मंगेशकर आणि चितळकर यांनी, आणि संगीत होतं सी रामचंद्र यांचं. भगवान दादांना राज कपूर यांनी सांगितलं होतं की एखादा असा चित्रपट तू बनव, आणि भगवान दादांनी हे ऐकलं सुद्धा. हा चित्रपट बनवताना त्यांनी खूप मोठा धोका देखील पत्करला बर का, कारण त्यांना खात्री होती की हा चित्रपट यशस्वी होणारच. त्यामुळे त्यांनी आपल्या जवळची सगळी मालमत्ता वितरकांकडे गहाण ठेवली होती, पण त्यांचा विश्वास खरा ठरला आणि चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला. त्या काळात राज कपूर, देवानंद यांसारखे अभिनेते खूपच लोकप्रिय होते, पण असा कुठलाही नायक नसलेला अलबेला चित्रपट गीता बाली यांनी नाकारला. पण नंतर मात्र त्यांनी स्वतःचं मत बदललं आणि चित्रपट स्वीकारला सुद्धा. चित्रपटात शोला जो भडके हे गाणं जेव्हा लागायचं ना, त्यावेळेला चित्रपट पाहायला आलेले प्रेक्षक गाणं आवडल्याबद्दल पडद्यावर नाणी किंवा पैसे फेकायचे, आणि हे सगळं चित्रपटगृहांमध्ये सफाई करणारे कर्मचारी गोळा करायचे. या गाण्यामुळे त्यांचे दिवस पालटले असं म्हणतात, आणि सफाई कर्मचारी संघटनेनं भगवान दादा यांचे आभार देखील मानले. गम्मत आहे ना? अशाच चित्रपटाच्या गमती जमती मी तुम्हाला सांगणारे देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. आता ऐकूयात लता मंगेशकर आणि चितळकर यांच्या स्वरातलं सी रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेलं हे एक सुंदर गीत.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू।
1: श्रोतेहो, सकाळचे 7:40 झाली आहेत। आता ऐकूयात ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम जोगळेकर हॉस्पिटल।
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
0: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ।
3: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं।
0: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
3: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं,
0: होऊ दे ना पूर्ण
3: आमचं बाळाचं स्वप्न।
0: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। संपर्क 8661976772।
3: नमस्कार श्रोते हो, डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्य प्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची। या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरच्या डॉक्टर चारुता जोगळेकर आपल्या बरोबर आहेत। नमस्कार डॉक्टर चारुता।
4: नमस्कार।
3: आयव्हीएफच्या अनेक वेगवेगळ्या शंका ज्या आपल्या मैत्रिणींच्या किंवा श्रोत्यांच्या मनात आहेत त्याबद्दल आपण बोलतो आहोत। त्यातला अजून एक महत्वाचा प्रश्न म्हणजे आयव्हीएफ कोणामध्ये गरजेचं आहे किंवा त्याचे काही क्रायटेरिया असतात का, याबद्दल सांगा।
4: निश्चितच क्रायटेरिया आहेत, त्यामध्ये सुद्धा फिमेल क्रायटेरिया आणि मेल क्रायटेरिया असे वेगळे वेगळे आहेत। सो फिमेल मध्ये युजली पेशंटचं एज काय आहे, किती वर्षांपासून ते प्रयत्न करतात आहेत, याच्या आधी त्यांनी काय काय ट्रीटमेंट घेतलेली आहे आणि त्यांचे रिपोर्ट काय आहे, त्या व्यतिरिक्त सोनोग्राफी मध्ये दोन्ही बीजाशयात बीज किती शिल्लक आहे, याच्या व्यतिरिक्त पेशंटला अजून काही कोमॉर्बिडिटीज म्हणजे डायबेटीस, थायरॉइड, बीपीचा त्रास, ह्या सगळ्या गोष्टींचा कंबाईन विचार करून त्या पेशंटला आयव्हीएफ हे सजेस्ट केलं जातं।
3: आता जेव्हा हे फिमेलच्या अनुषंगाने असं त्यावेळेला तुम्ही या सगळ्या गोष्टी सांगितल्या, या आयव्हीएफच्या आधी सुद्धा त्यांना काही वेगळ्या ट्रीटमेंट दिल्या जातात का डायरेक्ट आयव्हीएफची ट्रीटमेंट असते, याबद्दलही सांगा।
4: काही पेशंटला डायरेक्ट आयव्हीएफ सुद्धा सांगावं लागतं, जसं मी सांगितलं पेशंटचे रिपोर्ट काय आहे आणि इन्फर्टिलिटीचं नेमकं कारण काय आहे, ते कारण आपण शोधून काढल्यानंतर त्याच्यासाठी त्या कारणासाठी जी बेस्ट ट्रीटमेंट अव्हेलेबल आहे ती सांगणं हे इन्फर्टिलिटी स्पेशालिस्टचं काम असतं। आणि त्याच्यामुळे जर बेसिक ट्रीटमेंटनी त्या जोडप्याला प्रेग्नन्सी राहणं शक्य असेल तर बेसिक ट्रीटमेंट सांगितली जाते, पण रिपोर्टमध्ये जर बऱ्यापैकी अबनॉर्मॅलिटीज असतील तर आपल्याला शक्यतो हायर ट्रीटमेंट म्हणजे आयव्हीएफ किंवा टेस्ट ट्यूब बेबी, यांनी सक्सेस हा निश्चितच जास्त मिळू शकतो।
3: श्रोते हो, आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव आणि प्रत्येकाचा हक्क असतो, यासाठीच योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारांसाठी तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम असलेलं वंध्यत्व निवारण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ। संपर्क 8661976672, 8661976672, 8669167672। डॉक्टर चारुता, जसं मगाशी तुम्ही म्हणालात की काही जणांना डायरेक्ट आयव्हीएफची ट्रीटमेंट आम्ही सजेस्ट करतो, मग याच्या मागे काय क्रायटेरिया असतो, कोणते असे पेशंट असतात?
4: आयव्हीएफची ट्रीटमेंट सांगताना मेल आणि फिमेल दोन्ही फॅक्टर्स आपल्याला बघायला लागतात। समजा लग्न उशिरा झालं असेल, वय जास्त असेल, साधारण 35 नंतर भारतीय स्त्रियांमध्ये बीजांचा आकडा आणि त्याची गुणवत्ता, क्वालिटी क्वांटिटी दोन्ही सुद्धा कमी व्हायला लागतात, आणि त्याच्यामुळे जो सोनोग्राफीमध्ये बीज कमी दिसत असतील किंवा

0: एमएचची व्हॅल्यू बऱ्यापैकी कमी येत असेल तर अशा वेळेला त्यांना आपण आयव्हीएफचा सल्ला देतो.
1: बरं.
0: बीजाशया व्यतिरिक्त जर एखाद्या पेशंटच्या दोन्ही गर्भनलिका बंद असतील, त्या ओपन करण्यासाठी प्रयत्न केला जातो, परंतु जर त्याची हेल्थ चांगली नसेल, फॅलोपियन ट्यूब्स ब्लॉक असतील किंवा अनहेल्दी असतील, तर अशा पेशंटला पूर्वी कोणतीही ट्रीटमेंट नव्हती. बेसिकली टेस्ट ट्यूब बेबी किंवा आयव्हीएफची सुरुवातच अशा पेशंटपासून झाली होती ज्यांना ट्यूबचा प्रॉब्लेम होता. त्यामुळे जर एखादी पेशंट आपल्याकडे आली आणि जिच्या दोन्ही ट्यूब्स डॅमेज आहे, सो अशा वेळेला बाकी कोणतीही ट्रीटमेंट सजेस्ट न करता डायरेक्ट टेस्ट ट्यूब बेबी जर आपण सजेस्ट केलं तर आपल्याला त्यांना मूल देता येणं शक्य आहे.
2: अच्छा श्रोते हो, आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव असतो. यासाठी योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारांसाठी तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम असलेलं वंध्यत्व निवारण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ. संपर्क 866-91-67-67-2, 866-91-67-67-2, 8669167672. पुन्हा भेटूयात. डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्य प्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची या कार्यक्रमात डॉक्टर चारुता जोगळेकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ.
4: उफो, घर का सारा काम मुझे ही करना पड़ता है, सफाई भी, शॉपिंग भी. 1 किलो शुद्ध नमक देना, शुद्ध नहीं समझते हो क्या? शुद्ध नमक सफेद, स्वच्छ, फ्री फ्लो, वैक्यूम डाइट के हर दाना समान.
5: तो ऐसा बोलो ना,
4: निर्मा शुद्ध नमक, ये हुई ना बात.
6: क्यों छोटे साहब?
4: मम्मी मैं तो
6: निर्मा शुद्ध नमक, इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण.
7: श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत जोगळेकर हॉस्पिटल गम्मत गाणी.
3: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
2: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
3: एवल्या एवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं, रडणं, बोबड बोबड बोलणं,
2: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
3: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-76-72.
8: अहो सकाळी सकाळी मी छान चहा केलाय, तो घ्यायचा तर तुम्ही दरवाजाकडे काय पाहताय?
9: अगं मी तरुण भारतची वाट बघतोय, माझ्या वडिलांचा आवडता तरुण भारत आणि मीही आवडीने वाचत असे. आता पुण्यात पुन्हा सुरू झालाय तरुण भारत, वाचला ना की खऱ्या बातम्या वाचल्याचं समाधान मिळतं बघ.
8: आता घराघरात सकाळच्या वेळी हाच संवाद, कारण सर्वांनाच वाचावासा वाटतो तरुण भारत. राष्ट्रीय विचारांचा वसा, तसंच शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत पुरवणी.
9: नागपूरच्या श्री नरकेसरी प्रकाशनचे दैनिक तरुण भारत, 100 वर्षांचा तरुण, दैनिक तरुण भारत, आता पुणेकरांचा फॅमिली न्यूज पेपर.
7: श्रोते हो, आता ऐकूयात एक छानसं बालगीत जे आहे शांताराम नांदगावकर यांचं, संगीतबद्ध केलं आहे अशोक पत्की यांनी आणि गायलं आहे वैशाली जोशी यांनी.

0: आणि श्रोते हो, या गीताबरोबरच हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत.
1: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात FM 101, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. हे प्रसारण आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकत आहात. श्रोते, आता ठीक 7:50 जोगळेकर हॉस्पिटल, 7:50 PNG आणि 7:55 क्रिसेंट म्युच्युअल फंड हे दोन ग्राहक केंद्रित कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत आहोत.
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञ

0: श्रोते आता ठीक 7:50 जोगळेकर हॉस्पिटल, माफ करा, 7:50 PNG आणि 7:55 क्रिसेंट म्युच्युअल फंड हे दोन ग्राहक केंद्रित कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत आहोत.
1: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगिळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
3: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना गाडगिळ आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पूना गाडगिळ आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पूना गाडगिळ आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
2: श्रोते हो, गळ्यात घालायच्या सोन्याच्या माळांपैकी गहू मण्यांची माळ आणि व्हर्टिकल माळांचे प्रकार व्हरायटी म्हणून महिलांना हवे असतात. पण हे गहुमणी किंवा व्हर्टिकल माळा म्हणजेच नक्की कशा असतात, त्यांचे प्रकार जास्त प्रचलित कुठले आहेत आणि कोणत्या भागात प्रचलित आहेत याची माहिती आज आपल्याला देणार आहेत पूना गाडगिळ आणि सन्स या लोकप्रिय सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर. मोडक साहेब, कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत.
4: नमस्कार. गहू मणी हा खूप म्हणजे जुन्या पद्धतीची माळ असायची. म्हणजे तुम्ही परंपरागत खूप जुन्या स्त्रियांचे जे फोटो बघितले तर त्याच्यामध्ये अगदी दोऱ्यामध्ये ओवलेल्या अशा सिंगल पदरी माळा किंवा 2-3 पदरी 4 पदरी माळा, त्यातला जो मणी असतो तो आपली तांदुळाची साळ जशा आकाराची असते त्या आकाराचा साधारण असतो ना, हॉलो असतो, पोकळ असतो, त्यामुळे वजनाने खूप हलकं असतं. त्यामुळे साधारणपणे गहुमणीची माळ आपण 22-24 इंचाची 4 पदरी अगदी केली. पूर्वीच्या सारखी दोऱ्यात नाही ओवली, ती अगदी सोन्याच्या तारांमध्येच गुंफत गेलो आपण. जसे मंगळसूत्राच्या तारा असतात तर ती साधारणपणे 33-35 ग्रॅम मध्ये बनते. 4 पदरी ठसठशीत दिसायला, त्याला वेगवेगळे म्हणजे आकार दिलेले असतात त्यामुळे त्याचं चमक उठून दिसते आणि ती साधारणपणे 33-35 ग्रॅम मध्ये होते. आजच्या हिशोबाने परत जर विचार करायचा आला 1.5 लाख रुपये समजा 10 ग्रॅमला सोनं आहे तर साधारणपणे 5.5-6 लाख रुपयाचं सोनं आणि त्याला 16% जर मजुरी म्हटली तर 7 लाख रुपये, 7-7.5 लाख रुपयापर्यंत 4 पदरी गहू मण्याची माळ होऊ शकते. दिसायला फार सुंदर दिसते आणि ते म्हणजे एखाद्या फंक्शनल युज करता म्हणून वापरता येण्यासारखी असते कारण ठसठशीत दिसले.
2: अगदी पेशवेकालीन दागिना आपण जो म्हणतो तर त्याप्रमाणे आपल्याला बनवता येतो. सर, व्हर्टिकल मणीमाळ ही सुद्धा याच टाइप मध्ये येते?
4: नाही, व्हर्टिकल मणीमाळ हे तुम्हाला आता माहितीये कारण तुम्ही आताच्या 20-21 शतकातले आहेत म्हणून, पण अदरवाइज व्हर्टिकल मणी हे आताचा आधुनिक प्रकार आहे.
2: बर,
4: व्हर्टिकल मणीला आपले जसे कंठीमणीला तास असतात तसेच तास असतात पण ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात. म्हणजे असे एक धाटणीतले नसतात, ते कधी गोलही असतात त्याच्यावर तास असतात, षटकोनी असतात तास असतात, लंब गोलाकृती असतात त्याच्यावर तास असतात. आणि हे राजकोटला बनतं. आता इंडियामध्ये आपण विचार केला तर ते राजकोटला प्रामुख्याने बनतं. आणि व्हर्टिकल मण्यामध्ये काय असतं की सगळे मणी एकसारखे असतात पण पदक जिथे असतं आपलं जनरली चेनचं किंवा नेकलेसचं किंवा कुठल्याही माळेचं तर त्या पदकाच्या जागी जे मणी वरती वापरलेले असतात त्याच्यातलेच पण जवळजवळ तिप्पट चौपट आकाराचे मणी 5-6 खाली पदकाच्या जागी वापरले जातात. साधारणपणे एक व्हर्टिकल मणीची माळ म्हटली तर 23-24 इंचाची माळ 15-16 ग्रॅम पर्यंत होते. आणि जर हे मोठे मणी जर लावलेले असतील पदकासारखे त्याला खाली तर त्याचे आणखीन 2-1 ग्रॅम वजन वाढू शकतं, म्हणजे 17-18 ग्रॅम पर्यंत होते. परत 1,50,000 रुपये 10 ग्रॅम आणि वगैरे जीएसटी 15-16% मजुरी तर 3-3,20,000 रुपयापर्यंत ही 1 पदरी माळ जाते. याच्यातही मल्टीपदर माळा बनतात.
2: बरोबर.
4: आता मोहनमाळ आणि जोंदळी माळ हे ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात प्रसिद्ध आहेत आणि तिथे वापरल्या जातात. तुम्ही जर कंठीमणी आणि व्हर्टिकल मणी म्हणाल की ज्याला तास असतो षटकोन असतो तर ते जास्त करून शहराकडे वापरलं जातं, गावाकडे कमी वापरलं जातं. आणि गहू माळ जी आहे गहुमणी माळ ही खूपच परंपरागत आहे. ती ग्रामीण भागात तर वापरली जातेच पण तुम्हाला माहिती आहे की आता आधुनिक जुन्या पद्धतीच्या किंवा ग्रामीण पद्धतीच्या माळा अटायर फॅशन म्हणून वापरायची शहरात पद्धत निघाली आहे त्यामुळे आता त्या शहरातही वापरल्या जातात.
2: मोडक सर, गहुमाळ आणि व्हर्टिकल माळ या सोन्याच्या माळा कशा असतात, त्याचं सौंदर्य कसं असतं, या कोणत्या भागात प्रचलित आहेत याची संपूर्ण माहिती आज आपण आपल्या श्रोत्यांना दिलीत, त्याबद्दल मी आपले आभार मानते. धन्यवाद.
4: धन्यवाद.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा,

0: दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगिळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.

0: Ampere Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: गुड मॉर्निंग श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचा आनंद द्विगुणित होतो. आणि म्हणूनच आम्ही करतोय स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा. त्यासाठी आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर. गुड मॉर्निंग वाणी सर.
2: गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग श्रोते हो.
1: सर, आपण बघतो की आजकाल जर का सुखी राहायचं असेल, गरजा भागवायच्या असतील, ऐशो आरामात जगायचं असेल तर पैसा महत्वाचा असतो. आणि हा पैसा कमवण्यासाठी प्रत्येक कुटुंब, प्रत्येक फॅमिली वेड्यासारखी धावत असते. ही रॅट रेस सुरू असतेच, पण मग या पैशाचा आणि आपला आपल्या मनाशी काही संबंध आहे का, याबद्दल आज बोलूयात.
2: काय प्रश्न विचारलाय मॅडम तुम्ही, फंटॅस्टिक. पैसा, मन आणि आपण. गुंतवणूक करणं म्हणजे केवळ आकडेमोड किंवा गणित सोडवणं आहे का, तर नक्कीच नाही. जर गुंतवणूक ही केवळ गणितावर अवलंबून असती तर जगातले सर्व गणित तज्ज्ञ हे अतिश्रीमंत कॅटेगरीत असते. पण तसं खरंच आहे का याचा जर आढावा घेतला तर आपल्याला दिसेल तसं नाहीये. सो गुंतवणुकीचा खरा खेळ हा अंकांशी नसून हा खरा आपल्या मनाशी असतो.
1: बर,
2: की आपल्याला वाटत असतं की आपण शहाणे आहोत, आपण रॅशनल विचार करतो, रॅशनल निर्णय घेतो, पण प्रत्यक्षात आपले सर्व निर्णय हे भीती, लोभ आणि इतरांच्या प्रभावाखाली असतात. आता असं जेव्हा आपण करतो तेव्हा खरंच आपण रॅशनल निर्णय घेतो का? म्हणजे आपल्या आयुष्यात पैशाचं महत्व जे आहे ते आपण अचीव करायला सक्सेस आपल्याला तो मिळतो का? तर मला डेफिनेटली वाटतं नाही. म्हणून पैसा, मन आणि आपण हे नाजूक नातं आहे.
1: ओके.
2: हे सांभाळताना आपलं मन पैशावर हावी होणार नाही आणि पैसा आपल्या मनावर हावी होणार नाही, याचा बॅलन्स, याचा सुवर्ण मध्य साधणं हे गरजेचं आहे. म्हणजेच काय की आपल्याला रॅशनल विचार करायचा, कायम भीतीयुक्त इन्व्हेस्टमेंट नको, कायम लोभापोटी इन्व्हेस्टमेंट नको, किंवा कायम इतरांशी तुलना करून त्या प्रभावाखाली निर्णय घेणं नको. अशा पद्धतीने पैसा, मन आणि आपण ही सांगड आपण जोडली पाहिजे तर आपण एक यशस्वी गुंतवणूकदार म्हणून पुढे येऊ शकतो.
1: अर्थातच. आणि या सगळ्यासाठी आपल्याला गरज असते योग्य मार्गदर्शनाची. म्हणूनच श्रोते हो, तुम्हाला सुद्धा गुंतवणुकीच्या बाबतीत योग्य मार्गदर्शन हवं असेल तर जरूर संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97-64-12-55-33, 9764125533. पुन्हा भेटूयात क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा या कार्यक्रमात भूषण वाणी सर यांच्यासह उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो. पुन्हा भेटूयात. धन्यवाद. बाय बाय. गुड डे.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
5: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन, म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट मी.

0: convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं पुणे केंद्र. सकाळचे 8 वाजतायत. जाणून घेऊया ठळक बातम्या.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: विविध भारती पुणे ठळक बातम्या. जपानच्या उत्तरेकडील भागात आज सकाळी 6.9 रिक्टर तीव्रतेचा भूकंप झाला. जपान हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाचा केंद्रबिंदू इवाते प्रांताच्या किनारपट्टीपासून 50 किलोमीटर खोलीवर होता. टोकियोमध्येही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले, मात्र यात कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. जपानचे पंतप्रधान सानाए ताकाइची यांनी बाधित भागातल्या नागरिकांना मोठ्या तीव्रतेचा आणखी एक भूकंप होण्याची शक्यता लक्षात घेऊन सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. व्हेनेझुएलामधील याराकुई राज्यातल्या युमारे शहरातही आज सकाळी 7.5 रिक्टर तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. यापूर्वी व्हेनेझुएलामधल्या सॅन फेलिप इथं 7.2 रिक्टर क्षमतेचा भूकंप झाला होता. अवघ्या 39 सेकंदात दुसरा भूकंप झाला. प्राथमिक अहवालानुसार व्हेनेझुएलाची राजधानी काराकसमध्ये अनेक इमारती कोसळल्या आहेत, त्यामुळे देशाच्या नागरी सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आलं आहे. पुण्यातल्या भारतीय विचारसाधना फाउंडेशनच्या वतीनं 24 ते 28 जून या कालावधीत कोथरूडमधल्या बालशिक्षण मंदिरमध्ये राष्ट्रीय पुस्तक मेळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या पुस्तक मेळ्यात 60 पेक्षा अधिक प्रकाशकांची 1300 हून अधिक विविध विषयांवरील पुस्तकं एकाच ठिकाणी सवलतीच्या दरात खरेदी करता येतील. पुणेकर पुस्तकप्रेमी मंडळींनी याचा लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे. ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धेत आज अ गटात भारत आणि बांगलादेश यांच्यात लढत होणार आहे. मँचेस्टरमधल्या मैदानावर हा सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. या स्पर्धेत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय संघ आतापर्यंत 3 पैकी 2 सामने जिंकून दुसऱ्या स्थानावर आहे, तर बांगलादेश 4थ्या स्थानावर आहे. भारतानं T20 विश्वचषक मोहिमेची सुरुवात पाकिस्तान विरुद्ध 64 धावांच्या विजयानं केली होती. पुणे आणि परिसरात आज आकाश मुख्यतः ढगाळ राहून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58
5: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
6: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
7: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात FM 101, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. हे प्रसारण आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. श्रोते हो, सकाळचे 8:03:30 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि स्वामिनीचा मान्सून इश्या सेल सुरू झाला, 10-50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठे करोड, डिझिलँड बिल्डिंग, पुणे.
0: श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात यशवंत बापट यांचं गीत, जे संगीतबद्ध केलं आहे यशवंत देव यांनी.

0: श्रोते हो, कार्यक्रमातली या नंतरची गाणी या जाहिरात प्रसारणानंतर.
1: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
2: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याज दर.
1: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
2: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
1: लोकमान्य.

0: प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
1: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.
2: तुम्ही ज्याची वाट पाहत होतात तो स्वामिनीचा मान्सून खरेदी महोत्सव सुरू झाला. 10-50% डिस्काउंट मध्ये मनपसंत व्हरायटीच्या साड्या खास तुमच्यासाठी, कारण हा तुमच्या स्वामिनीचा महोत्सव आहे. सौंदर्य धारा बरसणारा
3: स्वामिनी, साड्यांची महाराणी, बिझी लाईन बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
4: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
5: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
4: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
5: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
4: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड, पुणे. संपर्क 94223111106.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: महागाईचा वाढतोय गुंता,
2: विश्वेश्वर बँक असता कशाला करता चिंता।
1: विश्वेश्वर बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा, 13 ते 24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज, तसंच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोलर खरेदी कर्ज अशा विविध कर्ज योजना अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक
2: ती विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे।

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, टिळक रोड, पुणे.
3: एपिल्स नकळत बिछाना ओला करणाऱ्या मुलांसाठी उपयुक्त होमिओपॅथिक गोळ्या एपिल्स.
4: 3 पिढ्यांहून अधिक काळ अनुभव सिद्ध एपिल्स होमिओ लॅबोरेटरीज पुणेचे एक दर्जेदार उत्पादन एपिल्स.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
6: शब्दरचना संत तुकाराम, गायक आणि संगीतकार

0: तुम्ही ज्याची वाट पाहत होता तो स्वामिनीचा मान्सून खरेदी महोत्सव सुरू झाला. 10-50% डिस्काउंट मध्ये मनपसंत व्हरायटीच्या साड्या खास तुमच्यासाठी, कारण हा तुमच्या स्वामिनीचा महोत्सव आहे. सौंदर्य घरा बरसणारा
1: स्वामिनी, साड्यांची महाराणी, बिझीलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
2: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये. आमरसासह 2 स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
3: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुना गाडगिळ आणि सन्स मधूनच.
4: पुना गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम्स आपल्या सेवेत, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
2: संगीताचं माधुर्य, ध्यानाची शांतता आणि भक्तीची दिव्यता हे तिन्ही अनुभवण्यासाठी या एका अविस्मरणीय भक्तिमय संध्याकाळी मेलडी ऑफ भक्ती मध्ये सहजयोग परिवार पुणे सादर करत आहे परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणित मेलडी ऑफ भक्ती या संगीत, योग आणि ध्यानाचा एक अद्वितीय उत्सव. प्रसिद्ध कलाकारांच्या भक्तिमय सादरीकरणासह अनुभवा अंतर्मनाला स्पर्श करणारा आनंद आणि आध्यात्मिक उन्नती. शनिवार 27 जून संध्याकाळी 5-8 बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे. प्रवेश पूर्णपणे विनामूल्य. आजच नोंदणी करा मेलडी ऑफ भक्ती .in या वेबसाईट वर. मेलडी ऑफ भक्ती, जिथे संगीत बनतं ध्यान आणि ध्यान बनतं आनंद.
1: श्रोतेहो नमस्कार. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थर्मॉलॉजीचे नेत्रतज्ज्ञ डॉक्टर योगेश चौगुले आपल्याला कॉर्नियाचे आजार, कॉर्निया प्रत्यारोपण आणि त्याचे फायदे याविषयी संपूर्ण माहिती देत आहेत.
5: कॉर्निया हा डोळ्याच्या समोरचा एक पारदर्शक थर आहे, जो स्पष्ट दृजार म्हणजेच कॉर्नियावरती डाग असणे किंवा जंतुसंसर्ग असणे आणि तरुण वर्गामध्ये आढळणारा केराटोकोनस हा आजार जेव्हा रेग्युलर उपचार करून सुद्धा इम्प्रूव्हमेंट होत नाही तेव्हा कॉर्निया प्रत्यारोपणाचा सल्ला दिला जातो. कॉर्नियल ट्रान्सप्लांट म्हणजेच कॉर्निया प्रत्यारोपण या प्रक्रियेमध्ये खराब झालेले कॉर्नियल टिश्यू काढून टाकतात व मृत मानवी दात्याकडून मिळालेले नवे आणि निरोगी टिश्यू त्या जागी बसवले जाते. असे अनेक रुग्ण आहेत ज्यांना कॉर्निया प्रत्यारोपणाची आवश्यकता असते परंतु कॉर्नियाच्या अनुपलब्धतेमुळे ते दृष्टीपासून वंचित राहतात. म्हणूनच नेत्रदान होणे महत्वाचे आहे. यासाठी तुमच्या जवळच्या नेत्रपेढीमध्ये नाव नोंदवणे आवश्यक आहे.
1: श्रोते हो, आपल्यालाही कॉर्निया विषयी समस्या असतील आणि कॉर्निया प्रत्यारोपण करून घ्यायचे असेल तर विख्यात नेत्रतज्ञ डॉक्टर केळकर यांच्या बालगंधर्व चौकातील शिवाजीनगर इथल्या किंवा ब्रेमेन चौक औंध पुणे इथल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॉल्मॉलॉजी इथे आजच भेट द्या किंवा 0204146100 या क्रमांकावर संपर्क करा.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: श्रोते हो, हे होतं सुमान कल्याणपूर यांनी गायलेलं रमेश अणावकर यांचं गीत, ज्याला संगीत दिलं होतं दशरथ पुजारी यांनी. कार्यक्रमातली यानंतरची गीतं या जाहिरात प्रसारणानंतर.
1: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
2: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याजदर,
1: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
2: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
1: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
2: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.
3: तुम्ही ज्याची वाट पाहत होतात तो स्वामिनीचा मान्सून खरेदी महोत्सव सुरू झाला. 10-50% डिस्काउंट मध्ये मनपसंत व्हरायटीच्या साड्या खास तुमच्यासाठी, कारण हा तुमच्या स्वामिनीचा महोत्सव आहे. सौंदर्य धारा बरसणारा
4: स्वामिनी, साड्यांची महाराणी, बिझी लाईन बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: श्रोते हो, कार्यक्रमात आता प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजात दत्ता पाटील यांचं हे गीत, संगीतबद्ध केलं आहे मधुकर पाठक यांनी.

0: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
1: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याज दर,
0: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
1: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
0: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
1: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.

0: देगा।
1: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।

श्रोते हो, आत्ताच आपण सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात मधुकर जोशी यांचं गीत ऐकलं. संगीत होतं दशरथ पुजारी यांचं. कार्यक्रमात शेवटी समूह स्वरातील हा श्लोक.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि स्वामिनीचा मान्सून इशा सेल सुरू झाला, 10-50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठे करोड, विजिलंट बिल्डिंग, पुणे.
0: FM बँड 101 MHz वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं पुणे केंद्र. सकाळचे ठीक 8:32 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत गदिमा गीतांचा कार्यक्रम.
3: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
4: कॉस्मॉस डिजिटल बँकिंग सेवा, सहज, सोपी आणि सुरक्षित.
5: इंटरनेट बँकिंग,
4: मोबाईल बँकिंग,
5: व्हॉट्सअप बँकिंग,
4: EKYC,
5: NEFT, RTGS,
4: IMPS,
5: कॉस्मॉस रुपे व व्हिसा डेबिट कार्ड,
4: UPI अशा अनेक डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी आपलं खातं कॉस्मॉस बँकेत हवंच.
5: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण. या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लायनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78 23 84 11 20 7823 84 1120.

0: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921055775 9921057575. आंबेकर लॉन्स. शाही समारंभासाठी
1: आंबेकर लॉन्स. अहो सकाळी सकाळी मी छान चहा केलाय, तो घ्यायचा. तर तुम्ही दरवाजाकडे काय पाहताय?
2: अगं मी तरुण भारतची वाट बघतोय. माझ्या वडिलांचा आवडता तरुण भारत आणि मीही आवडीने वाचत असे. आता पुण्यात पुन्हा सुरू झालाय तरुण भारत. वाचला ना की खऱ्या बातम्या वाचल्याचं समाधान मिळतं बघ.
1: आता घराघरात सकाळच्या वेळी हाच संवाद, कारण सर्वांनाच वाचावासा वाटतो तरुण भारत. राष्ट्रीय विचारांचा वसा, तसं शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत पुरवणी.
2: नागपूरच्या श्री नरकेसरी प्रकाशनचे दैनिक तरुण भारत, 100 वर्षांचा तरुण, दैनिक तरुण भारत, आता पुणेकरांचा फॅमिली न्यूजपेपर.
3: मोबाईल आणि कम्प्युटरच्या जास्त वापरामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. तुमचे अनमोल डोळे जपायला हवेत. डोळ्यांची निगा राखण्यासाठी, नेत्र विकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनीच डोळ्यांची नियमित तपासणी करायला हवी. त्याने आजार लवकर समजतात, वेळेवर उपचारही होतात. आणि यासाठी खात्रीशीर आणि सगळ्यांच्या सोयीचं ठिकाण म्हणजे जंगली महाराज रोड वरचं गॅलेक्सी आय हॉस्पिटल.
4: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087 8087 97.
3: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
6: श्रोते हो, कार्यक्रमात आपण सर्वांचं स्वागत. आज आपण गदिमांच्या अशा काही गीतांचा आस्वाद घेणार आहोत ज्यामध्ये लग्नाळू नायकांच्या मनीचे भाव टिपले गेले आहेत. सुरुवातीचं गीत आहे लाखाची गोष्ट या चित्रपटातलं, ज्यात गायिका गात असलेल्या गीताचे शब्द ऐकून चित्रपटाचा नायक लग्नाची स्वप्न रंगवत बसलेला दिसतो. गदिमांनी त्या लग्नाळू नायकासाठी लिहिलेलं हे गीत आशा भोसलेंनी खूप आत्मीयतेने गायलं.

0: श्रोते हो, कार्यक्रमातली या नंतरची गीतं एका जाहिरात प्रसारणानंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
2: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय.
3: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.05%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह, मुदत 16 महिने, अटी लागू.
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: श्रोते हो नमस्कार। नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थर्मॉलॉजीचे नेत्रतज्ज्ञ डॉक्टर योगेश चौगुले आपल्याला कॉर्नियाचे आजार, कॉर्निया प्रत्यारोपण आणि त्याचे फायदे याविषयी संपूर्ण माहिती देत आहेत।
2: कॉर्निया हा डोळ्याच्या समोरचा एक पारदर्शक थर आहे जो स्पष्ट दृजार म्हणजेच कॉर्नियावरती डाग असणे किंवा जंतुसंसर्ग असणे आणि तरुण वर्गामध्ये आढळणारा केराटोकोनस हा आजार जेव्हा रेग्युलर उपचार करून सुद्धा इम्प्रूव्हमेंट होत नाही तेव्हा कॉर्निया प्रत्यारोपणाचा सल्ला दिला जातो। कॉर्नियल ट्रान्सप्लांट म्हणजेच कॉर्निया प्रत्यारोपण या प्रक्रियेमध्ये खराब झालेले कॉर्नियल टिश्यू काढून टाकतात व मृत मानवी दात्याकडून मिळालेले नवे आणि निरोगी टिश्यू त्या जागी बसवले जाते। असे अनेक रुग्ण आहेत ज्यांना कॉर्निया प्रत्यारोपणाची आवश्यकता असते परंतु कॉर्नियाच्या अनुपलब्धतेमुळे ते दृष्टीपासून वंचित राहतात। म्हणूनच नेत्रदान होणे महत्वाचे आहे। यासाठी तुमच्या जवळच्या नेत्रपेढीमध्ये नाव नोंदवणे आवश्यक आहे।
1: श्रोते हो, आपल्यालाही कॉर्निया विषयी समस्या असतील आणि कॉर्निया प्रत्यारोपण करून घ्यायचे असेल तर विख्यात नेत्रतज्ञ डॉक्टर केळकर यांच्या बालगंधर्व चौकातील शिवाजीनगर इथल्या किंवा

0: मेन चौक औंध पुणे इथल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॉल्मॉलॉजी इथे आजच भेट द्या किंवा 020-414-6000 या क्रमांकावर संपर्क करा.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: Dear listeners of Akashvani Pune, we have an interesting program. 9 bullets in his body, a country on the brink of history, and a determination that refused to die on the battlefield. This is not just a story of survival. This is the saga of a true titan. From the war zone of 1965 to the glorious podium of the 1972 Heidelberg Paralympics, he traded his scars for India's first ever individual Olympic gold. Akashvani Pune brings you the breathtaking journey of the golden warrior Murlikant Petkar. Relive the sweat, the sacrifice, and the sheer willpower of a man who proved that heroes don't just wear uniforms, they wear gold. Don't miss Kaleidoscope at Akashvani Pune, Saturday, 27 June 2026, at exactly 10:10 a.m. Tune in, get inspired, and salute the legend who taught a nation how to win against all odds. Kaleidoscope, where extraordinary stories come to life.
3: श्रोते हो, आज या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत गदिमांनी लग्नाळू तरुणांच्या मनातले भाव टिपणारी काही गीतं. कार्यक्रमात आता ऐकूया देव माणूस चित्रपटातलं आशा भोसले आणि जयवंत कुलकर्णी यांच्या युगलस्वरातलं हे सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं गीत, ज्याला ज्यातला नायक लग्नासाठी एवढा उतावीळ झाला आहे की तो घर जावई व्हायला देखील तयार आहे.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
1: उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारी कर्ज योजना
2: कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन, व्याजदर फक्त 9.25% पुढे,
1: कॅश क्रेडिट किंवा टर्म लोन स्वरूपात रुपये 5 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध, अटी लागू.
2: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्व्हिस इंडस्ट्री यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त कर्ज योजना कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण. या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लायनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78 23 84 11 20
1: 7823 84 1120.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: श्रोते हो, माणसाला होणाऱ्या एकूण संसर्गजन्य आजारांपैकी 60% अधिक आजार हे प्राण्यांमधून पसरतात, मग तो रेबीज असो की इतर संसर्ग। आपल्या घरातले पाळीव प्राणी किंवा गोठ्यातील पशुधन यांच्याकडून माणसांमध्ये पसरणाऱ्या याच धोक्याला झूनोसिस म्हणतात। 6 जुलैच्या जागतिक झूनोसिस दिनानिमित्त या धोक्यापासून स्वतःला आणि कुटुंबाला कसं सुरक्षित ठेवायचं, घरच्या प्राण्यांची काळजी घेताना कोणती खबरदारी घ्यायची, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊयात मंगळवारी 30 जून रोजी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात। यावेळी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पशु वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर राहुल कोल्हे। फोन नंबर आपले नेहमीचेच 020-2553705 आणि 2553706। तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर।
3: श्रोते हो, कार्यक्रमातली पहिली 2 गीतं आपण ऐकली, ज्यामध्ये लग्नाळू तरुण स्वतःच्या लग्नाची सुखस्वप्न पाहत असतो, लग्नासाठी घरजावी देखील व्हायला तयार असतो, परंतु सर्वच तरुणांना हे सुख मिळतंच असं नाही। काही तरुणांच्या नशिबी लग्नाची मुहूर्त थोडक्यात चुकतो आणि ठरलेलं लग्न मोडण्याचं शल्य जन्मभर टोचत राहतं। नेमकी हीच व्यथा गदिमांनी वर्णन केली आहे मानाचं पान या चित्रपटातल्या या गीतात।

जे गायलं आहे पंडित वसंतराव देशपांडे यांनी, आणि या गीताला संगीत साज आहे पु ल देशपांडे यांचा. ऐकूयात मानाचं पान या चित्रपटातलं हे एक मजेशीर गीत.

श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात ग. दी. माडगुळकर यांचं हे एक सुंदरसं भावगीत, ज्यामध्ये बहीण तिच्या भावाचं लग्न ठरवण्यासाठी त्याला गळ घालते आहे.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात आपण गदिमांनी लग्नाळू तरुणाच्या मनीचे भाव टिपणारी काही सुंदर अशी गीतं ऐकलीत आणि याबरोबरच आम्ही हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
3: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. हे प्रसारण आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकत आहात. श्रोतेहो, सकाळचे ठीक 8:58 होत आहेत. आता जाणून घेऊयात ठळक बातम्या.
4: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. Convert life into celebration.
5: विविध भारती पुणे ठळक बातम्या. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहीम राबवण्यात येत आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी समन्वयानं काम करावं असे निर्देश अपर मुख्य सचिव आणि मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी काल छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या आढावा बैठकीत दिले. यासाठी व्यापक जनजागृती, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांचा सहभाग तसंच प्रशासनातल्या सर्व यंत्रणांमध्ये समन्वय आवश्यक असून कोणताही पात्र नागरिक मतदार यादीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असं ते म्हणाले. मराठी भाषेचा प्रसार, संवर्धन आणि शासकीय कामकाजात मराठीचा अधिकाधिक वापर वाढवण्यासाठी राज्य शासन विविध महत्वाकांक्षी उपक्रम राबवत आहे. पुढील वर्षभरात राज्यातल्या 8 शहरांमध्ये अत्याधुनिक मराठी विकास केंद्र उभारली जाणार आहेत अशी घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी काल विधानसभेत केली. अन्न नागरी पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकानं भिवंडीत अवैध गॅस साठवणुकीवर केलेल्या कारवाईत 12,80,000 रुपये किमतीचे 750 सिलेंडर जप्त केले. अवैध गॅस साठवणुकीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होण्याबरोबरच गॅसचा काळाबाजार वाढण्याची शक्यता असते, त्यामुळे अशा प्रकारच्या बेकायदेशीर साठवणूक आणि वितरणाविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा अन्न नागरी पुरवठा विभागानं दिला आहे. पुण्यात कालपासून सुरू झालेल्या पुल स्मृती महोत्सवात बहुरूपी पुलं या विषयावर विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यामध्ये प्राध्यापक मिलिंद जोशी, किरण यज्ञोपवीत आणि सुलभा तेरणीकर सहभागी झाले होते. पुलंनी मराठी भाषा वापरली, वाकवली आणि वाढवली, तसंच त्यांनी कलेच्या क्षेत्रात नवे विचारप्रवाह समोर आणले असं प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी यावेळी सांगितलं. फिफा विश्वचषक स्पर्धेत आज सकाळी झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं दक्षिण कोरियाला 1-0 अशा गुणांनी पराभूत केलं. नॉकआउट प्रकारात दक्षिण आफ्रिकेनं पहिल्यांदा स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतर

0: एसआयपी रजिस्टर्ड क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात FM 101, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. हे प्रसारण आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. श्रोते हो, सकाळचे 9:01 आणि 30 सेकंद झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम
1: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
0: आपण सर्व रसिक श्रोत्यांचं मी धनंजय भोसले आजच्या या कार्यक्रमात स्वागत करतो. आजचा हा कार्यक्रम गीतकार मुरलीधर गोडे यांच्या लेखणीवर केंद्रित आहे. सोबतच त्यांच्या कर्णमधूर गीतांचा आस्वादही आपण घेणार आहोत. त्यांच्या लेखणीचा आविष्कार जाणून घेताना त्यांच्यातून लिहिली गेलेली अवीट गोडीची गीतं इतक्या वर्षानंतरही श्रोत्यांच्या कानामनात, ओठांवर आणि हृदयात कायम निनादत राहिली आहेत. तर श्रोते हो, कार्यक्रमाची सुरुवात आपण करणार आहोत बन्या बापू या चित्रपटातील या गीतानं. मुरलीधर गोडे यांचं नाव ऐकलं की हा चित्रपट आपणाला आठवतो, कारण त्यामध्ये अतिशय सुंदर आणि मनपसंत अशी गीतं आहेत. त्यांच्या शब्दात अशी काही जादू आहे की त्यांनी लिहिलेली गीतं पुन्हा ऐकावीशी आणि गुणगुणावीशी वाटतात. त्यांच्या लेखणीतून निर्माण झालेली गीतं ऐकणाऱ्याला मंत्रमुग्ध करून टाकतात हे अगदी स्पष्ट जाणवतं, आणि कदाचित त्यामुळंच ही गीतं अजरामर झाली आहेत हे लक्षात येतं. ऐकूयात कार्यक्रमातलं बन्याबापू या चित्रपटातलं हे पहिलं गीत, उषा मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग यांच्या युगुलस्वरातलं, ऋषिराज यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

0: श्रोते हो, हे होतं अनुराधा पौडवाल आणि विनय कुमार यांच्या युगलस्वरातलं गीत, चित्रपट होता बन्या बापू. कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी व्यावसायिक विश्रांती.
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
1: संपर्क 0206701900.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: श्रोते हो, आज या कार्यक्रमात आपण जाणून घेत आहोत मुरलीधर गोडे यांच्या लेखणीविषयी. मुरलीधर गोडे यांचा जन्म ठाण्यातला. ठाण्यातील प्राथमिक शिक्षणानंतर ते वडिलांच्या नोकरीनिमित्त महाड येथे वास्तव्यास आले आणि त्यांचं शालेय शिक्षण तेथेच पूर्ण झालं. तिथला निसर्ग आणि आजूबाजूचे लोकजीवन यांची जवळून ओळख झाल्यामुळे मानवी भावभावना आणि निसर्ग यांचा अनोखा मेळ त्यांच्या गीतातून प्रतीत होतो. ऐकूयात कार्यक्रमात यानंतरचं गीत, जे आहे आली लहर केला कहर या चित्रपटातलं. चंद्रशेखर गाडगीळ आणि उत्तरा केळकर यांचा स्वर, मुरलीधर गोडे यांची गीतरचना आणि ऋषिराज यांचा संगीत साज.

श्रोते हो, मुरलीधर गोडे हे हाडाचे शिक्षक. प्रौढ शिक्षणात त्यांनी PhD डिग्री मिळवली, परंतु त्यांची लेखणी केवळ विद्यापीठात ज्ञानदान करण्यापुरतीच मर्यादित राहिली नाही. त्यांनी ज्ञानदानासोबतच पत्रकारिता, साहित्य क्षेत्र, सिनेसृष्टी, नाटक, रंगभूमी अशा अनेक क्षेत्रात आपल्या लेखणीचा ठसा उमटवला. त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभाग आणि इतरही विभागांसाठी जिंगल्स लिहिल्या. मुंबई दूरदर्शन आणि मुंबई आकाशवाणीसाठी देखील त्यांनी त्यांच्या खास शैलीत अनेक जिंगल्स तयार केल्या आणि काही मालिकांचे शीर्षक गीतही तयार केले. त्यांची लेखणी अशी चौफेर कार्यरत होती असंच म्हणावं लागेल. कार्यक्रमात आता ऐकूया बन्याबापू या चित्रपटातलं उषा मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग यांच्या स्वरातलं हे एक छानसं निसर्ग गीत.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 02-0670-29100।
3: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
0: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 वाजता नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून। या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पेरंगुट आणि देहू।
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
5: नमस्कार, श्री अनगलक्ष्मी दत्त चॅरिटेबल ट्रस्ट पुणे ही एक आध्यात्मिक मूल्यांचा प्रसार, सत्संग आणि आत्मिक उन्नतीसाठी कार्यरत असणारी संस्था आहे। दत्त संप्रदायाच्या शिकवणीतून मनशांती व जीवनाचा खरा अर्थ जाणून घेण्यासाठी आमच्या सोबत जोडले जा। संस्थानेबद्दल व आमच्या कार्याबद्दल जाणून घेण्यासाठी मोबाईल नंबर 9619078432 किंवा 9822326886 यांच्यापैकी कुठल्याही नंबरवर संपर्क साधावा। महाराज सांगतात की आज कलयुग व त्याचे परिणाम दिवसेदिवस वाढत असल्या कारणाने फक्त स्वतःसाठी प्रार्थना करणाऱ्यांची प्रार्थना देवासंतांच्या पायापर्यंत रुजू होत नसल्या कारणाने आज फक्त विश्वाकर्ता नव्हे तर अनंत कोटी ब्रह्मांडाच्या कल्याणासाठी व अनंत कोटी ब्रह्मांडात राहणाऱ्या जीवांच्या उद्धारासाठी प्रार्थना करायची गरज येऊन ठेपली आहे। तर सादर करत आहोत विश्व प्रार्थना। श्री गजानन जय गजानन, श्री अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री अनघा लक्ष्मी माता की जय। हे परमेश्वरा, हे परमेश्वरी, हे सद्गुरुनाथा, तुमच्या सर्वांच्या कृपेने सर्वांचे भलं झालेलं आहे, होत आहे। सर्वांचे वाईट गुण, दुर्गुण क्षणाप्रक्षणाला नाश पावत आहेत। सर्वांचे चांगले गुण, सद्गुण क्षणाप्रक्षणाला वाढत आहेत। तुमच्या कृपेने सर्वांना सद्बुद्धी प्राप्त झालेली आहे। सर्वांची परमेश्वरावरची, सद्गुरूंवरची श्रद्धा, भक्ती, प्रेम, भाव, शरणांगती दिवसेदिवस वृद्धिंगत व दृढ झालेलं आहे व होत आहे। सर्वांचे एक दुसऱ्यावरचं प्रेम, जिव्हाळा, तडजोडीची भावना, त्याग, समजूतदारपणा वाढलेला आहे व वाढत आहे। सर्वांची देहबुद्धी नाहीशी झालेली आहे, सत्सद्विवेक बुद्धी जागृत झालेली आहे। सर्वांची आदि भौतिक व आदि दैविक आणि आध्यात्मिक प्रगती तुम्ही करून घेत आहात। वाईटाचा नाश तर सत्याचा विजय झालेला आहे। सर्वांना आपल्या हातून झालेल्या चुकींची जाणीव झालेली आहे व हे परमेश्वरा, हे सद्गुरुनाथा, तुम्हीच त्या चुका आम्हा सर्व लेकरांकडून सुधारून घेत आहात। तुम्ही अशीच कृपादृष्टी आम्ही सर्व बालकांवर ठेवा ही कळकळीची प्रार्थना। सर्वांना आरोग्यम, धनसंपदा, सुख, शांती व समाधान तुमच्या कृपेने प्राप्त झालेले आहे। सर्वांचं सर्वार्थाने भलं तुम्ही करत आहात, सर्वांना सर्वार्थाने सांभाळत आहात। सर्वांना परमेश्वर चरणी, सद्गुरूंचरणी तुम्ही लीन व कृतज्ञ करून ठेवले आहे। परमेश्वरांचे, सद्गुरूंचे गोड दिव्य नाम अखंड आम्हा सर्वांच्या मुखात आहे। हे परमेश्वरा, हे सद्गुरुनाथा, तुमच्या कृपादृष्टीने तुम्ही या अनंत कोटी ब्रह्मांडाचे परम कल्याण केलेले आहे। तुम्ही या अनंत कोटी ब्रह्मांडात सर्व जीवांचा उद्धार केलेला आहे। आम्ही सर्वजण तुमची बालके, हे परमेश्वरा, हे सद्गुरुनाथा, तुम्हाला अनन्य भावाने शरणागत आलो आहोत व तुमच्याच सेवेत लीन आहोत। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज, मायबाप कृपा करा, झालेल्या अपराधांची क्षमा करा, शरणी आलो आहे अभय द्या। सद्गुरुम शरणम मम, शुभम भवतु।
0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 02-0670-29100।

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
3: आणि स्वामिनीचा मान्सून इश्यू सेल सुरू झाला, 10-50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठे करोड, डिझेल अँड बिल्डिंग, पुणे.
4: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
5: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
7: श्रोते हो, आज या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत मुरलीधर गोडे यांच्या लेखणीविषयी. मुरलीधर गोडे यांनी जवळपास 14 चित्रपटात गीतलेखन केलं. त्यांच्या गीतांची संख्या जरी कमी असली तरी त्यांची गीतं श्रोत्यांच्या नेहमीच लक्षात राहिली. त्यांची सर्वच गीतं ऋषिराज या संगीतकाराने संगीतबद्ध केली होती. कार्यक्रमात आता ऐकूया लागे बांधे या चित्रपटातलं शैलेंद्र सिंग आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं हे गीत.

श्रोते हो, जंगलात मोहाच्या झाडाखाली पडलेली फुलं आणि फळं चाखण्याकरता विविध प्रकारचे प्राणी आणि पक्षी येत असतात. अन मोहाच्या फुलं आणि फळांच्या सेवनानं त्यांना अनामिक धुंदी चढते. अशीच धुंदी मुरलीधर गोडे यांच्या गीतांच्या बाबतीत दिसून येते. श्रोत्यांना फिरून पुन्हा तीच गीतं ऐकावीशी वाटतात. कितीदा ऐकली तरी मन काही भरत नाही. कार्यक्रमात आता ऐकूया बन्याबापू चित्रपटातलं ऋषिराज यांनी संगीतबद्ध केलेलं उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं हे एक छानसं गीत.

0: श्रोते हो, मोजकीच परंतु अजरामर गीतं लिहिणाऱ्या साध्या सरळ विनम्र स्वभावाच्या मुरलीधर गोडे यांनी निसर्गाप्रती आपण काही देणं लागतो या भावनेपोटी मृत्यूपश्चात स्वतःचं देहदान केलं. त्यांच्या पश्चात त्यांच्या लेखणीतून उमटलेल्या सृजनशील भावविभोर आणि गहिऱ्या शब्दांनी रसिकांच्या मनपटलावर आपलं अस्तित्व कायमचं जपलं. आमच्या प्रसारण कक्षातील घड्याळ कार्यक्रमाची वेळ संपल्याची जाणीव करून देत आहे तेव्हा मला धनंजय भोसलेला आता या कार्यक्रमात निरोप द्या आणि हो, पुन्हा भेटूच. नमस्कार.
1: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.

0: श्रोते हो, सकाळचे 9:30 आणि 20 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.

श्रोते हो, कार्यक्रमातलं हे पहिलं पद होतं पंडितराज जगन्नाथ या नाटकातलं. प्रसाद सावकार यांच्या स्वरात विद्याधर गोखले यांचं हे पद संगीतबद्ध केलं होतं वसंत देसाई यांनी.

0: पुणे आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजरन फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुणे आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुणे आय केअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
1: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
2: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
3: अनेकदा काही

0: तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुणा गाडगिळ आणि सन्स मधूनच.
1: पुणा गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम आपल्या सेवेत, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
2: मोबाईल आणि कम्प्युटरच्या जास्त वापरामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. तुमचे अनमोल डोळे जपायला हवेत. डोळ्यांची निगा राखण्यासाठी, नेत्र विकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनीच डोळ्यांची नियमित तपासणी करायला हवी. त्याने आजार लवकर समजतात, वेळेवर उपचारही होतात, आणि यासाठी खात्रीशीर आणि सगळ्यांच्या सोयीचं ठिकाण म्हणजे जंगली महाराज रोड वरचं गॅलेक्सी आय हॉस्पिटल.
3: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन चे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
2: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल त्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया ब्रह्मकुमारी या नाटकातलं पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरातलं विश्राम बेळेकर यांचं हे पद.

श्रोते हो कार्यक्रमात यानंतर बैजू या नाटकातलं उदयराज गोडबोले यांनी गायलेलं वसंत गात यांचं हे पद, माणिकराव ठाकूरदास यांचं संगीत.

0: श्रोते हो, थोडंसं इकडं लक्ष द्या. पुणे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे नियोजन याविषयी जिल्हा प्रशासनाचे निर्देश प्राप्त झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या कमी पावसाच्या अंदाजानुसार 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करणे आता प्राधान्याचे आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असलेला साठा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व सिंचन आवर्तने तात्काळ स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच नदी, कालवे आणि धरणांमधून होणारा अनधिकृत पाणी साठा, पाणी उपसा रोखण्यासाठी महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकांमार्फत विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. अनधिकृत पंप, पाईपलाईन आणि मोटारींवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल. सर्व नागरिकांना आणि संबंधित यंत्रणांना पिण्याच्या पाण्याचा वापर जपून आणि अत्यंत काटकसरीने करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तर श्रोते हो, हे होतं पुणे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे नियोजन याविषयी जिल्हा प्रशासनाचे निर्देश. आता वळूया आपल्या या कार्यक्रमाकडे. तत्पूर्वी एक जाहिरात प्रसारण.
1: पुन्हा आय केअर, मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.

0: आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73-502-77-77-9. पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: रोज सकाळी 11-12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
3: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुना आय केअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
2: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया एकच प्याला या नाटकातलं कीर्ती शिलेदार यांच्या स्वरात हे पद, जे आहे VC गुर्जर यांचं.

0: पुना आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: कमी वेळात जास्त नफा
2: बस एका क्लिक वर कमाल हसला.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते
4: जाणकार बना सतर्क रहा.
5: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
6: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती भारत का गम एक्सपर्ट.
7: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा.

0: श्रोते हो, हे होतं 52 खणी या नाटकातलं पद. सुवर्ण घैसास आणि अनंत भोईर यांचा स्वर, विद्याधर गोखले यांचं पद आणि संगीत दिलं होतं यशवंत देव यांनी. याबरोबरच हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत.
1: पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते. पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
0: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. हे प्रसारण आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकत आहात.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी
0: श्रोते हो, सकाळचे 9:58 झाली आहेत. आता ऐकूयात ठळक बातम्या.
4: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य.
5: विविध भारती पुणे ठळक बातम्या. व्हेनेझुएलामध्ये आज सकाळी लागोपाठ झालेल्या 2 शक्तिशाली भूकंपांमुळे देशात आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. या भूकंपांमुळे व्हेनेझुएलाची राजधानी असलेल्या काराकास आणि आसपासच्या परिसरात अनेक इमारती कोसळल्या, तसंच मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली आहे. बाधित क्षेत्रात वैद्यकीय मदत सुरू करण्यात आली असून राष्ट्रपती डेल्सी रोड्रिग्रेज यांनी पुढील आदेश येईपर्यंत शाळा आणि इतर कमी महत्वाची कामं स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या काल झालेल्या बैठकीत विद्यार्थी हित, सामाजिक न्याय, आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्य, संशोधन विस्तार आणि पायाभूत सुविधा विकास यांना चालना देणारे अनेक महत्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले. या निर्णयामुळे विद्यापीठाच्या सर्वसमावेशक आणि विद्यार्थी केंद्रित धोरणाला अधिक बळ मिळणार असून विद्यार्थ्यांसाठी नव्या संधी निर्माण होणार आहेत. या बैठकीत रशियातील मॉस्को येथील रशियन पीपल्स फ्रेंडशिप विद्यापीठ, जर्मनी येथील बायरोथ विद्यापीठ आणि युनायटेड किंगडममधील सक्सेस विद्यापीठ यांच्याशी शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातील सामंजस्य करारांना मंजुरी देण्यात आली. राज्यातील महसूल प्रशासन अधिक सक्षम, गतिमान आणि लोकाभिमुख करण्याच्या उद्देशानं प्रस्तावित 88 नवीन महसूल कार्यालयांच्या निर्मितीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. राज्य शासनानं या कार्यालयांबाबत हरकती आणि सूचनांसाठी 15 दिवसांची जाहीर सूचना प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये 10 अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय, 7 उपविभागीय कार्यालय, 2 तहसीलदार कार्यालय आणि 69 अप्पर तहसीलदार कार्यालयांचा समावेश आहे. सामाजिक न्याय, शिक्षण, समता आणि बहुजन कल्याणाचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे व्यापक विचार समाजापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आज आणि उद्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज विचार प्रबोधन पर्व 2026 आयोजन करण्यात आलं आहे. चिंचवड येथील साई मंदिर उद्यान, संभाजीनगर तसंच महापालिकेची मुख्य प्रशासकीय इमारत आणि KSB चौक इथं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58.
6: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
7: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
8: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
4: ठळक बातम्यांची अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक.

0: सुखद भविष्य अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
1: FM बँड 101 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं पुणे केंद्र. श्रोते हो, सकाळचे 10:01 आणि 20 सेकंद झाली आहेत. आता ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रमांच्या मालेत सुरुवातीला ऐकूया विक्रम फिटनेस.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: गुड मॉर्निंग श्रोते हो, विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. विक्रम्स फिटनेसचे हेल्थ कोच विक्रम मेहंदळे आपल्या बरोबर आहेत. गुड मॉर्निंग विक्रम.
4: श्रोते हो नमस्कार.
3: आजची जी केस आपण बघणार आहोत ती अक्षय नावाच्या या सरांची आहे, ज्यांचं वय 37 वर्ष, उंची 159 सेंटीमीटर आणि वजन होतं 73 किलो. त्यांना आपल्याकडे जेव्हा ते जॉईन झाले त्यावेळेला नी पेन आणि बॅक पेनचा त्रास होत होता, म्हणून ते आपल्याकडे जॉईन झाले. काय सांगशील यांच्याबद्दल?
4: अक्षय सरांची केस थोडीशी सांगतो. 2-3 गोष्टी. पहिली गोष्ट, 159 सेंटीमीटर उंचीला 73 किलो वजन, थोडस ऑफकोर्स जास्त होतं. दुसरी गोष्ट, बॉडी फॅट पर्सेंटेज पण जास्त होतं, 32.3 असं बॉडी फॅट पर्सेंटेज होतं. वय 37 होतं आणि नी पेन आणि बॅक पेन होता. आता एवढ्या कमी वयामध्ये नी पेन, बॅक पेन आणि वजन सुद्धा काही खूप असं म्हणजे हायपर ओबीस कॅटेगरीमध्ये नव्हतं, तर त्यामुळे मलाही कळत नव्हतं की वय एवढं कमी आणि नी पेन आणि बॅक पेन या वयात का होत असेल. तर मग त्यांना विचारलं, त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये असं काही भयंकर किंवा कधी कुठे ऍक्सिडेंट झाला वगैरे असंही काही नव्हतं. मग त्यांना सांगितलं, म्हटलं सर तुम्ही व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन डी आणि ह्या सगळ्या गोष्टी, कॅल्शियम, सिरम कॅल्शियम वगैरे सगळं चेक करून घ्या. दुसरी गोष्ट, वजन तर त्यांना कमी करायचंच होतं, तर त्यामुळे बाकीच्या तर सगळ्या गोष्टी, डाएट, एक्सरसाइज हे कशा पद्धतीने केलं पाहिजे काय आणि लाईफस्टाईलमध्ये काय चेंजेस केले पाहिजेत हे सगळं सांगितलं. लाईफस्टाईलमधले चेंजेस म्हणजे थोडासा झोपेचा प्रॉब्लेम होता, रात्री 12 वाजता झोपणं आणि सकाळी 7 वाजता उठणं, झोप थोडीशी कमी पडत होती, त्यामुळे त्यांना सांगितलं 12 ऐवजी फक्त म्हटलं 12 आधी 11-11:15 असं झोपा. व्यायामाचा अभाव होता, त्यांना व्यायाम सांगितले, व्यायामात कुठल्याही प्रकारचं गुडघ्यावरती प्रेशर येणार नाही असेच व्यायाम सांगितले आणि म्हणलं तुम्ही हे व्हायटामिन्स आणि कॅल्शियम हे फक्त म्हणलं तुम्ही चेक करून घ्या.
5: ओके.
4: आणि ते चेक केल्या त्यांना त्याच आठवड्यात, त्यांनी 2-3 दिवसातच आपल्याकडे आल्यानंतर चेक केलं, त्यांना ते सगळंच कमी मिळालं. मग त्यांना सांगितलं तुमच्या डॉक्टरांकडे जाऊन सप्लिमेंटेशन एका साईडला चालू करा आणि म्हणलं तोपर्यंत आपले एक्सरसाइज डाएट चालू करायला काही हरकत नाही आणि त्यामुळे मग त्यांनी आपलं हे सगळं व्यवस्थित फॉलो करायला चालू केलं.
3: रिझल्ट कसा आला हे देखील सांगूया. त्याआधी श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसला, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी सुद्धा संपर्क 90-111-32-500, 90-111-32-500, 9011-3250. विक्रम, आपल्याकडे जॉईन झाल्यानंतर रिझल्ट काय होता आणि नी पेन बॅक पेन थांबलं का?
4: तर मग हे सगळं झाल्यानंतर त्यांना सांगितलं, व्हायटामिन्स चेक केले, ते कमी मिळाले, मग त्यांनी सप्लिमेंटेशन चालू केलं, एक्सरसाइज डाएट सगळं चालू केलं आणि त्यांना हळूहळू म्हणजे सी प्रॉब्लेम त्यांचा मेनली काय होता की पूर्णपणे व्यायामाचा अभाव होता.
5: ओके.
4: आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं काम जे होतं हे पूर्णपणे बसून होतं. म्हणजे त्यांची अशी सिच्युएशन होती की शोफर ड्रिव्हन गाडीतनं फिरणार, नंबर 2 कुठेही जिने चढणं सुद्धा नाही कारण का सगळीकडे लिफ्ट वापरणार, त्यामुळे फिजिकल ऍक्टिव्हिटी ऑलमोस्ट 0 आणि मेंटली टॅक्सिंग काम होतं आणि बाकी या व्हायटामिन डेफिशियन्सीज होत्या आणि एका बाजूला वजन वाढत चाललेलं, त्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स त्यांचे झाले होते. मग हळूहळू जसं ते फॉलो करायला त्यांनी चालू केलं, तसं तसं हळूहळू हळूहळू त्यांना जाणवायला लागलं की गुडघेदुखी कमी होतीये, जिने चढता उतरताना आधी जे गुडघ्यांमध्ये जाणवायचं ते जाणवत नाहीये. त्याच्यानंतर लोअर बॅक पेन सुद्धा कमी झाला. तर लोअर बॅक पेन कमी करण्याकरता त्यांना म्हणलं तुम्ही जेव्हा लॅपटॉपवरती किंवा काम करत असता किंवा मीटिंग मध्ये असता तर तेव्हा कसं बसायचं, काय पद्धतीने तुमचं पोस्चर पाहिजे, याही काही गोष्टी त्यांना समजावून सांगितल्या आणि काटेकोरपणे त्यांनी त्या फॉलो करायला चालू केल्या.
5: ओके.
4: आणि त्यांना मग हळूहळू त्याच्यामध्ये रिझल्ट त्यांचा दिसायला लागला. आज आपण त्यांचा टोटल रिझल्ट बघितला, तर आज त्यांना आपल्याकडे जॉईन करून 3 महिने झालेले आहेत आणि 3 महिन्यामध्ये आज त्यांचं 9 किलोनी वजन कमी झालंय. आपल्याकडे जॉईन करायच्या आधी त्यांचं जे वजन 73 होतं ते आज 3 महिन्यानंतर 64 आलेलं आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, नी पेन बॅक पेन दोन्ही गोष्टी कम्प्लिटली गेलेल्या आहेत. व्हिटॅमिन B12, D3 आणि सिरम कॅल्शियम ह्या तिन्ही गोष्टी एकदम व्यवस्थित आहेत, त्यांचे डॉक्टर पण खुश आहेत आणि सगळ्या गोष्टी आता परत नॉर्मल आल्यामुळे 37 एजला जसं असलं पाहिजे आता ते ऍक्च्युअली तसे परत झाले.
3: ग्रेट. म्हणूनच श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसला, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी सुद्धा संपर्क 90-111-32-500, 90-111-32-500, 9011-3250.

0: 3250. पुन्हा भेटूयात विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम मेहेंदळे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
0: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
2: नमस्ते.
0: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघतीये की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत, मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
2: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत. मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही.
3: ओके.
2: त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे त्याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मॅन्डेटरी आहे. तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाहीत तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रिमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते.
3: ओके.
2: आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आणि वेबसाईट www.anurupvivaha.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
2: मी म्हटलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर. त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे. याबरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे. पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच. या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉइंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होत आहे आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने, आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचा सल्ला मसलत घेणं. आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता, शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7910 वेबसाईट www.anurupvivaha.com. पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा.

0: या कार्यक्रमात तन्मय कानिटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रोज लेना क्लिनिक.
4: गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. रोजलीना क्लिनिक प्रस्तुत नर्चरिंग वुमनहुड या कार्यक्रमात आपले सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपल्या बरोबर आहेत अस्थेटिक गायनेकॉलॉजी आणि मेनोपॉज या विषयातल्या तज्ज्ञ डॉक्टर कल्याणी इंगळे मॅडम. गुड मॉर्निंग डॉक्टर कल्याणी.
5: गुड मॉर्निंग.
4: आपण बऱ्याचदा असं म्हणतो की शारीरिक बदल जे स्त्रियांमध्ये होतात त्यामुळे शारीरिक संबंध ठेवण्यामध्ये अडचणी येतात.
5: बरोबर.
4: यामध्ये योनी मार्गात होणाऱ्या बदलांबद्दलही तुम्ही बोललात, पण या योनी मार्गाजवळच युरिन मार्ग म्हणजेच लघवीचा मार्ग देखील असतो. तर याच्यामुळे होणारे जे काही त्रास असतात त्याचाही परिणाम शारीरिक संबंधांवर होऊ शकतो का, याबद्दल आज आम्हाला सांगा.
5: अतिशय छान प्रश्न विचारलेला आहे आणि नक्कीच या गोष्टीचा परिणाम त्यांच्या शारीरिक संबंधांच्या प्रक्रियेवरती होतो. कारण की योनी मार्गाच्या पुढे लघवीचा मार्ग आहे. जसा योनी मार्ग ढिला होतो त्याच वेळेस ब्लॅडर म्हणजे लघवीच्या पिशवीच्या खालचा सुद्धा नर्व सप्लाय अफेक्ट होतो. तिथली त्वचा ढिल्ली होते आणि त्याच्यामुळे अनेक स्त्रियांना शिंकताना खोकताना हसताना सुद्धा लघवी लीक होण्याचा त्रास होतो. म्हणजे दोन थेंब लघवी गळाली त्याच्यामुळे त्यांची त्वचा इरिटेट होते. तिथे सतत एक अनवॉन्टेड असा वास असतो. त्यांना तिथे अनेकदा फार जास्त प्रमाणामध्ये खाज येत असते आणि म्हणून त्या त्रस्त असतात. पण अनेक स्त्रिया ही गोष्ट होतेच असं सर्वसामान्यपणे मान्य करतात आणि तशाच परिस्थितीमध्ये राहतात.
4: किंवा हा त्रास आहे हेच त्यांना कदाचित कळत,
5: त्यांना हे माहीतच नाही की हा त्रास आहे. त्याहून त्यांना हे माहीत नाही की याच्यावर ट्रीटमेंट आहे. अतिशय जास्त झाल्यानंतर आपल्याला सर्जिकल ट्रीटमेंटचा सहारा घ्यावा लागतो. परंतु सर्व स्त्रियांना मी हे सांगू इच्छिते की बुवा हे जितक्या लवकर तुम्ही ट्रीट कराल, म्हणजे एखाद दोन एपिसोड जरी झाले तरी सुद्धा त्याच्यावरती व्यायाम करणे त्याच्यावरती ट्रीटमेंट घेणे हे नितांत गरजेचं आहे. कारण जसं जसं स्त्रीचं वय वाढत जातं तसं तसं हे याचं प्रमाण वाढत जातं आणि त्यामुळे त्याच्यावरती आपल्याला काम वेळेत केलं पाहिजे.
4: तेव्हा मैत्रिणींनो हे सिम्पटम्स आता डॉक्टर कल्याणी मॅडमने सांगितले तुम्हालाही जाणवत असतील, हसताना खोकताना शिंकताना युरिन लीक होत असेल, तर याकडे वेळीच लक्ष द्या. आपल्या जवळच्या तज्ज्ञ डॉक्टरांना यासाठी भेटा आणि उत्तम ट्रीटमेंट त्यांच्याकडून देखील घ्या. किंवा या संदर्भातल्या अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता रोजलीना क्लिनिकच्या डॉक्टर कल्याणी इंगळे यांना. संपर्क 9325 63 53 53 9325 63 53 53 9325 63 53 53. डॉक्टर कल्याणी, मग जेव्हा अशा गोष्टी सुरू होतात युरिन लीक व्हायला सुरुवात होते तर सुरुवातीच्या पिरियडमध्ये आपण काय ट्रीटमेंट देतो आणि जर काही खूप ऑलरेडी खूप वर्ष होत असेल तर नंतर काय ट्रीटमेंट दिली जाते?
5: हा त्रास जो आहे हा सुरू होण्यासाठी काही ठराविक वय किंवा वेळेची अशी बंधनं नसतात. कुठल्याही वयाच्या स्त्रीला, म्हणजे ती तरुण मुलगी असो की ती मध्यमवयीन स्त्री असो की ती वयस्कर स्त्री असो, कुठल्या ना कुठल्या कारणामुळे त्यांना हा त्रास होत असतो. सो जसं की व्यायाम करत आहेत, काही जणांना अस्थम्याचा त्रास असतो, काही जणांना कॉन्स्टिपेशन सुद्धा त्याच्या जोडीला असतं आणि त्यामुळे पोटामधलं प्रेशर वाढलं की हा त्रास चालू होऊ शकतो, जो आपण अगदी सोयीस्कररित्या दुर्लक्षित करतो. सो पेल्विक फ्लोर मसल्स हे आपले सपोर्टिव्ह मसल्स आहेत, ज्यांना स्ट्रॉंग करण्यासाठीची ट्रीटमेंट ही सुरुवातीपासून अवलंबली पाहिजे.
4: ओके.
5: त्याही बरोबर हे महत्वाचं आहे की त्यांची इम्युनिटी चांगली राहिली पाहिजे, त्यांचे आजारपणांचं प्रमाण कमी असलं पाहिजे. सो बद्धकोष्ठता व्हायला नको, खोकल्यातून आजारपणातून आपण लवकर नीट झालं पाहिजे आणि त्यासाठी अवेलेबल असलेल्या विना शस्त्रक्रिया ट्रीटमेंट पद्धती ज्या आहेत, जसं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत, पीआरपी आहे, लेझरची ट्रीटमेंट आहे, यामुळे स्त्रियांना खूप प्रमाणामध्ये आराम पडू शकतो.
4: ओके.
5: बेसिकली लघवी गळत असेल तर स्त्रीची मोबिलिटी ही फार रिस्ट्रिक्ट होते आणि ती कुठेही जाऊ शकत नाही. सो त्यातून त्यांना मुक्तताही मिळायला पाहिजे.
4: नक्कीच. तेव्हा मैत्रिणींनो जे सिम्पटम्स आता डॉक्टर कल्याणी यांनी सांगितले ते तुम्हाला जाणवत असतील, युरिन लीक होत असेल, हसताना खोकताना शिंकताना, जर युरिन लिकेजचा प्रॉब्लेम तुम्हाला जाणवत असेल तर त्यावरती वेळीच लक्ष द्या. त्याच्या अधिक माहितीसाठी किंवा ट्रीटमेंटसाठी जरूर संपर्क करू शकता रोजलीना क्लिनिकच्या डॉक्टर कल्याणी इंगळे यांना. संपर्क 9325 63 53 53 9325 63 53 53 9325 63 53 53. पुन्हा भेटूयात रोजलीना क्लिनिक प्रस्तुत नर्चरिंग वुमनहुड या कार्यक्रमात डॉक्टर कल्याणी इंगळे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
5: नमस्कार.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजन

0: शक आहेत रोज लेना क्लिनिक. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: चलो निकले का?
2: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कम्फर्ट है, क्या क्वालिटी है.
1: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
3: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, नियर हंडेवाड़ी चौक, पुणे. कॉन्टैक्ट 9689 11240.
4: नमस्कार श्रोते हो, प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषय सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्लॅनेट फर्निचरचे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
5: नमस्ते.
4: खरं तर प्लॅनेट हा स्वतःच एक ब्रँड आहे. वर्षानुवर्ष साताऱ्यामध्ये तर आपण काम केलेलंच आहे, पण आता आपण एक्सपान्शन करून कोल्हापूरमध्ये सुद्धा गेलेलो आहोत, पुण्यामध्ये सुद्धा आपली शोरूम आहे. असं सगळं असताना सुद्धा प्लॅनेटनी ब्रँड इन ब्रँड काम करण्याचा निर्णय घेतला, म्हणजेच दुसऱ्या ब्रँड बरोबर प्लॅनेट असोसिएटेड आहे. यामागचं कारण काय आणि कुठल्या कुठल्या ब्रँड बरोबर आपण असोसिएटेड आहोत?
5: आता याच्यामध्ये कसं होतं की आपलं एकतर बिझनेस मॉडेल असं आहे की आमचे शोरूम्स आहेत ते मोठे शोरूम्स आहेत. ऑलमोस्ट सातारा शोरूम बघाल तर 50,000 square feet आहे. पुण्याचं पण ऑलमोस्ट तेवढंच आहे. कोल्हापूरचं आपलं साधारण 25,000 square feet आहे. तर एवढ्या मोठ्या व्हॉल्युमला काम करताना प्रत्येक गोष्ट मीच देईन आणि मीच करेन असं होत नाही. मग त्याच्यामध्ये आपण काय केलं की कस्टमरला फ्रीडम ठेवली की कस्टमरला चॉईस असली पाहिजे. त्यांनी आलं फक्त मी बनवतोय म्हणून माझ्याकडचं घेतलं पाहिजे असं नाही राहिलं पाहिजे. त्याला त्याची चॉईसची फ्रीडम असली पाहिजे. त्यांनी आल्यानंतर बाबा त्यांना प्लॅनेट कोणावर काम करते तर बाबा गोदरेज बरोबर करते, त्याच्यानंतर कुका बरोबर करते इंटरनॅशनल मध्ये, त्याच्यानंतर तुमचं मॅट्रेस मध्ये बघायला जाल तर सेंचुरी बरोबर करते, फोम मध्ये सेंचुरी बरोबर करते. तर ही आज ब्रँड बरोबर जाण्याचा पर्पज हाच आहे की प्रत्येकाची आपली स्वतःची स्पेशालिटी आहे. त्यांची ती स्पेशालिटी आपण आपल्या कस्टमरला कशी अवेलेबल करून देत आहे, मग याच्यासाठी आपण काम करून त्यांच्यावर असोसिएट झालेलो आहे. एनी हाऊ काय की प्लॅनेट काय विचार करते की माझा जो कस्टमर आहे त्याला त्याचा बेनिफिट कसा होईल.
6: बरोबर.
5: रादर की आता समजून झाला मी माझं प्रोडक्ट विकतो तर नक्कीच मला मार्जिन त्यामध्ये जास्त आहे, मी ब्रँडचं विकताना मला मार्जिन कमी मिळत आहे. पण आम्ही तो विचार त्याच्यामध्ये करत नाही. आम्ही कस्टमरचा बेनिफिट कसा होईल. आता काही गोष्टी कस्टमरला गोदरेजचे आवडतील, काही गोष्टी कुकाचे आवडतील, त्याच्यावर सपोर्टिंग आपल्या गोष्टी आवडतील, तर असं कंबाईनली त्याला पॅकेज करता येईल आणि एका ठिकाणी वन स्टॉप सोल्युशन त्याला मिळेल.
4: म्हणूनच हो, एकाच छताखाली वेगवेगळ्या ब्रँडचं फर्निचर तुम्हाला बघायला मिळणार आहे. तेव्हा फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी, उत्तम क्वालिटीसाठी आणि ब्रँडेड फर्निचरसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हांडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91 56 77 70 03, 91 56 77 70 03, 9156 77 7003. कुलदीप सर, जसं तुम्ही आता म्हणालात की आम्हाला मार्जिन कमी असतं पण तरी आम्ही हा ब्रँड घेतो कारण ग्राहकांचा फायदा व्हावा, पण मग यामध्ये ग्राहकांचा फायदा काय? कारण एखाद्या ब्रँडकडनं डायरेक्ट एखादी गोष्ट घेणं आणि एखाद्या डिस्ट्रीब्युटरकडनं ती गोष्ट घेणं याच्यामध्ये नक्कीच दरामध्ये तफावत असू शकते ना?
5: दरामधली तफावत तुम्हाला 100% नाही मिळणार. तुम्हाला कुठे ब्रँड स्टोअर मध्ये गेलं आणि माझ्या स्टोअर मध्ये आलं, आपल्या प्लॅनेटच्या स्टोअर मध्ये आलं तर तुम्हाला प्राइसिंग सेम मिळेल किंवा त्याच्यापेक्षा कमी मिळेल. आता त्यात आमचं इन्व्हॉल्वमेंट कशी राहते की आम्ही ब्रँड बरोबर टाईप करताना आम्ही क्वांटिटीचं टाईप करतो. एखादा इंडिव्हिज्युअल स्टोअरचं त्याचा सेल कमी दाखवतो पण आमचा सेल जास्त राहतो, त्यामुळे तो प्राइस बेनिफिट आम्ही घेऊ शकतो आणि त्या प्राइस बेनिफिटचा कस्टमरला बेनिफिट देऊ शकतो. परचेसची क्वांटिटी आमची ह्यूज असल्यामुळे आम्ही तो प्राइस बेनिफिट घेऊन काम करतो. त्यामुळे प्राइसच्या बाबतीत तुम्ही कसले हेजिटेशन ठेवू नका. आणि सेकंडरी काय होतं की तुम्ही कुठले ब्रँडचं शोरूम घ्या, त्यांची शोरूमची साईज छोटे आहेत आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला सगळ्याच गोष्टी सिलेक्ट होतील असं नाहीये. तुम्ही आमच्याकडे स्टोअर लावा तर तुम्हाला नंबर ऑफ गोष्टी दिसतात, मग त्यातून तुमचं सिलेक्शन कम्फर्टेबल होऊन जातं आणि तुम्हाला समजा त्यांची एक आवडली, दुसऱ्या कोणाची आवडली, माझी एक आवडली, तर असं कंबाईनली सोल्युशन तुम्हाला मिळून जातं.
4: म्हणूनच श्रोते हो, सर्व प्रकारच्या फर्निचरच्या व्हरायटीसाठी, उत्तम ब्रँडसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता प्लॅनेट फर्निचरला. व्हिजिट करू शकता ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हांडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91 56 77 70 03, 91 56 77 70 03, 9156 77 7003. पुन्हा भेटूयात प्लॅनेट फर्निचर फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव यांच्यासह तोपर्यंत नमस्कार.
5: नमस्ते.
2: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
6: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
2: क्यों?
6: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कम्फर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
2: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में. बेस्ट

0: लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी भी. प्लैनेट फर्नीचर नियर हंडेवाड़ी चौक पुणे. कॉन्टैक्ट 9689911240.
1: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: AMFI registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. श्रोते हो, क्रिसेंटच्या यंग जनरेशनचे अनेक जण आपल्याशी या कार्यक्रमातून जोडले गेलेले आहेत आणि त्यांचे गुंतवणुकीचे विचार आपल्याला कळत आहेत. तर याचसाठी आज आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटच्या टीम मधून केशव चिंचोले सर. नमस्कार केशव सर.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो.
1: केशव सर, तरुणाई ज्या वेळेला गुंतवणूक करते त्यावेळेला त्यांचे विचार खूप वेगळे आहेत आत्ताच्या काळामध्ये, पण ऍज अ इन्व्हेस्टर म्हणून तुमचा स्वतःचा गुंतवणुकीबद्दलचा विचार काय आहे याबद्दल आम्हाला सांगा.
2: नक्कीच मॅडम, तरुणांबद्दल बोलताना गुंतवणुकीकडे केवळ पैसा वाचवणे म्हणून नाही तर भविष्यातील आर्थिक स्वातंत्र्य आणि सुरक्षितता मिळवण्याचा एक शक्तिशाली मार्ग म्हणून पाहायला हवे असे मला वाटते.
1: अच्छा,
2: त्याबद्दल एक महत्वाचा मुद्दा बोलताना मॅडम मी असं म्हणेन की इन्व्हेस्टमेंट सुरू करताना लवकरात लवकर सुरू करावी, म्हणजे जेणेकरून तरुणांकडे सर्वात मोठी असलेली संपत्ती म्हणजे वेळ. आणि वयाच्या 20 किंवा 25 छोटीशी जरी गुंतवणूक आपण सुरुवात केली तर चक्रवाढ व्याज म्हणजे कंपाऊंडिंगच्या जोरावर आपण ती खूप मोठी रक्कम बनवू शकतो.
1: नक्कीच,
2: आणि त्याचा फायदा आपल्याला भविष्यात नक्कीच होईल.
1: अगदी खरं बोललात सर. जसं तुम्ही आता म्हणालात की खूप लवकर इन्व्हेस्टमेंट सुरू करणं गरजेचं आहे, जसं आपण बघितलं की एक 10-15 वर्षापूर्वी लग्नाचं वय हे कमी होतं, म्हणजे साधारण 25-30 वर्ष वयोगटामध्ये लग्न व्हायची, ते नोकरी करत असताना मुलं नोकरीला लागायची आणि एक जॉईंट इन्कम घरामध्ये यायचं. पण आता लग्नाचं वय सुद्धा वाढत चाललेलं आहे, साधारणतः 30-35 सुद्धा लग्न जुळवली जातात, मुलं उशिरा होतात आणि यामुळे महागाई वाढत चाललेली आहे, त्याबरोबर जबाबदाऱ्या सुद्धा वाढत आहेत. तर याबद्दल तुमचं मत काय, या सगळ्याला इन्व्हेस्टमेंट मदत करू शकते का?
2: नक्कीच मॅडम, तुम्ही अगदी महत्वाच्या मुद्द्यावर हात घातलाय. आजकाल करिअर सेटल करणे, शिक्षण, योग्य जोडीदार निवडणे, यात लग्नाचं वय 30-32 पुढे निघून जाते, त्यामुळे मुलं होईपर्यंत एखादा व्यक्ती 35-36 आसपास त्याचं वय जातं. त्यामुळे त्याचा थेट परिणाम असा होतो की आयुष्यातील सगळ्यात मोठे खर्च जसे मुलांचे शिक्षण, तुमचे रिटायरमेंट, पालकांचे वैद्यकीय खर्च, कारण पालकांची जबाबदारी अल्टिमेटली आपल्यावरच असते, अगदी एकाच वेळी काही वेळा समोर येतात. एका वेळेस मुलाचं शिक्षणही आलं, घरात कोणी आजारी पडलं, त्यावेळेस फायनान्शियल भाषेत त्याला सँडविच जनरेशनची परिस्थिती म्हणतात. अशा वेळी आर्थिक ताण टाळण्यासाठी इन्व्हेस्टमेंट करताना काही गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे. जसं की कंपाऊंडिंगचा फायदा घेण्यासाठी आजच इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करा, म्हणजे कमीत कमी वयात सुरुवात करा, जसं मी आधीच्या वाक्यातही म्हणालो.
1: बरोबर,
2: वय वाढत चाललं म्हणून घाबरून न जाता जितकी लवकर शक्य असेल तितकी लवकर आणि थोड्या मोठ्या अमाऊंटने आपण सुरुवात करायला हवी.
1: ओके,
2: जसं की दर महिन्याला एक ठराविक रक्कमने आपण SIP सुरू करू शकतो. म्युच्युअल फंडात 10-15 वर्ष दीर्घकाळ दिला त्यात आपला परतावा चांगला मिळेल आणि महागाईचा जो दर आहे त्याला आपण नक्कीच बीट करू शकतो असे आपल्या रिटर्न त्यांना मिळतील.
1: अगदी, याबद्दल सर अजूनही बोलूयात, पण त्याआधी श्रोते हो, SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशनसाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-12-55-33, 97-64-12-55-33, 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. केशव सर, जसं तुम्ही म्हणालात की लहान वयापासूनच इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे कारण महागाई वाढतीये. पूर्वी आपण बघितलं की जॉईंट फॅमिली होती त्यामुळे खर्च विभागले जायचे आणि सगळ्या गोष्टी मॅनेज होत होत्या. आता चौकोनी कुटुंब पद्धती आहे, पण या चौकोनी कुटुंब पद्धतीचं सुद्धा उदरनिर्वाह करणं महागाईच्या काळात थोडंसं अवघड होतंय. तर यांचं

0: फायनान्शियल प्लॅनिंग कसं असलं पाहिजे यावर तुमचं मत काय?
1: हा अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणून तुम्ही आज सांगितलं आहे की चौकोनी कुटुंब पद्धती म्हणजे पती पत्नी आणि दोन मुले आजच्या काळात आदर्श कुटुंब मानलं जातं. पण या चौकोनी कुटुंबाच्या जबाबदाऱ्या मात्र सौफेर असतात. जसं दोन्ही मुलांचे शिक्षण, त्यांचे लग्न, स्वतःचे घर, गाडी, पुढे जाऊन रिटायरमेंट, या सर्वांसाठी फायनान्शियल प्लॅनिंग अगदी चोख असावे लागते.
2: बरोबर.
1: जसे त्यात काही महत्वाचे मुद्दे मी सांगेन. आपला सुरक्षा कवच हे मजबूत असावं. जसं कोणतीही गुंतवणूक सुरू करण्यापूर्वी कुटुंबाला सुरक्षित करणं हे गरजेचं आहे, जेणेकरून भविष्यात काही अनपेक्षित घडले तर आपला जी काही आपण इन्व्हेस्टमेंट सेव्हिंग्स केली आहेत त्याला कुठेही धक्का लागणार नाही. त्यासाठी महत्वाचं एक टर्म इन्शुरन्स असणं गरजेचं आहे की जेणेकरून आपलं वार्षिक उत्पन्न जे असेल त्याच्या 15-20 पटीने आपला टर्म इन्शुरन्स असावा, म्हणजे कमावत्या व्यक्तीचा. नंतर हेल्थ इन्शुरन्स प्रत्येकाचा असावा, घरातल्या चारही लोकांचा. आता जसं आपण म्हणतो की महागाई दर हा इतर गोष्टींसाठी वेगळा आणि शिक्षण आणि मेडिकल एक्सपेन्सेसचा महागाई दर फार वेगळा आहे.
2: बरोबर.
1: सो त्याला बीट करण्यायोग्य तरी आपला हेल्थ इन्शुरन्स असावा. इमर्जन्सी फंड आपला असावा की ज्यात ऍटलीस्ट पुढचे 6 महिने माझं घर चालेल किंवा माझा खर्च भागेल एवढी रक्कम माझी इमर्जन्सी फंड म्हणून कुठेतरी गुंतवणूक केलेली असावी. मुलाच्या भविष्यासाठी काही स्मार्ट गुंतवणूक असावी. कुटुंबात जर दोन मुले असल्यास शिक्षणाचा खर्च दुप्पट होतो, म्हणजे एका मुलाचा खर्च आणि दुसऱ्या मुलाचा दोघांचा मिळून दुप्पट खर्च होतो. मोठा मुलगा त्यांच्या वयातील अंतरानुसार त्यांच्या शिक्षणासाठी पैशाचे नियोजन असावे.
2: बरोबर.
1: जसं की 5 वर्षात जर अंतर असेल दोन्ही मुलांमध्ये तर त्या हिशोबाने त्यांच्यासाठी केलेल्या गुंतवणुकीतही अंतर असावं, तफावत असावी.

0: Anfield Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: केशव सर, तुमचे सगळे मुद्दे मला कळले, पण आता जे जे काही तुम्ही सांगितलं की टर्म इन्शुरन्स पाहिजे, हेल्थ इन्शुरन्स पाहिजे, मेडिक्लेम पॉलिसी पाहिजे, याशिवाय पुन्हा एक इन्व्हेस्टमेंटची वेगळी रक्कम पाहिजे. अहो, एका पगारातनं एवढ्या सगळ्या गोष्टी दिल्यानंतर माणसांनी जगायचं कसं किंवा कसा हात खर्च भागवायचा याबद्दलही थोडंसं आम्हाला ज्ञान द्या.
2: नक्कीच मॅडम. जसं आता तुम्ही म्हणालात की पगार तर लिमिटेड असतो, इन्कम लिमिटेड आहे, पण त्यात तुम्ही जसं मी सांगितलं की हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स गरजेचं आहे आणि प्लस इन्व्हेस्टमेंटही करायला हवी. तर त्यासाठीच मी जसं सुरुवातीलाच म्हणालो की वयाच्या 20-25 जर आपण सुरुवात केली इन्व्हेस्टमेंटला आणि आपल्या फायनान्शियल असेसमेंटला, तर हा प्रश्न तुम्हाला कधी पडणारच नाही मॅडम. नक्कीच हा प्रश्न योग्य वेळी सुटेल.
1: अगदी. त्यामुळे कमीत कमी वयामध्ये आणि खूप लॉंग टर्म साठी इन्व्हेस्टमेंट करणं हे गरजेचं आहे असंच आपण तरुणांना सांगूया.
2: नक्कीच.
1: तेव्हा तरुण मित्र मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ती कशा पद्धतीने केली पाहिजे, कुठे केली पाहिजे, नेमका तुमचा गोल काय आहे आणि त्याच्यासाठी लागणारा कालावधी काय आहे, या सगळ्याच्या अनुषंगाने ती इन्व्हेस्टमेंट सक्सेसफुल होईल का नाही, असे जर प्रश्न तुमच्या मनात असतील तर तुम्ही सुद्धा जरूर व्हिजिट करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97-64-12-55-33, 97-64-12-55-33, 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. पुन्हा भेटूयात क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
2: धन्यवाद मॅडम.

0: Ampere Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: निर्मिती संकल्पना अमेय.

जोगळेकर सूचना ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: कॅट टोटल क्लीन.
1: सौ स्मृती आणि श्री संदीप पोद्दार यांचे बापूज सर्व्हिसेस हायजीन 1992 पासून क्लिनिंग इंडस्ट्री मधलं विश्वासार्ह नाव बापूज सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98 22 19 13 20 9822191320.
0: बापूज सर्व्हिसेस हायजीन.
2: श्रोत्या नमस्कार. मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मनमोकळ्या गप्पाच्या आजच्या भागात आपल्या सोबत आहेत बापूज सर्व्हिसेस हायजीनचे संचालक संदीप पोद्दार सर. संदीप सर नमस्कार.
3: नमस्कार.
2: सर, मनमोकळ्या गप्पाचा आपला विषय जो आहे तो खूप महत्वाचा विषय आणि जिव्हाळ्याचा विषय आहे, कारण आपण बोलतो पाण्याबद्दल आणि पाण्याच्या स्वच्छतेबद्दल, म्हणजे पाणी जिथे आपण साठवतो त्या जागेची स्वच्छता किंवा त्या टाकीची स्वच्छता, या सगळ्याबद्दल तुम्ही तुमचेही अनुभव सांगता आणि त्याबद्दल माहिती देत असता. तर मला मुळातच विचारायचंय की पाणी याबद्दल तुम्ही आज काय सांगाल?
3: आता आपल्याला माहिती की पाणी हे जीवन आहे आणि पाणी अस्वच्छ असेल तर त्याच्यापासून असणारे रोग पण तितकेच तेवढे भयंकर आहेत. त्याच्यामध्ये म्हणजे पोटाचे विकार किंवा केस पांढरं होणं किंवा अन्य काही विकार, त्वचेचे विकार हे तसेच आहेत. म्हणजे आपण असं म्हणूया की पाणी हे तारक आणि पाणी हे मारक असं आपण म्हणू शकतो. दोन्ही पण आहे, पण ते मारक होऊ नये याच्याकरता काय, तर आपण मध्यस्थी आहोत त्या मारक होऊ नये म्हणून. तर ते कसं की आपण जसे आपले फिल्टर्स किंवा प्युरिफायर्स हे नित्यनियमित आपण स्वच्छ करतो, त्या फिल्टर्स आणि प्युरिफायर्स मध्ये त्या ट्यूब्स असतात की जे आपण नित्यनियमित बदलतो आणि त्या नित्यनियमित बदलल्यानंतर त्याची जी इफेक्टिव्हनेसपणा जो आहे तो आपण मेंटेन करतो. तसंच टाक्या कायम इफेक्टिव्ह राहिल्या पाहिजेत किंवा त्या ऍक्टिव्ह राहिल्या पाहिजेत, त्याने आपल्याला स्वच्छ पाणी मेंटेन करणं सोयीचं होईल. असे जर काही निघा राखायची असेल तर त्याला मेंटेनन्स शिवाय किंवा स्वच्छतेशिवाय दुसरा पर्याय नाही आहे त्याच्यामध्ये. आणि जसं मी म्हणलं की तुम्ही नित्यनियमित स्वच्छ केलं ना की आपला खर्चही कमी येतो, पण नाही केलं, दुर्लक्ष केलं बसून, तर त्यात तितकाच कचरा साठतो. एजन्सीज काय करतात, त्याचे वारे मग पैसे लावतात बसून, ते आपल्या हातात नाही ना त्याच्यामध्ये. मग कुठल्या एजन्सीज पाहिजे तर त्या ऍथोराइज पाहिजेत, ज्या तुमच्या टाक्यांना त्या टाक्या एजन्सीजना माहिती असतात की याची काय परिस्थिती म्हणून. मग याच्याकरता काय की त्या एजन्सीजला तुम्ही काम दिलं की तुमचे इकॉनॉमी सुद्धा तसेच मेंटेन राहते आणि कुठली स्वच्छता हवी हेही त्यांना माहिती असतं. ह्या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती असतात. जसं आपण म्हणतो की आरोग्याच्या बाबतीमध्ये ठराविक डॉक्टर्सच आहेत आणि ठराविक डॉक्टर्सकडे आपण जातो त्याच्यावेळेस. आपण असं म्हणतो की आज मी याच्याकडे जातो उद्या त्याकडे जातो, तसंच नाही का, हे सुद्धा इतकं महत्वाचं आहे की कोणाकडे आपण द्यायला पाहिजे काम, कारण ते पाण्याशी रिलेटेड आहे आणि एकदम आरोग्याशी रिलेटेड आहे. म्हणजे जरी तो विषय जो सेवा क्षेत्रातला असेल, याला दिलं चालतं किंवा त्याला चालतं हा जो मुद्दा आहे, त्याच्यापेक्षा सुद्धा कोणाला मी नेमकं काम द्यायला पाहिजे हे सुद्धा तितकंच
2: महत्वाचं
3: आहे. आणि व्हॉलंटरी जर आपण म्हणलं की हा व्हॉलंटरी जॉब आहे, म्हणजे मेंबर्स लोक सातत्याने बदलतात, चेअरमन सेक्रेटरी, पण याचा अर्थ काय आहे की नेमकी एजन्सी कुठली याची शहानिशा अपेक्षित आहे त्याच्यामध्ये. अशी परिस्थिती आहे, कारण सेवक वर्ग म्हणा किंवा कुठलाही माणूस जे काही कामं करतात वर्षानुवर्ष, आपण नेमकं कोणाला सांगतोय, कुठल्या कंपनीला सांगतोय हे स्वतःच महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. कारण होतं कसं की आता एवढे कंपन्या कामं करतात पुण्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीमध्ये, त्यांची स्पेशलायझेशन त्यांच्याकडे आहे हे सगळं करण्याकरता. पण मी असं म्हणतो की कंपनीकडे का तर ते आरोग्याशी निगडीत आहे. जसं आपण म्हणतो की या डॉक्टरकडे का, तर त्याचं ते आपल्याला माहिती किंवा यांना आपली सगळी हिस्ट्री माहिती
2: आहे.
3: हा, आणि आपण काय चुकूनही असं होत नाही की आपण याच्याकडे जाऊन दुसरीकडे जाऊन परत तपासणी केली वगैरे, आपण नेमकं परत त्यांच्याकडे जातो. तशी ती सिक्युरिटीचा हा त्यातला एक भाग आहे, सेफ्टीचा भाग आहे की त्यांनी कोणाला सांगायला पाहिजे, कुठली एजन्सी यायला पाहिजे.
2: याबद्दल तुमच्याशी अजून गप्पा मारायच्याच आहेत, पण त्याआधी श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाण्याच्या टाकीच्या झाकणाबद्दलचं मार्गदर्शन किंवा वॉटर पंपची देखभाल कशी करायची याबद्दलचं मार्गदर्शन हवं असेल, तसंच कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व्हिसेस हव्या असतील, तर संपर्क करा बापूज सर्व्हिसेस हायजीन यांना 98 221 91 320 या नंबरवर. 98 221 91 320. 9822191320. आमची वेबसाईट www.bapujservices.com. संदीप सर, तुम्ही एक महत्वाचा मुद्दा सांगितलात की पाण्याच्या टाकीची स्वच्छता हे तर आपण बोलतोच, पण त्याचबरोबर त्या स्वच्छतेसाठी ज्या एजन्सीज आहेत त्यांची विश्वासार्हता पण तितकीच महत्वाची आहे. आणि आजकाल आपण बघतोय

0: इतक्या फेक गोष्टी आजूबाजूला असताना यामध्येही तसं असू शकतं ना, मग यासाठी काय काळजी घेतली पाहिजे?
1: आता तुम्ही बघितलं की टेक्नॉलॉजी जशी आली तसं आपल्याला लक्षात येतं की नेटच्या माध्यमातून बरेचसे गैरव्यवहार पण होतात.
0: हो हो.
1: आणि आपल्या ज्या डोळ्यासमोरून न जाता ते आपल्याला नंतर लक्षात येतात की हे घडलंय म्हणून.
0: बरोबर.
1: तसं सर्व्हिसेसच्या किंवा कुठल्याही सुविधा ज्या आहेत आपण जेव्हा त्या विकत घेतो तर त्याच्यामध्ये सुद्धा पारदर्शकता जर असेल तर आपण त्या एजन्सीला बोलू शकतो. जिथे पारदर्शकता नाहीये की बाबा आपल्या किती गडबड वाटतीये, त्याच्यामधनं आपल्याला हे कळतं की आपल्या किमती पण बदललेल्या आहेत त्या कामाच्या.
0: ओके.
1: आणि काही काही ज्या वाजवी किमती होत्या त्या अतिशय काही महाग होऊन बसलेल्या आहेत. तर आपल्या लक्षात आलं की आपण खरंच त्या एजन्सीमध्ये आहोत का दुसऱ्या एजन्सीमध्ये आहोत. कारण बऱ्याच वेळा काय होतं की याला कौशल्याचा माणूस लागतो आणि तो कौशल्याचा माणूस असणं जास्त गरजेचं आहे. काही काही लोक येतात जातात आपल्याला कळत पण नाही. जसं आता माझ्याकडे परवाच एक उदाहरण आहे एका पेठेमधलं आहे की त्यांच्या टाक्या ज्या आहेत झाकणाच्या वरती नाही का प्लास्टरिंग केलंय.
0: बर.
1: आणि त्यांना हे लक्षात नाही की आपण चार वेळा पैसे देऊन बसलोय म्हणून. म्हणजे अशी घटना घडली की लोक पैसे पण घेऊन गेलेत त्याच्यामध्ये आणि टाक्या स्वच्छ पण झाल्या नाहीत आणि टाक्या झाल्यात म्हणून सांगितलंय. अशी पण घटना घडली आहे. म्हणजे मला हे का सांगायचं आहे की जरी टाके आपल्या दुसऱ्या शेपात नाहीयेत, वरती आहेत खाली आहेत, पण पैसे तरी आपल्या दुसऱ्या शेपात आहेत. आपण ते तर योग्य ठिकाणी देऊ शकतो. असं नकळलं की लोक येतात आणि जातात आपल्या कळत पण नाही त्याच्यामध्ये.
0: म्हणजे याच्यात पण फेक कॉल्स आणि फेक संस्था असू शकतात, याची काळजी घेतलीच
1: पाहिजे. तर मला हेच म्हणायचं की काळजी म्हणजे काय, तर कुठल्या संस्था आहेत ज्या अनुभवी आहेत, आज नेटवरती त्याची माहिती आहे, त्याचे संचालक मंडळ आहे प्रत्येक संस्थेचं,
0: त्याची
1: खातरजमा करायला पाहिजे.
0: संदीप सर, तुम्ही खूप महत्वाचं सांगताय की सिक्युरिटी किती महत्वाची आहे. म्हणजे पाण्याच्या टाक्याच्या स्वच्छतेचं कंत्राट योग्य एजन्सीला देणं हे पण महत्वाचं आहे. मग ह्यासाठी आता तुम्ही जसं म्हणालात सोसायट्यांमध्ये एक बॉडी असते की सेक्रेटरी, चेअरमन वगैरे ह्या लोकांची, आणि मग त्यांनी या गोष्टीचा पाठपुरावा केला पाहिजे किंवा नवीन चेंजेस होतात तेव्हा या सगळ्याबद्दल सांगा.
1: आता मी पाहिलं की व्हॉलंटरी जॉब दिला जातो प्रत्येक वेळेस प्रत्येक वर्षी आपल्या बोर्डवरती त्या त्या सोसायटीच्या. आणि होतं कसं की आधीच्या मेंबर्सकडचं जो काही डेटा आहे तो काही उपलब्ध होतो नाही होतं असं होतं. आणि मग तो नसताना मग आपण काय करायला पाहिजे, तर आपल्याकडचं जी एजन्सीज आहेत इतक्या वर्षाच्या त्या कुठल्या आहेत हा निदान पाहण्याकरता तरी डेटा अवेलेबल करणं अपेक्षित आहे. भले तुम्ही गार्डनिंग करता आपण म्हणू शकतो की त्याचा एवढा धोका नाही आहे किंवा प्लम्बिंग करता एवढा धोका नाही आहे किंवा अन्य कुठल्या याच्याकरता धोका नाही आहे, पण जिथं आरोग्याशी संपर्क आपण येतो तर त्यावेळेस आपल्याला माहिती की कुठल्या एजन्सीज मागच्या वर्षी होत्या, त्याच्या मागच्या वर्षी होत्या
0: पाण्याच्या
1: त्या एजन्सीज आपण नियुक्त केल्या की आपल्याला किमान तरी त्याचा उपयोग होऊ शकतो. नाहीतर अन्यथा होणार कसं आहे की नवीन व्यक्ती आली जसं आपण म्हणतो की आल्यानंतर त्याच्याकडे माहिती नसल्यामुळे जे मला आज नेटवरती दिसतं आणि मी बटन दाबलं आणि सोसायटीला सांगून टाकलं की काम झालं म्हणून, हे जे काय ना हे घातक काय, तर आपल्याला माहितीच नाही की कुठला व्यक्ती येणार आहे म्हणून काम करण्याकरता. आणि असंही होतं की आजकाल कसं आहे की पेमेंट जे आहे ते पूर्वीसारखं काही रिसीट वगैरे प्रमाण तसं राहिलं नाहीये त्याच्यामध्ये, म्हणजे व्हर्च्युअल सगळं झालेलं आहे. त्यामुळे होतं कसं की डेटा एवढा अवेलेबल होणं अवघड आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे ते कुठल्या व्यक्तीला पेमेंट जात आहे, त्या एजन्सीला जात आहे का, याची खातरजमा पण महत्वाची आहे.
0: बरोबर. एकूणच आज पाण्याच्या टाकीची स्वच्छता नुसती नाही तर सिक्युरिटी हा विषय तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितलात. आज वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाण्याच्या टाकीच्या झाकणाबद्दलचं मार्गदर्शन किंवा वॉटर पंपची देखभाल कशी करायची याबद्दलचं मार्गदर्शन हवं असेल, तसंच कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व्हिसेस हव्या असतील तर संपर्क करा बापूत सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर. 98221 91320. 9822191320. आमची वेबसाईट www.baputservices.com. मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात बापूत सर्व्हिसेस हायजीनचे संदीप पोद्दार सर होते आपल्यासोबत. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: लता, कशी भांडी घासलीस, खरकट सुद्धा नीट निघालं नाही, जरा स्वच्छ काम कर.
3: बाईसाहेब, साफसफाई वरून एवढं बोलताय पर तुमच्या नळाचं पाणीच गढूळ येतंय की
2: काय?
3: मग आता 6 महिने झाले बंगल्यात राहायला येऊन, पर एकदा बी पाण्याच्या टाक्या साफ केल्या नाहीत, किती गांड झाल्या असतील टाक्या.
2: हो ग, म्हणून तर ओम आणि आरोही सारखे आजारी पडताय. अगं पण कोणाला बोलवायचं, शिवाय मी एकटीच असते ना बंगल्या.
3: अहो, इथल्या समध्या बंगल्यांमध्ये बापूत सर्व्हिसेस हायजीनची माणसं टाक्या साफ करतात, त्यांना बोलवा. लई खात्रीशीर माणसं आहेत. स्मृती पोद्दार वहिनी तर स्वतः जातीनं लक्ष घालत्यात.
2: बापूस सर्व्हिसेस हायजीन का? बरोबर, बोलावते. पण तू भांडी स्वच्छ घास आधी.
3: घासते ओ घासते.
4: स्मृती आणि संदीप पोद्दार यांचे बापूस सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98221913 20 98221913

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत राही हेल्थकेअर युरोलॉजी हॉस्पिटल पुणे. नमस्कार श्रोते हो, राही हेल्थकेअर युरोलॉजी हॉस्पिटल तर्फे आयोजित डॉक्टर बोलतात स्त्री आरोग्यासाठी या कार्यक्रमात मी अनुप्रिता आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. स्त्री आरोग्याशी संबंधित अनेक प्रश्न आपण फक्त संकोचामुळे मनातच ठेवतो. गर्भाशय, हार्मोन्स, संसर्ग, मूत्रसंस्था, वेदना किंवा अगदी दैनंदिन आयुष्यावर परिणाम करणाऱ्या समस्या, याबाबत योग्य माहिती मिळवणं तितकंच गरजेचं आहे. या कार्यक्रमातून युरो गायनेकोलॉजी क्षेत्रातील तज्ज्ञ महिला डॉक्टर आपल्याशी थेट संवाद साधणार आहेत. वैज्ञानिक माहिती, सोप्या शब्दात दिलेला सल्ला आणि गैरसमज दूर करणारी ही चर्चा, हेच या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य. चला तर मग स्त्री आरोग्याबद्दल मोकळेपणानं बोलूयात. डॉक्टर बोलतात स्त्री आरोग्यासाठी या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधण्यासाठी इथे उपस्थित आहेत पुण्यातील सुप्रसिद्ध युरो गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर वीणा चौधरी. डॉक्टर चौधरी यांनी 1989 साली मुंबईच्या जे जे हॉस्पिटलमधून वैद्यकीय पदवी घेतली आणि त्यानंतर 1991 त्यांनी स्त्रीरोग शल्य विशारद ही पदवी घेतली. डॉक्टर वीणा चौधरी यांनी इंग्लंडमध्ये प्रशिक्षण घेतलं आणि त्यानंतर युरो गायनेकोलॉजिस्ट अर्थात स्त्री मूत्ररोग तज्ज्ञ म्हणून काम करायला सुरुवात केली. गेली 35 त्या या क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या त्या राही हेल्थकेअर युरोलॉजी हॉस्पिटल येथे कार्यरत आहेत. आपल्याशी संवाद साधतायत युरो गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर वीणा चौधरी. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार.
0: आता आपण गरोदर स्त्रियांच्या समस्या पाहिल्या, आपण मेनोपॉझल स्त्रियांच्या समस्या पाहिल्या, आता आपण रजोनिवृत्तीनंतरच्या महिलांना काही लघवीच्या समस्या होतात का?
1: रजोनिवृत्तीनंतर महिलांना खूपच समस्या होतात. जसं काय लघवीच्या मार्गात इन्फेक्शन होणं. रजोनिवृत्तीमध्ये काय होतं, इस्ट्रोजनचं प्रमाण स्त्रियांमध्ये कमी होतं. इस्ट्रोजनचं प्रमाण स्त्रियांमध्ये कमी झाल्यामुळे योनी मार्ग आणि लघवीचा मार्ग एका कोशामधनं बनल्यामुळे ते लघवी आकुंचन पावते मार्ग, आणि मागे लघवी शिल्लक राहिल्यामुळे लघवीचं रिकरंट UTI म्हणतो, ज्यांना वारंवार लघवीला इन्फेक्शन होणं, त्याचं प्रमाण वाढतं.
0: बरोबर.
1: त्याच्यासाठी आपण युरोफ्लोमेट्री करून त्यांची ट्रीटमेंट करतो, दुर्बिणीने तपासणी करतो, त्याला डायलेटेशन किंवा दुसरी ट्रीटमेंट असते ती करतो, त्यांना HRT वगैरे देतो आणि त्याप्रमाणे त्यांना बरं करतो आपण.
0: तुम्ही आता एक शब्द वापरात इस्ट्रोजन, तर त्याच्याविषयी आम्हाला थोडं सांगता का, त्याचं महत्व काय?
1: इस्ट्रोजन हे स्त्री हॉर्मोन आहे. स्त्रियांमध्ये इस्ट्रोजन असतं आणि त्याच्यामुळे ते स्त्री तत्व असतं. स्त्रीतत्व असल्यामुळे जेव्हा पाळी येते, मुलं होतात, ओव्युलेशन होतं, हे सगळं इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन डिपेंडंट असतं मेनली. रजोनिवृत्तीमध्ये जेव्हा इस्ट्रोजन कमी होतो, प्रोजेस्टेरॉन कमी होतो, तेव्हा रजोनिवृत्ती होते आणि चाइल्ड बिअरिंग एज संपते तिची. त्याच्यानंतर ते इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे युरोजेनायटल सिंड्रोम असे बनतं. युरोजेनायटल सिंड्रोम मध्ये लघवीचे आजार होतात, वेगवेगळे प्रकारचे आजार होतात. मेनोपॉजमध्ये लघवीचे आजार होतात, सायकोलॉजिकल आजार होतात, कार्डियक हार्ट प्रॉब्लेम होतात, नंतर आर्थरायटिस होतो. हे सगळे रजोनिवृत्तीनंतर होणारे आजार, कारण इस्ट्रोजन आपल्याला प्रोटेक्ट करतं, स्त्रियांना प्रोटेक्ट करतं आणि त्याच्यामुळे ते दणकत असतात. पण जेव्हा जशी रजोनिवृत्ती होते ती सगळी शिथिलता येते आणि वेगवेगळे प्रकारचे आजार उद्भवतात.
0: तुम्ही आता युरोजेनिटल सिंड्रोमचा उल्लेख केला, तर युरोजेनिटल सिंड्रोम म्हणजे नक्की काय असतात एकदा सांग.
1: हाच जो लघवीचा मार्ग छोटा होतो, वारंवार इन्फेक्शन होतो, हेच युरोजेनिटल सिंड्रोम. म्हणजे लघवीचा मार्ग आकुंचन पावतो, योनी मार्ग आकुंचन पावतो आणि लघवीचे वारंवार त्रास होतात. लघवीचा रस्सा मोकळा करावा लागतो, ते हे सगळं केल्यामुळे ह्यालाच युरोजेनायटल सिंड्रोम म्हणतात.
0: आणि मग हा सिंड्रोम जर लक्षात आला तर त्याच्यावरती उपचार करण्यासाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत?
1: आपण दुर्बिणीची तपासणी करतो, रस्सा मोकळा करतो, आधी त्याला डायग्नोस करतो युरोफ्लोमेट्रीने वगैरे आणि त्याच्याप्रमाणे त्याची ट्रीटमेंट होते. त्याच्याबरोबर आपण काही गोळ्या देतो, HRTच्या गोळ्या देतो, काही क्रीम लावायला देतो, ते सगळं होतं
0: आणि हे उपचार घेतल्यानंतर ही समस्या कमी होऊ शकते, बरी होऊ शकते.

0: होऊ शकते, पण आपण जसं म्हटलं की कमी होते, जसं देवाने आपल्याला 100% दिलं नाही आहे तसं डॉक्टर पण काही 100% देऊ शकत नाही.
1: बरोबर.
0: तर जे कमी होते त्याला मेंटेन करावं लागतं.
1: त्याच्यासाठी मग मेंटेन करण्यासाठी रुग्णाने काय करावं, डाएट किंवा असं?
0: मेंटेन करण्यासाठी रुग्णाने डाएट तर आपलं नेहमीचं बॅलेन्स डाएट आहेच, योगा वगैरे आहेच, ते म्हणजे ते युनिव्हर्सल आहे. पण लघवीचं वारंवार इन्फेक्शन होऊ नये त्याची काळजी घ्यावी. समजा लघवीची धार कमी झाली असेल तर डॉक्टरकडे जाऊन युरिन कल्चर करून घ्यायचं, युरोफ्लोमेट्री करून घ्यायची, आणि त्याच्यानंतर डॉक्टर सांगेल त्याप्रमाणे तुम्हाला करावं लागतं.
1: श्रोते हो, महिलांच्या लघवीच्या विकारांवर आधुनिक तंत्रज्ञानानं उपचार करता येतात. सकाळी उपचार घेतले की रुग्णाला संध्याकाळी घरी जाता येतं. स्त्रियांच्या लघवीच्या विकाराबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य संपर्क करा. आमचा फोन नंबर आहे 72 76 89 49 49, 72 76 89 49 49. फोन नंबर पुन्हा एकदा 7276894949. अजून एक गोष्ट ऐकली होती, सगळेजण सांगतात की पाणी खूप प्या तर लघवीची समस्या होत नाही, तर हे खरं आहे का?
0: पाणी खूप पिल्यामुळे लघवीची समस्या होत नाही असं नाही आहे. पाणी तुम्ही हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात, जास्त पाऊस असेल तर 2 लिटर पिलं तर चालतं, आणि उन्हाळ्यात 3-3.5 लिटर पिलं तर सगळं वेदरप्रमाणे आहे, तुमची ऍक्टिव्हिटी कशी आहे त्याप्रमाणे आहे. लघवी हलक्या पिवळ्या रंगाची झाली की ते पाणी इनफ असतं, एकदम पांढरी पण नको, एकदम गढूळ पण नको. हलक्या पिवळ्या रंगाची लाज आली लघवी की दॅट इज इनफ, तुम्ही बरोबर पाणी पिता.
1: बरोबर. आणि काही महिलांमध्ये लघवीची तीव्र इच्छा होते, म्हणजे त्याला ओव्हर ऍक्टिव्ह ब्लॅडर असं म्हणतात का, तर ओव्हर ऍक्टिव्ह ब्लॅडर विषयी थोडं सांगाल का, त्याची कारणं काय आहेत?
0: ओव्हर ऍक्टिव्ह ब्लॅडर मध्ये तुम्हाला सिस्टायटीस म्हणजे इन्फेक्शन झालं तरी तुम्हाला पटकन जावं लागतं, किंवा ओव्हरफ्लो युरिनचं झालं, किंवा तुमची लघवी तुंबली आणि तुम्ही लघवी होत नाही आणि सारखं जावं लागतं, किंवा असं पटकन जावं लागतं, अर्जन्सी येते, त्याला ओव्हर ऍक्टिव्ह ब्लॅडर म्हणतात. घाई होते तुम्हाला, पटकन जावं लागतं, सारखं जावं लागतं, त्याला ओव्हर ऍक्टिव्ह ब्लॅडर म्हणतात. त्याचे बरेच कारणं आहे. सिस्टायटीस आहे, इंटरस्टिशियल सिस्टायटीस आहे, तुम्ही जास्त चहा कॉफी पित असाल तरी पण, बेवरेजेस जास्त घेत असाल तरी पण तुम्हाला
1: चहा कॉफी जास्त प्यायल्याने हा त्रास
0: होऊ शकतो. आणि तुम्हाला काय काय गोळ्या असतात, वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या गोळ्या आहे त्याच्यामुळे पण, जसं तुम्ही डायरोटिक घेत असाल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या बीपी किंवा कार्डियक मेडिसिन घेत असाल, त्याने पण हा लघवीचा त्रास होऊ, सायकोलॉजिकल ट्रीटमेंट जे घेत असतात त्यांना पण
1: त्याच्या गोळ्यांमुळे
0: पण होऊ शकतो.
1: आणि हा त्रास कोणत्याही वयाच्या महिलांना होऊ शकतो का?
0: हो, कोणत्याही वयाच्या महिलांना होऊ शकतो, असं पर्टिक्युलर नाही आहे ते.
1: श्रोते हो, महिलांच्या लघवीच्या विकारांवर आधुनिक तंत्रज्ञानानं उपचार करता येतात. सकाळी उपचार घेतले की रुग्णाला संध्याकाळी घरी जाता येतं. स्त्रियांच्या लघवीच्या विकाराबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य संपर्क करा. आमचा फोन नंबर आहे 72 76 89 49 49, 72 76 89 49 49. फोन नंबर पुन्हा एकदा 7276894949. श्रोते हो, अधिक माहितीसाठी आमच्या उपचार केंद्राला अवश्य भेट द्या. आमचा पत्ता: राही हेल्थकेअर युरोलॉजी हॉस्पिटल, अशोका सेंटर, बिबेवाडी क्रॉसिंग चौक, पुणे सातारा रस्ता, पुणे. पत्ता पुन्हा एकदा: राही हेल्थकेअर युरोलॉजी हॉस्पिटल, अशोका सेंटर, बिबेवाडी क्रॉसिंग चौक, पुणे सातारा रस्ता, पुणे. तर श्रोते हो, या होत्या युरोगायनेकोलॉजिस्ट डॉक्टर वीणा चौधरी. आजच्या डॉक्टर बोलतात स्त्री आरोग्यासाठी या भागातून मिळालेली माहिती आपल्या दैनंदिन आयुष्यात नक्कीच उपयोगी ठरेल अशी आशा आहे. स्त्री आरोग्याबाबत योग्य वेळी योग्य सल्ला घेणं हेच उत्तम आरोग्याचं गमक आहे. तर पुढच्या आठवड्यात आम्ही पुन्हा भेटू याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत काळजी घ्या, जागरूक रहा आणि आरोग्याला प्राधान्य द्या. डॉक्टर वीणा चौधरी, आज आपण आमच्या सर्व श्रोत्यांना ही खूप महत्वपूर्ण माहिती दिलीत, आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
0: नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते राही हेल्थकेअर युरोलॉजी हॉस्पिटल, पुणे. संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ज्ञांनी व्यक्त केलेले विचार

0: पूर्णत व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार श्रोते हो, एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीचे तज्ञ डॉक्टर्स आजही आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर सुरेश पाटणकर सर.
2: नमस्कार.
1: नमस्कार डॉक्टर गुरुराज पडसळगी सर.
3: नमस्कार.
1: डॉक्टर सुरेश सर, आपण नेहमी असं बघतो की अचानक खूप पोटात दुखायला लागतं, मागणं पुढे दुखणं येतं आणि त्यावेळेला लक्षात येतं की किडनी स्टोन आहे.
2: बरोबर.
1: पण काही काही वेळेला असं होतं की अजिबातच दुखत नाही आणि किडनी स्टोन असतो, तर हे असं कसं शक्य आहे?
2: हा प्रश्न बरेच रुग्ण मला विचारतात की डॉक्टर मला किडनी स्टोन आहे पण दुखत नाही, आणि मी तर असं म्हणतो की खूप दुखलं म्हणजे मुतखडा असतो. तर आपण आज गुरुराज सरांना विचारूया की दुखणं ह्याच्यावर मुतखड्याचा आजाराची तीव्रता समजते का?
3: सही बोला सर आपने. पेन जो है मतलब दुखना, पेट में दुखना एक मोस्ट इम्पॉर्टेंट सिम्टम है स्टोन का.
1: राइट.
3: मैं बोलता हूँ मेरे पेशेंट को कि अगर दुख रहा है तो यू आर लकी, मतलब आप नसीबवान.

0: क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
0: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 वाजता नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पेरंगुट आणि देहू.
1: दररोज संध्याकाळी 6:15 वाजता जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आपण आमचे कार्यक्रम आपल्या रेडिओ सेटवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता जगात सर्वदूर. सकाळचे 10:58 होत आहेत. ऐकूया ठळक बातम्या.
5: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. या आपत्तीमध्ये ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे त्या कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त करत जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत असल्याचं आणि या कठीण काळात बाधित झालेल्या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचं मोदी यांनी या संदर्भातील समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. देहू ते आळंदी हा 16 किलोमीटरचा पालखी मार्ग राज्य सरकारनं संतभूमी म्हणून जाहीर करावा अशी मागणी आळंदी देवस्थानचे माजी मुख्य विश्वस्त अभय टिळक यांनी केली. पिंपरी इथं आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत टिळक बोलत होते. टिळक म्हणाले की ज्याप्रमाणे उत्तरांचल सरकारनं देवभूमी नावानं काही परिसर जाहीर करून त्या परिसराला संरक्षण दिले आहे आणि तेथील पावित्र्य जपून विकासकामे केली आहेत त्याच धर्तीवर देहू ते आळंदी या पंचक्रोशीतील परिसर संतभूमी म्हणून जाहीर करावा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना लाभ देऊन न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. पूर्वीच्या कर्जमाफी योजनेत लाभ मिळालेल्या 12,71,000 शेतकऱ्यांनाही यंदाच्या योजनेत समाविष्ट करण्याबाबत शासन सकारात्मक असून यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमार्फत लवकरच निर्णय घेतला जाईल अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधानसभेत दिली. विधानसभेत काल झालेल्या चर्चेला उत्तर देताना पाटील बोलत होते. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत येत्या रविवारी 28 जूनला पुणे जिल्ह्यात विशेष पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. 5 वर्षांपर्यंतच्या 4,53,510 बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे डोस देण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांनी दिली. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58
4: ठळक बातम्या आपण ऐकल्यात पुणे विविध भारती 101 FM या चॅनेलवरून. सकाळचे 11 वाजलेत. प्रसारित करत आहोत
1: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
4: चंदूकाका सराफ मधुमालती या कार्यक्रमात मी आपली रेडिओ सखी माधवी पानसरे आपल्यासोबत असणार आहे. श्रोते हो, ज्यांच्या संगीतात रागदारी, भावपूर्णता आणि शास्त्रीय संगीताचा सुंदर मिलाफ अनुभवता येतो अशा महान संगीतकार मदन मोहन कोहली यांचा आज जन्मदिवस आहे. 25 जून 1922 रोजी इराकमधल्या इरबी या ठिकाणी त्यांचा जन्म झाला आणि त्यांची कर्मभूमी अर्थात मुंबई. कार्यक्रमाची सुरुवात करूया मेरा साया या चित्रपटातल्या आशा भोसले यांनी गायलेल्या राजा मेहदी अली खान यांच्या रचनेनं, ज्याचं संगीत आहे मदन मोहन यांचं.

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल मोरया गोसावी मंदिराजवळ चिंचवड गाव चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड नारायण पेठ शनिवार पेठ सदाशिव पेठ कसबा पेठ नवी पेठ ह्या भागात राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात सिग्नलच्या मागे लक्ष्मी रोड पुणे.

0: देगा।
1: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट छत्री जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
3: श्रोतेहो, आपण ऐकत आहात चंदुकाका सराफ मधुमालती हा कार्यक्रम, आणि आज आपण बोलतोय संगीतकार मदन मोहन कोहली यांनी

दिलेल्या संगीत संयोजनाविषयी. संगीतकार मदन मोहन मुंबईला आले आणि 1950 सालच्या आखे चित्रपटासाठी त्यांनी पहिल्यांदा संगीत दिलं. त्यानंतर अनेक उत्तमोत्तम चित्रपटांची मालिका त्यांच्या नावावरती आहे. ऐकूया देख कबीरा रोया या चित्रपटासाठी मन्ना डे यांनी गायलेलं, मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत.

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.
1: मोबाईल आणि कम्प्युटरच्या जास्त वापरामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. तुमचे अनमोल डोळे जपायला हवेत. डोळ्यांची निगा राखण्यासाठी, नेत्र विकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनीच डोळ्यांची नियमित तपासणी करायला हवी. त्याने आजार लवकर समजतात, वेळेवर उपचारही होतात. आणि यासाठी खात्रीशीर आणि सगळ्यांच्या सोयीचं ठिकाण म्हणजे जंगली महाराज रोड वरच गॅलेक्सी आय हॉस्पिटल.
2: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन चे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087807.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
3: अहो सकाळी सकाळी मी छान चहा केलाय तो घ्यायचा, तर तुम्ही दरवाजाकडे काय पाहताय?
4: अगं मी तरुण भारतची वाट बघतोय. माझ्या वडिलांचा आवडता तरुण भारत आणि मीही आवडीने वाचत असे. आता पुण्यात पुन्हा सुरू झालाय तरुण भारत. वाचला ना की खऱ्या बातम्या वाचल्याचं समाधान मिळतं बघ.
3: आता घराघरात सकाळच्या

0: वेळी हाच संवाद, कारण सर्वांनाच वाचावासा वाटतो तरुण भारत, राष्ट्रीय विचारांचा वसा, तसंच शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत पुरवणी.
1: नागपूरच्या श्री नरकेसरी प्रकाशनचे दैनिक तरुण भारत, 100 वर्षांचा तरुण, दैनिक तरुण भारत, आता पुणेकरांचा फॅमिली न्यूज पेपर.
2: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला, अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये. आमरसासह 2 स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा, दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: संगीतकार मदन मोहन यांचे वडील होते चुनीलाल. चुनीलालजी हे फौजी होते. साहजिकच आपल्या मुलांना देखील सैन्यात रुजू व्हावं असं त्यांना वाटत होतं. त्यामुळे 1943 साली मदन मोहन सैन्यामध्ये दाखल झाले. परंतु सैन्यामध्ये ते मन रमलं नाही. त्यानंतर मदन मोहन लखनौ आकाशवाणी सेवेत रुजू झाले. तिथे त्यांना भेटले उस्ताद फैयाज खान, उस्ताद अली अकबर खान, बेगम अख्तर आणि तलत महमूद सारखी संगीतात रमणारी माणसं. साहजिकच संगीताकडे ज्यांचा ओढा पहिल्यापासूनच होता ते तिथे रमले. एस डी बर्मन, श्यामसुंदर यांना मदन मोहन यांनी असिस्ट केले. आपण ऐकणार आहोत वह कौन थी या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या स्वरात राजा मेहदी अली खान यांची रचना, संगीत मदन मोहन यांचं.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: महागाईचा वाढतोय गुंता,
2: विश्वेश्वर बँक असता कशाला करता चिंता।
1: विश्वेश्वर बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा, 13 ते 24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज, तसंच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोलर खरेदी कर्ज अशा विविध कर्ज योजना, अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक
2: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे।
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
4: आणि स्वामिनीचा मान्सून इश्यू सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, डिझीलँड बिल्डिंग, पुणे।
5: एपिल्स, नकळत बिछाना ओला करणाऱ्या मुलांसाठी उपयुक्त होमिओपॅथिक गोळ्या एपिल्स।
6: 3 पिढ्यांहून अधिक काळ अनुभव सिद्ध एपिल्स। होमिओ लॅबोरेटरीज पुणेचे एक दर्जेदार उत्पादन एपिल्स।
7: संगीताचं माधुर्य, ध्यानाची शांतता आणि भक्तीची दिव्यता हे तिन्ही अनुभवण्यासाठी या एका अविस्मरणीय भक्तिमय संध्याकाळी मेलडी ऑफ भक्ती मध्ये सहजयोग परिवार पुणे सादर करत आहे परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणित मेलडी ऑफ भक्ती या संगीत, योग आणि ध्यानाचा एक अद्वितीय उत्सव। प्रसिद्ध कलाकारांच्या भक्तिमय सादरीकरणासह अनुभवा अंतर्मनाला स्पर्श करणारा आनंद आणि आध्यात्मिक उन्नती। शनिवार 27 जून संध्याकाळी 5 ते 8 बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे। प्रवेश पूर्णपणे विनामूल्य। आजच नोंदणी करा मेलडी ऑफ भक्ती .in या वेबसाईट वर। मेलडी ऑफ भक्ती, जिथे संगीत बनतं ध्यान आणि ध्यान बनतं आनंद।
8: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
9: लता दीदींनी अनेक संगीतकारांसाठी गाणी गायली, परंतु सर्वात महान संगीतकार म्हणून त्यांनी मदन मोहन यांचा गौरव केला। लता दीदी आणि मदन मोहन यांचं बहीण भावाचं नातं होतं हे आपल्या सर्वच रसिकांना माहिती आहे। किंग ऑफ मेलडी आणि किंग ऑफ गझल असलेल्या मदन मोहनजी यांनी संगीतबद्ध केलेलं लता स्वरातून उमटलेलं अनपढ या चित्रपटातलं गीत आता आपण ऐकणार आहोत। या गीताचे बोल आहेत राजेंद्र कृष्ण यांचे।

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कोंदण.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
3: श्रोतेहो नमस्कार. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थर्मॉलॉजीचे नेत्रतज्ज्ञ डॉक्टर योगेश चौगुले आपल्याला कॉर्नियाचे आजार, कॉर्निया प्रत्यारोपण आणि त्याचे फायदे याविषयी संपूर्ण माहिती देत आहेत.
4: कॉर्निया हा डोळ्याच्या समोरचा एक पारदर्शक थर आहे जो स्पष्ट दृजार म्हणजेच कॉर्नियावरती डाग असणे किंवा जंतुसंसर्ग असणे आणि तरुण वर्गामध्ये आढळणारा केराटोकोनस हा आजार जेव्हा रेग्युलर उपचार करून सुद्धा इम्प्रूव्हमेंट होत नाही तेव्हा कॉर्निया प्रत्यारोपणाचा सल्ला दिला जातो. कॉर्नियल ट्रान्सप्लांट म्हणजेच कॉर्निया प्रत्यारोपण या प्रक्रियेमध्ये खराब झालेले कॉर्नियल टिश्यू काढून टाकतात व मृत मानवी दात्याकडून मिळालेले नवे आणि निरोगी टिश्यू त्या जागी बसवले जाते. असे अनेक रुग्ण आहेत ज्यांना कॉर्निया प्रत्यारोपणाची आवश्यकता असते परंतु कॉर्नियाच्या अनुपलब्धतेमुळे ते दृष्टीपासून वंचित राहतात. म्हणूनच नेत्रदान होणे महत्वाचे आहे. यासाठी तुमच्या जवळच्या नेत्रपेढीमध्ये नाव नोंदवणे आवश्यक आहे.
3: श्रोते हो, आपल्यालाही कॉर्नियाविषयी समस्या असतील आणि कॉर्निया प्रत्यारोपण करून घ्यायचे असेल तर विख्यात नेत्रतज्ञ डॉक्टर केळकर यांच्या बालगंधर्व चौकातील शिवाजीनगर इथल्या किंवा ब्रेमेन चौक औंध पुणे इथल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॉल्मॉलॉजी इथे आजच भेट द्या किंवा 020-414-6000 या क्रमांकावर संपर्क करा.
5: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

मदन मोहन यांना दस्तकमधल्या गाण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला होता. ऐकूया दस्तक या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं, मजरू सुलतानपुरी यांचे बोल असलेलं, मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

इतका प्रतिभावान संगीतकार, परंतु त्यांना फारसे पुरस्कार मिळू नये हे खरोखर दुर्दैव. ही खंत मदनजींना होतीच. मदनजींना खरं तर चित्रपटात अभिनेता बनायचं होतं, परंतु ते बनले

संगीतकार करतार सिंग यांच्याकडून त्यांनी संगीताचं शिक्षण घेतलेलं होतं. शिक्षणाबरोबर ते उत्तम शेफ देखील होते बरं का. गाणं आणि खाणं ह्या दोन्ही त्यांच्या आवडीच्या गोष्टी होत्या. करतार सिंग यांच्याकडून त्यांनी जे संगीताचं शिक्षण घेतलेलं होतं त्याचा उपयोग दस्तक याच चित्रपटातल्या गीतामध्ये आपल्याला मदनजींचा आवाज ऐकायला मिळतो. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि दस्तक या चित्रपटातल्या मदन मोहन यांनी गायलेल्या गाण्याची झलक ऐकूया.

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून।
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले।
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना। त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत।
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय।
1: ए मग आम्ही एकदा प्रयत्न करतो, मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना।
2: घे ना 8800551878। भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे।

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुणा गाडगिळ आणि सन्स मधूनच।
2: पुणा गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम्स आपल्या सेवेत, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह।
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
4: श्रोते हो, आपण ऐकत आहात चंदूकाका सराफ मधुमालती हा कार्यक्रम। आज या कार्यक्रमात आपण संगीतकार मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेली गाणी ऐकतोय। आता आपण ऐकणार आहोत संगीतकार मदन मोहन आणि गायक मदन मोहन यांनी गायलेलं दस्तक चित्रपटातल्या या गीताची एक झलक।

श्रोतेहो, आपण ऐकलत गायक आणि संगीतकार मदन मोहन यांचं हे गीत. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत अगदी थोड्याच वेळात.

परंपरेची ही मॉडर्न स्वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झालीये,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, टिळक रोड, पुणे.
3: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची.
4: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
6: आता आपण ऐकणार आहोत मदन मोहनजींनी संगीतबद्ध केलेलं मनमोजी या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं गीत. रचना आहे राजेंद्र कृष्णा यांची आणि संगीत अर्थातच मदन मोहन यांचं. किशोर कुमार यांच्या व्यक्तिमत्वाला अगदी साजेसं संगीत या गाण्यातून आपल्याला ऐकू येतं. चला तर मग ऐकूया हे गीत.

0: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
1: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
0: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
2: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव. ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
3: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
2: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: श्रोते हो, महान संगीतकार मदन मोहन यांचा जन्मदिवस आज असल्यामुळे त्या अनुषंगानं आपण मदन मोहनजींनी संगीतबद्ध केलेली गीतं ऐकली. त्यांचं 14 जुलै 1975 रोजी देहावसान झालं. परंतु त्यांच्या निधनानंतरही त्यांचा मुलगा संजीव कोहली यांनी वडिलांच्या रचना ज्या जतन करून ठेवलेल्या होत्या त्या वीर झारा या चित्रपटात वापरल्या, ज्याला देखील रसिक मान्यता मिळाली. ऐकूया वीर झारा चित्रपटातलं लता मंगेशकर आणि रूपकुमार राठोड यांनी गायलेलं संजीव कोहली आणि मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

श्रोते हो, कानांना भावणारी आणि मनाला रिझवणारी अशी संगीतकार मदन मोहन यांनी संगीत दिलेली गाणी आतापर्यंत आपण ऐकलीत. कार्यक्रमात इथे घेऊया एक छोटीशी विश्रांती.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांझ धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज।
2: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका। प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
3: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
4: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर।

0: हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
1: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली। इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री। या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात चंदूकाका सराफ मधुमालती हा कार्यक्रम। श्रोते हो, हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये असा एक घराणा आहे की ज्यांनी 4 पिढ्या रसिकांचं भरभरून मनोरंजन केलेलं आहे। हा करिश्मा आहे कपूर खानदानचा। कपूर खानदानाचा वारसा पुढे नेणाऱ्या करिश्मा कपूर म्हणजेच लोलोचा आज जन्मदिवस आहे। 25 जून 1974 हा तिचा जन्मदिवस। तिच्या खिलाडू वृत्तीचं आणि नृत्याभिनयाचं अपूर्व दर्शन आपल्याला

कपूर खानदानाचा वारसा पुढे नेणाऱ्या करिश्मा कपूर म्हणजेच लोलोचा आज जन्मदिवस आहे. 25 जून 1974 हा तिचा जन्मदिवस. तिच्या खिलाडू वृत्तीचं आणि नृत्याभिनयाचं अपूर्व दर्शन आपल्याला झालं ते दिल तो पागल है या चित्रपटात. ऐकूया याच चित्रपटातलं आशा भोसले आणि उदित नारायण यांनी गायलेलं गीत.

0: करिश्मा कपूरला वाढदिवसानिमित्त आभाळभर शुभेच्छा देऊन आजचा चंदूकाका सराफ मधुमालती हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत.
1: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. 11:58 झाली आहेत, वेळ झाली आहे ठळक बातम्यांची.
2: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. नसरापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी पुण्याच्या न्यायालयात सुनावणी सुरू असून आरोपी भीमराव कांबळे दोषी असल्याचं सिद्ध झालं आहे असं न्यायालयानं म्हटलं आहे. भीमराव कांबळे याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली आहे. या प्रकरणाचा तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया जलद गतीनं पूर्ण झाली असून आरोपीला आज शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे. 1975 रोजी आजच्या दिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती, त्या घटनेचं स्मरण म्हणून आज संविधान हत्या दिवस पाळला जात आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी आणीबाणीच्या काळात लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी ठामपणे उभ्या राहिलेल्या सर्व शूर व्यक्तींना श्रद्धांजली वाहिली आहे. देशभरात वाढत्या सायबर गुन्हेगारी आणि ऑनलाईन फसवणुकीवर आळा घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कठोर भूमिका घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल 52व्या प्रगती बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवलं, त्यावेळी त्यांनी यासंदर्भातली आपली भूमिका स्पष्ट केली. सायबर फसवणुकीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी E0 FIR नोंदवण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर GMR या कंपनीला हस्तांतरित करण्यात आलं. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री K. राममोहन नायडू, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. नागपूर विमान वाहतूक क्षेत्राच्या माध्यमातून विदर्भातील औद्योगिक क्षेत्रासह कृषी क्षेत्रातील निर्यातीला सक्षम करणं असा या हस्तांतरणामागचा उद्देश आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर आजही कायम आहे. काल दुपारनंतर सुरू झालेल्या पावसानं संध्याकाळनंतर थोडी उसंत घेतली होती, मात्र आज सकाळपासून पुन्हा संततधार सुरू झाली आहे. हवामान विभागानं 28 जूनपर्यंत रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा दक्षतेचा पिवळा बावटा जारी केला आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.
0: ठळक बातम्या आपण ऐकल्यात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातल्या पहिल्या लोकप्रिय FM चॅनेलवरून.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: श्रोते हो, दुपारचा 12:01 आणि 7 सेकंद झाले आहेत। वनिता मंडळ या महिला श्रोत्यांच्या आवडत्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लिव्हिंग विल महत्वाचे या विषयावर डॉक्टर माधव केळकर आणि ॲडव्होकेट मोहना गद्रे यांची मुलाखत, आणि त्यानंतर इतिहासाचार्य वी का राजवाडे इतिहास अभ्यासकांसाठी दीपस्तंभ हा कार्यक्रम। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे यांचं, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन।
3: वनिता मंडळ कार्यक्रमात सर्व मैत्रिणींचं आणि श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार। आजच्या कार्यक्रमात आपण लिव्हिंग विल महत्वाचे या विषयावर ॲडव्होकेट मोहना गद्रे आणि डॉक्टर माधव केळकर यांची मुलाखत ऐकणार आहोत। याशिवाय इतिहासाचार्य वी का राजवाडे इतिहास अभ्यासकांसाठी दीपस्तंभ या विषयावर अभ्यासक आणि प्राध्यापक डॉक्टर सुमित्रा कुलकर्णी यांनी साधलेला संवाद ऐकणार आहोत। कार्यक्रमात

0: मैत्रिणींनो, सध्याचं आयुष्य इतकं धकाधकीचं झालंय, बेभरवशाचं झालंय की पुढच्या क्षणी काय होईल याची बरेचदा खात्री देता येत नाही. हे खरं असलं तरी उम्मीद पे दुनिया कायम है, हेही खरंच आहे. त्यामुळे आपल्या आयुष्याचं, जगण्याचं, खर्चाचं आणि आनंदाचं प्लॅनिंग आपणच करू शकतो, नव्हे करून ठेवलं पाहिजे. आजच्या आपल्या मुलाखतीचा विषय, संकल्पना थोडी नवीन आहे. चला तर मग आणखी वेळ न दवडता थेट मुलाखत ऐकूया. आज आपण लिव्हिंग विल महत्वाचे या विषयावर मुलाखत ऐकणार आहोत. मैत्रिणींनो आणि श्रोत्यांनो नमस्कार. डॉक्टर माधव केळकर आणि ॲडव्होकेट मोहना गद्रे या आलेल्या आहेत. आज आपण त्यांच्याशी लिव्हिंग विल महत्वाचे या विषयावर बातचीत करणार आहोत. गद्रे मॅडम आणि डॉक्टर केळकर, तुमचं आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद. धन्यवाद.
0: ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांना प्रश्न आहे की लिव्हिंग विल म्हणजे काय.
1: लिव्हिंग विल म्हणजे आपण ह्याच्यात मराठीत म्हणू शकतो की जगण्याचे इच्छापत्र. हा एक कायदेशीर दस्तावेज आहे. म्हणजे एखादी व्यक्ती जर पूर्णपणे शुद्धीत असताना भविष्यासाठी आपली वैद्यकीय इच्छा लिहून ठेवते, म्हणजे जर भविष्यात तो व्यक्ती गंभीर आजार किंवा अपघातामुळे निर्णय घेण्याच्या किंवा बोलण्याच्या स्थितीत नसेल, तर त्याच्यावरती कुठले कृत्रिम उपचार करावेत किंवा व्हेंटिलेटरसारखी जीवनरक्षण प्रणाली लावावी का, लावली असल्यास ती कधी थांबवावी, याचे स्पष्ट निर्देश असणारं जो कायदेशीर इच्छापत्र आहे त्याला लिव्हिंग विल म्हणतात.
0: अच्छा, जसं आपण नेहमीचं मृत्यूपत्र रजिस्टर करून ठेवतो तर तसं हे रजिस्टरही करता येतं का?
2: हां, म्हणजे त्याला सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन्स दिलेले आहेत की आता नेहमीचं आपण मृत्यूपत्र रजिस्टर करतो सब रजिस्टर ऑफिसेसमध्ये, पण सब रजिस्टर ऑफिसेस या प्रॉपर्टी संदर्भातल्या डॉक्युमेंट नोंदणीकृत करण्यासाठीच्या आहेत. सो इथे आपण म्हणतो लिव्हिंग विल, आपले जे नोटरी असतात त्यांच्यासमोर जाऊन नोटराईज करणं किंवा आता ऑनलाईन पण त्याची सोय सरकारने केलेली आहे. सो ते नोटरी करणं हीच त्याची रजिस्ट्रेशनची बेसिक प्रोसेस आहे. मग त्या पुढे 5 ते 6 ठिकाणी त्याच्या कॉपीज पोचत्या करायला लागतात, कारण ज्या ज्या इन्स्टिट्यूट्स आपले मेडिकल ट्रीटमेंट मॉनिटर करत असतात, म्हणजे सरकारी ऑफिस, आपलं स्वतःचं जिथे आपण रेग्युलर ट्रीटमेंट घेतो तो दवाखाना, आपले मेडिकल हेल्थ ॲडवायझर्स असतात, आपले फॅमिली डॉक्टर असतात, इव्हन विटनेसेस जे असतात ज्याने आपल्या विलवर नोट सह्या केलेल्या असतात, अटेस्ट केलेल्या असतात, त्यांनाही याची एक कॉपी देऊन ही रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण होते.
0: एखाद्या पेशंटनी कुठल्या टप्प्यात असताना ते करावं?
1: बेसिकली ह्याच्यासाठी गाईडलाईन्स अशा आहेत की प्रत्येक व्यक्ती कुठल्याही वयामध्ये हे करू शकतो. कारण जसं आपल्याला हे लिव्हिंग विथ डिग्निटी आहे, तर माझं जगणं जे आहे हे कायमस्वरूपी ज्या डिग्निटीनेच असलं पाहिजे, म्हणजे माझा जो मानसन्मान आहे, आत्मसन्मान, त्याच्यानेच असलं पाहिजे. आणि जर असे कुठले आजार मला झाले की ज्याच्यामध्ये ते आजार बरे होण्यासारखी परिस्थिती नाहीये, अशी परिस्थिती कधीही निर्माण झाली तरीही हे लिव्हिंग विल एक्झिक्यूट व्हावं म्हणून म्हटलेलं आहे. म्हणजे थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर हे तरुण

0: सुद्धा करू शकतात. कारण जर आता अपघात हे कुठल्याही वयात होत असतात, दुर्दैवाने एखादी व्यक्ती असं झालं की त्याचा अपघात झाला आणि अशी परिस्थिती निर्माण झाली की त्याच्यात तो बराही होऊ शकत नाही, अशा वेळेला ह्या जगण्याच्या इच्छापत्र किंवा लिव्हिंग विल जे आहे त्याचा वापर होऊ शकतो. त्यामुळे फक्त वृद्धांनीच ते करावं असं नाही, प्रत्येक व्यक्तीने ते करण्यासारखं आहे.
1: म्हणजे जसं आपण मृत्यूपत्र करतो तसं लिव्हिंग विल करावं असं तुमचं म्हणणं आहे, पण मग यात मूलभूत फरक काय आहे, एक वकील म्हणून काय सांगाल?
2: आता मृत्यूपत्र ज्याला आम्ही आजकाल इच्छापत्र असंही म्हणतात लोक, साधारण आपण वयाच्या 50 पर्यंत आपण ज्या मिळकती मिळवतो आयुष्यामध्ये आणि त्या मिळकती मिळाल्यानंतर आपली अशी इच्छा असते की माझ्यानंतर या मिळकती माझ्या मुलाला, मुलीला, बहिणीला, भावाला किंवा कुठल्याही क्ष व्यक्तीला मिळाव्यात. तर आजकाल असं होतं की आफ्टर डेथ म्हणजे आपण जर विल केलं नसेल तर त्यासाठी तुम्हाला कोर्टात जाऊन सक्सेशन सर्टिफिकेट घ्यायला लागतं, प्रोबेट घ्यायला लागतं, त्याला खूप खर्चिक आणि वेळखाऊ काम असतं. म्हणून आम्ही म्हणजे साधारण 50-55 नंतर जेव्हा आता आपण ह्यापुढे प्रॉपर्टी किती करू माहीत नाही, जे काय आपल्याला मिळवायचं आहे ते आपण मिळवून झाले तर त्यावेळेला विल नोंदणीकृत करावं हे साधारणपणे एक सजेस्टिव्ह एज आहे. आणि खरं तर अजून त्या बाबतीतही आपल्या समाजामध्ये फारसा अवेअरनेस नाही, कारण अजूनही जेव्हा आम्ही समोरच्याला सांगतो की आता 55+ आहे सो यू कॅन तुम्ही तुमचं विल नोंदणीकृत करू शकता, तर लोकांना वाटतं की अरे मी काय मराला टिकलोय का. तर हा असं अजिबात नसतं. साधारण ज्या वयापर्यंत तुम्ही मिळकत मिळवू शकताय त्या वयानंतर जर तुम्ही हे केलं तर ते अधिक चांगलं, कारण आपल्याला काही माहीत नसतं की उद्याचा दिवस काय आहे. आणि म्हणून तर आम्ही हे असं अजूनही आपल्याला नॉर्मल विलच्या बाबतीतच आपल्याकडे अवेअरनेस खूप कमी आहे, ते नोंदणीकृत सुद्धा करायची गरज नसते असंही लोकांचं म्हणणं आहे. पण आता खरं सांगायचं तर कोविड नंतर ही रियालिटी चेक आहे की तुम्ही कोविड नंतर एखाद्या मृत व्यक्तीच्या साठी प्रॉपर्टीसाठी नावं लावायला गेलात तर जे काही सरकारी अधिकारी असतात ते म्हणतात की आम्ही अशी नावं लावणार नाही, तुम्ही एक तर रजिस्टर्ड विल द्या नाहीतर कोर्टातनं ऑर्डर आणा, त्याशिवाय आम्ही ऑपरेट करणार नाही. मग आता लोक खूप अडतायत आणि आता पोस्ट कोविड मात्र थोडा थोडा थोडा एक कासवाच्या गतीनेच सो नॉर्मल मृत्यूपत्राला सुद्धा हाच अजूनही अवेअरनेस आहे. तर लिव्हिंग विलच्या बाबतीत तर आत्ता थोडंसं कुठे मेडिकल फील्डमध्ये ते काय होणार लोकांना माहिती असेल, पण इच्छापत्र जे म्हणतो ते आपल्या प्रॉपर्टी आपल्यानंतर आपली प्रॉपर्टी कोणाला मिळावी हे झालं नॉर्मल आपलं विल. आणि लिव्हिंग विल म्हणजे माझी शरीराची जर अशी अवस्था झाली कुठल्याही आजारपणामुळे किंवा वृद्धापकाळामुळे, आता तर की माझं 80-82 वय आहे आणि माझं नॅचरली ऑर्गन माझे वीक झालेत आणि अशी कंडिशन आलेली आहे की या उपर कुठलाही उपचार केला तरी मी एक चांगलं आयुष्य जगू शकणार नाही, व्हेजिटेटिव्ह आयुष्य जगू शकतो म्हणजे फक्त एक जिवंत आहे श्वास चालू म्हणून त्याला माणूस म्हणणं, त्या कंडिशनमध्ये गेल्यानंतर माझ्या देहासाठी किंवा माझ्या आयुष्यासाठी कुठल्याही प्रकारे वाढ न होणारी प्रयत्न करा, म्हणजे असे उपचार करू नका की ज्यांनी माझं ते आयुष्य वाढेल, ज्यांनी मला राईट टू लाईफ हा जो कॉन्स्टिट्यूशन अधिकार दिलाय पण तो डिग्निटीने दिलाय की मी चांगलं आयुष्य जगावं, पण तर तेच माझ्या मेडिकल कंडिशनमुळे मला ते पुढे जगता येणार नसेल तर एखाद्या माणसाला तो अधिकार आहे की मला असे असे उपचार त्या पुढे माझ्यावर करू नका आणि मला एक डिग्निफाईड मृत्यू येऊ दे असं.
1: निश्चित, पण म्हणजे डॉक्टर जगण्याचा अधिकार आहे.
0: बरोबर, हा लिव्हिंग विलच्या शब्दामध्येच आहे की हे जगण्याचे इच्छापत्र आहे, हे मृत्यूचे पत्र नाही आहे, म्हणजे हा जगण्याचा अधिकार आहे. फक्त हे जगताना माझं जगणं हे माझ्या मानसन्मानासकट असावं. म्हणजे काय, थोडस आपण सांगायला गेलं तर काही वेळेला लाईफ सपोर्ट सिस्टीम जे असतात, व्हेंटिलेटर असतो, तर व्हेंटिलेटर जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत श्वास चालू असतो, पेशंटची अशी परिस्थिती असते की त्याचं हृदय पण चालू राहतं. जोपर्यंत तुम्ही व्हेंटिलेटर काढणार नाही तोपर्यंत हृदय बंद पडणार नाही असे काही वैद्यकीय आजार असतात. मग अशा वेळेला फक्त व्हेंटिलेटर राहिलं तर पेशंट कधी कधी काही महिने राहू शकतो, क्वचित काही वर्ष पण राहू शकतो. अशा वेळेला ह्या लिव्हिंग विलची खूप उपयोगिता जाणवते, कारण कायद्याप्रमाणे व्हेंटिलेटर काढण्याचे अधिकार डॉक्टरांना पण नाहीत आणि त्याच्या नातेवाईकांना पण नाहीत. परंतु जर त्या व्यक्तीने तसं लिव्हिंग विल करून ठेवलं असेल आणि मग त्याची पण फॉर्मॅलिटी सरकारने आता सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार केलेली आहे की हे एक व्यक्ती नसतो ठरवत, दोन वैद्यकीय मंडळं वेगवेगळी असतात, एक त्या हॉस्पिटलचं वैद्यकीय मंडळ असतं आणि एक शासकीय वैद्यकीय मंडळ असतं. ही दोन्ही वैद्यकीय मंडळ हे ठरवतात की ह्या व्यक्तीला जे काही आपण उपचार करत आहोत त्या उपचारांनी त्याचं फक्त आता लॉंगिव्हिटी वाढतीये परंतु त्याचं तो त्यातनं बरा होण्याची शक्यता अजिबात नाही आणि मग अशा वेळी हे लिव्हिंग विल एक्झिक्यूट होऊ शकतं. त्याचप्रमाणे एखादा व्यक्ती असं असेल की ज्याला टर्मिनल कॅन्सर झालेला आहे आणि मग अशा वेळेला त्याला गिळता येत नाहीये, मग त्याला गिळता येत नाही म्हणून नाकातनं नळी टाकून त्याने फिडिंग देत असतो, अशा वेळेला तो व्यक्ती सांगू शकतो आधीच लिव्हिंग विल करून त्याने ठरवलेलं असेल की नाही अशा वेळेला मला नाकातनं नळी टाकून फिडिंग पण द्यायचं नाही, जेवढं मी खाऊ शकेल तेवढंच मला चालेल, जर मी खाऊ नाही शकलो तर मी स्वीकारायला तयार आहे.

0: आणि हेच माझ्या डॉक्टरांनी आणि माझ्या कुटुंबियांनी पण स्वीकारायला पाहिजे. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हणजे त्या लिव्हिंग विलचं आपण बघायला गेलो तर एक लाईफ सपोर्ट सिस्टीम मला लावायचं नाही, कृत्रिम पोषण मला द्यायचं नाही, म्हणजे पाईप किंवा ट्यूबद्वारे अन्न किंवा पाणी दोन्ही देऊ नये. त्याच्यानंतर जर माझं हृदय बंद पडलं तर आपल्याला हृदय बंद पडल्यानंतर कार्डिओ पल्मनरी रिसक्सिटेशन CPR नावाची एक आपण पद्धत करतो की ज्याच्यामध्ये आपण पंपिंग करतो, शॉक देऊन हृदय चालू करायचा प्रयत्न करतो. तर तसं मला करू नये की अशा वेळेला मला फक्त अतिरिक्त त्रास होऊ नये, म्हणजे मला जर वेदना होत असतील तर त्या वेदना होऊ नयेत म्हणून मला फक्त वेदनाशमक औषधं द्यावीत, वेदनाशमक वेळप्रसंगी इंजेक्शन द्यावं की जेणेकरून माझ्या फक्त वेदना कमी कराव्यात, परंतु माझं असं वेदनायुक्त आयुष्य लांबवण्याचे कुठले प्रयत्न करू नयेत. म्हणजे परत कायदा हेच सांगतो की मला मृत्यू यावा म्हणून मला देण्याची कुठली तरतूद ह्याच्यात केलेली नाही.
1: म्हणजे ही आत्महत्येची नाहीये,
0: ऍब्सोल्युटली नाही, ही आत्महत्येची सोय नाहीये. जोपर्यंत मी जगतोय ते माझं जगणं सुकर व्हावं एवढाच प्रयत्न आहे. त्याच्यामुळे लिव्हिंग विल हे खूप पॉझिटिव्ह आहे, हे जगण्याचे इच्छापत्र आहे. हे म्हणजे ह्याच्यासाठी कुठेही हे आत्महत्याची तरतूद नाही. कोर्टाने खूप काटेकोरपणे काळजीपूर्वक ह्याची सगळी तरतूद केलेली आहे आणि त्याच्या सगळ्या तरतुदी ह्या सगळ्या गाईडलाईन ज्या सगळ्या दिलेल्या आहेत ह्या सुद्धा पॉझिटिव्ह आहेत.
1: की याच्यातनं जे काही जाणवत आहे ते असं की मला लाईफ सपोर्ट तुम्ही देऊ नका पण माझं आयुष्य कमी होईल म्हणून काही इंजेक्शन पण देऊ नका.
0: अगदी बरोबर आहे. म्हणजे इथे कधी कधी पेशंट्स आम्हाला म्हणत असतात की नाही डॉक्टर आता मला कंटाळा आलाय मला हे थांबवा, तर आम्ही त्यांना सांगतो की ही थांबवण्याची आपल्याकडे कुठेच तरतूद नाहीये. जे काही तुम्हाला देवाने निसर्गाने दिलेले श्वास आहेत ते असेपर्यंत आपल्याला हे सगळं करायचंय. फक्त तुमच्या ज्या वेदना आहेत त्या कमी करण्यासाठी जे वैद्यकीय दृष्टीने प्रयत्न करण्यासारखे आहेत ते आम्ही करू आणि ते आपण करत असतो.
1: बरोबर. असं लिव्हिंग विल केल्यानंतर जसं आपण नॉर्मल इच्छापत्रामध्ये सुद्धा काही फाटेफुटे फुटतात तसं लिव्हिंग विल मध्ये काही क्वेरीज आल्यात किंवा कोणी काढल्यात सक्सेसरनी असं काही अनुभव आहे का?
2: नाही, ऍक्च्युली तसं हे रिसेंट विल हा जो 23 सालानंतरचा हा निर्णय आलाय, अजूनही खूप कमी पर्सेंट लोक हे करत आहेत. आपल्याला जो एक आपल्याकडे एक थ्रेट वाटते आपल्याला की आता जो व्यक्ती व्हेजिटेटिव्ह कंडिशनमध्ये ऑलरेडी आहे आणि जो काही डिक्टेक करू शकणार नाही की माझ्यावर हे करा हे करू नका, तर आपल्याकडे बरेचदा त्या गोष्टीला खूप इमोशनल अँगल देऊन घरचे असं म्हणू शकतात की नाही नाही नाही आम्ही सांगतोय ना मग तुम्ही करा. पण त्यासाठी सुप्रीम कोर्टाने जे गाईडलाईन्स दिलेले आहेत की एकदा तुम्ही विल ची रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण केली की 6 ते 7 ठिकाणी त्याच्या कॉपीज आपण द्यायला लागतात, सरकारी हॉस्पिटल, प्रायव्हेट हॉस्पिटल. आणि त्या विल करताना 3 तुम्ही DHR म्हणजे डायरेक्ट हेल्थकेअर रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे थोडक्यात आपण मेडिकल आपले डॉक्टर असतील, नर्सेस असतील, हेल्थकेअर ऑफिसर असतील, ते आपण त्या विलमध्ये नेमायचे आहेत. मग त्यांनाही तुम्ही ती कॉपी देऊ शकता. आणि तुमचं जर डायरेक्ट सक्सेसर आपण ज्यांना म्हणतो की तुमचे मूलबाळ, तुमचा नवरा, बायको किंवा अजून पण बहीण भाऊंद, त्यांना सुद्धा तुम्ही एक कॉपी द्यायची. आणि जसं डॉक्टर म्हणले की ते सुद्धा स्क्रुटिनी करायला खूप फुलप्रूफ प्रोसिजर कोर्टाने लेट डाऊन केली. माझी ट्रीटमेंट या या दवाखान्यात व्हावी हे सुद्धा एखादा माणूस लिहू शकतो.
1: इतकं आधी केलं
2: 100%. मग त्या हॉस्पिटलमध्ये ते तुम्ही जर कॉपी दिलेली असेल तर तुम्हाला जेव्हा तिथे ऍडमिट केलं जातं तेव्हा त्या दवाखान्यातले लोक तर चेक नक्कीच करणार की ही व्यक्तीचं लिव्हिंग विल अपलोडेड आहे का नाहीये. कारण आता अगदी रिअलिस्टिक बोलायचं तर मेडिकल ट्रीटमेंटचा खर्च आफ्टर कोविड म्हणून स्पेसिफिकली लोकांना होणारे खूप लहान वयात आजार, त्या आजाराची होणारी तीव्रता, आपली लाईफस्टाईल यामुळे सुद्धा खूप लवकर एखादा माणूस व्हेजिटेटिव्ह कंडिशनला जाऊ शकतो. त्या केसमध्ये जर हे अशा प्रकारे फुलप्रूफ मेडिकल विल केलेलं असेल लिव्हिंग विल तर मला वाटत नाही यामध्ये फारसे फाटे फुटतील. फक्त लोकांनी ते करणं गरजेचं आहे.
0: फाटे फुटण्याच्या मध्ये कसं होऊ शकतं अशामध्ये त्या व्यक्तीने जर सांगून ठेवलं असेल तर असं होऊ शकतं की कुटुंबामधले काही व्यक्तींचं म्हणणं आहे की नाही हे असं आहे ते कंटिन्यू करूयात आणि काही व्यक्तींचं म्हणणं आहे की हे नको कंटिन्यू करायला.
1: जसं व्हेंटिलेटर काढायचा की नाही
0: याच्यावरती होऊ शकतं. पण म्हणूनच ती जी कायदेशीर तरतूद जर असेल ना तर त्या व्यक्तीने जर ते सांगून ठेवलं असेल की नाही मला हे करायचंय तर मग अशा वेळेला ते बंधनकारक राहतं. त्या रुग्णालयाचं वैद्यकीय मंडळ, सरकारी वैद्यकीय मंडळ ह्या दोघांनी एकदा डिक्लेअर केलं की नाही हा व्यक्तीचे जी इच्छा आहे त्याच्याप्रमाणे हे एक्झिक्यूट करणं योग्य ठरेल तर मग कुटुंबाचा काही विषय त्याच्यात येत नाही आणि म्हणूनच ही तरतूद केलेली आहे.
1: छान. म्हणजे मला वाटतं देहदान करायचं का किंवा त्वचादान करायचं का, नेत्रदान, याचे जसे फॉर्म आहेत त्याचाच एक पुढचा आणि चांगला टप्पा म्हणून आपण लिव्हिंग विल कडे बघू शकतो.
0: अगदी बरोबर. आणि ह्याचेही आता भविष्यामध्ये व्यवस्थित फॉर्म्स आणि हे सगळं तयार होतं आहे. काही फॉर्म्स याचे ऑनलाईन फ्री अवेलेबल पण झालेले आहेत आणि आता का याच्यात समाजामध्ये असे फॉर्म्स अवेअरनेस यायला लागला आणि याचे फॉर्मही तयार होत आहेत. असे पुढे मिळतील सगळ्यांना की जेणेकरून ते फॉर्म वापरून लोक स्वतःचा लिव्हिंग विल करतील आणि सरकारी खर्च फक्त 1000 रुपयेच आहे.

0: ते पोर्टल सरकारने चालू केलेले आहे, अजून पूर्णपणे ते व्यवस्थित चालू नाही झालेलं, पण वेबसाईटवरती ते उपलब्ध आहे, काही दिवसात ते होईल आणि त्यामुळे लोकांना आपापल्या लिव्हिंग मध्ये त्याला अपलोड पण करता येईल.
1: निश्चित. म्हणजे मला वाटतं कुठलाही कायदा झाला की त्याच्यामध्ये सुरुवातीचे काही दिवस हे थोडेसे एखादी केस होणं किंवा संशोधन होणं हे होतंच, आणि मग हळूहळू तो फुलप्रूफ इव्हॉल्व्ह होत जातो कायदा. आणि लिव्हिंग विलच्या बाबतीतही असंच होईल असं दिसतंय. लिव्हिंग विल केलं आहे एखाद्या व्यक्तीने डॉक्टर, आणि त्यांनी आधीच देहदानाचा पण फॉर्म भरलाय, नेत्रदानाचा भरलाय, तर हे दोन्ही एका वेळी चालतं ना?
0: अगदी चालतं, कारण देहदान आणि नेत्रदान हे त्याचा ऍक्च्युअली मृत्यू झाल्यानंतर होणार आहे. आणि लिव्हिंग विलचा विषय असा आहे की आता त्याचं हृदय चालू आहे, श्वास चालू आहे, आणि त्यांनी असं म्हटलेलं की ज्या सगळ्या यंत्रणेमुळे हे जे चालू आहे ते थांबवावं किंवा त्याला कृत्रिम यंत्रणा देऊच नये, त्यामुळे दोन्ही अगदी व्यवस्थित एक्झिक्यूट होऊ शकतात. लिव्हिंग विल प्रथम एक्झिक्यूट होईल आणि त्याचा ऍक्च्युअली मृत्यू झाल्यानंतर त्याचं देहदान, नेत्रदान किंवा त्वचादान ह्या गोष्टी ह्या पुढे होऊ शकतील, पण ह्या दोन्ही होऊ शकतात. आतापर्यंत खूप लोकांनी अशी मागणी केलेली, आमचे खूप सारे पेशंट आहेत की ज्यांनी मागणी केली होती की डॉक्टर आपल्याकडे लिव्हिंग विल पाहिजे आणि आता आम्ही थकलोय, आता आम्हाला नाही करायचं. मग आम्हाला त्यांना सांगायला लागायचं की नाही, अजून हे आपलं प्रक्रियेमध्ये आहे, पण होणार, भारतामध्ये ही सगळी गोष्ट होत आहे आणि भविष्यात होईल, पण सध्याच्या कायद्यामध्ये आपल्याला जसं आहे त्याप्रमाणेच करायला लागणार. त्यामुळे आतापर्यंत असे प्रसंग कधी झाला नाहीये की आम्ही कुणाचं लिव्हिंग विल बघितलंय आणि ते एक्झिक्यूट केलंय, कारण ही प्रक्रिया अजूनही प्रशासकीय प्रक्रियेमध्येच आहे.
1: अच्छा, भारतामध्ये असा तुम्ही उल्लेख केलात तर वकील म्हणून मला सांगा हे परदेशात आहे का?
2: आहे. म्हणजे ऑस्ट्रेलियाचं उदाहरण तर खूप प्रमुखपणे दिलं जातं, किंवा इव्हन सुप्रीम कोर्टाने जजमेंट देताना पण ऑस्ट्रेलियाचा उल्लेख केला होता की परदेशी म्हणजे परदेशामध्ये हे खूप व्यवस्थित रुटीन प्रोसिजर आहे. म्हणजे तिथे तर अगदी पण नॉर्मल विल जसं म्हणतो ती विल सुद्धा 40 लोक नोंदणीकृत करतात, एवढा तिथे तो अवेअरनेस आहे ह्याही बाबतीत आहे. आणि तिथे कसं आहे माहितीये का, तिथे हे खूप फुलप्रूफ प्रकारे एक्झिक्यूट होतोय, त्यामुळे तिथे आपल्याकडे जी भीती असते, प्रत्येक खरं सांगायचं तर आपल्याकडे कायद्याचा गैरवापर होईल ही जी भीती असते, त्यामुळे आजपर्यंत हे लिव्हिंग विल आपल्याकडे आलं नाही की एखाद्याला फसवून त्याचं लिव्हिंग विल करणं किंवा हा व्हेजिटेटिव्ह कंडिशन मध्ये आहे असं रॉंग सर्टिफिकेट कोणी उगूया एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत.
1: व्हेजिटेटिव्ह कंडिशन म्हणजे डॉक्टर काय जरा सांगतात?
0: व्हेजिटेटिव्ह कंडिशन म्हणजे की एखादा व्यक्ती स्वतः काही हालचाल करू शकत नाहीये, स्वतः श्वास पण घेऊ शकत नाही, म्हणजे लोळागोळा पडलेला देह असं जे म्हणतो त्याला व्हेजिटेटिव्ह स्टेट म्हणतात. त्याला अशा परिस्थितीत असताना हे लिव्हिंग विल एक्झिक्यूट होतं.
1: अच्छा. हा,
2: कुठल्याही भारताबाहेरच्या काही ठराविक कंट्रीज मध्ये हे खूप रुटीन प्रोसिजर आहे. आपल्याकडे याला 23 उजाडलं कारण आपल्या घटनेमध्ये राईट टू लिव्ह होता, पण आता ह्या सुप्रीम कोर्टाच्या 23 जजमेंट नंतर लाईफ टू डाय विथ डिग्निटी तो फंडामेंटल नाही, पण तो राईट टू लिव्ह लाच जोडून त्यांनी ते अमेंडमेंट केलेले आहे की जीवन जगावं पण कधी तर ते तुम्ही डिग्निफाईड अवस्थेत आहात तोपर्यंत. मग त्याच्यानंतर जेव्हा डॉक्टर म्हणले तसं व्हेजिटेटिव्ह कंडिशन मध्ये मी आल्यानंतर माझ्यावर काय उपचार करावेत आणि काय करू नयेत, अगदी एका शब्दात सांगायचं तर हे जे सगळं सांगणारा जो कागद आहे त्याला लिव्हिंग विल आपण म्हणू शकतो किंवा जीवनाचे इच्छापत्र.
1: बरोबर. महिलांनी लिव्हिंग विल करायला हवं आणि तो त्यांचा हक्क आहे ना?
2: ऑफकोर्स. म्हणजे आपण महिलांना माणूस समजायला पाहिजे तरच आपण तो त्यांचा मूलभूत अधिकार आहे असं म्हणू शकतो. सी, आपला भारतीय समाज आपण पुरुषसत्ताक म्हणतो आणि बरेच काळ स्त्रिया मिळवत नव्हत्या, प्रॉपर्टी करत नव्हत्या, त्यानंतर त्या मिळवायला लागल्या तरीही त्यांच्या पैशावर नवऱ्याचा हक्क होता, त्यामुळे मिळकत उभी करणे हे सगळं पुरुष वर्गाचं काम, म्हणून आईचं विल किंवा बायकोचं विल हा विषय कधी आला नाही. त्यातल्या त्यात आता आपल्या आई वडिलांच्या काळात जे होते ते जॉईंट विल तरी होत आहेत, कारण ऍटलिस्ट फॉर टॅक्सेशन बायकोच्या नावाने प्रॉपर्टी करणारे पुरुष आहेत आणि मग टॅक्सेशनमुळे काय होणार तिची मिळकत आहे, म्हणून जॉईंट विल तरी आता होत आहेत. पण तुम्ही म्हणलं तसं की जगण्याचा अधिकार भारतातल्या प्रत्येक नागरिकाला आहे, त्याच्यात जेंडरचा विषय नाही, त्याच्यात स्त्री पुरुष हा भेद नाही, त्यामुळे महिलांना पुरुषांसारखाच जगण्याचा राईट टू लिव्ह विथ डिग्निटी म्हणजेच आपण लिव्हिंग विल हे करण्याचा पूर्ण अधिकार आहे. ते महिलांनी अशी कुठेही त्यामध्ये असा समज आणू नये की माझा काय त्याशी संबंध आहे. महिलांचा पण जन्म मृत्यू होतोय, त्यांनाही ते सगळे त्रास होत आहेत. एक माणूस म्हणून जे काही शारीरात दोष होणार आहेत ते सगळ्यांच्या सारखे होणार आहेत. सो महिलांनी अगदी नक्कीच करावं या मताचे मी आहे यामध्ये.
1: लिव्हिंग विलची पडताळणी कुठे करता येते आणि कशी करायची?
0: बेसिकली महाराष्ट्रामध्ये ह्या डिजिटल प्रणालीमुळे रुग्णालयामध्ये जर आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली तर डॉक्टर आणि कुटुंबीय ह्या दोघांनाही महा UELB पोर्टलवरती युनिक कस्टडी आयडेंटिफायर हा नंबर दिलेला जातो आणि त्याच्यावरती तुम्ही त्या व्यक्तीची कायदेशीर पडताळणी करू शकता. फक्त आत्ता असं जे आहे की आजही आपण ती वेबसाईट बघितली तर त्याच्या सगळी प्रोव्हिजन आहे, पण अजून ते तुम्ही जर त्याला क्लिक केलं तर ते ओपन होऊन ते एक्झिक्यूट झालेलं नाही आहे. पण

0: ही सगळी प्रोव्हिजन महाराष्ट्र सरकारने केलेली आहे. म्हणजे त्या व्यक्तीने लिव्हिंग विल केल्यानंतर ते अपलोड करायचं आहे त्या पोर्टलवरती, आणि मग तुम्ही त्या रुग्णालयामध्ये ते कुठलंही रुग्णालय कधी ते ऍक्सेसेबल राहणार आहे त्या व्यक्तीला. फक्त असं आहे की त्या व्यक्तीने त्याचं ऍडमिट होताना स्वतःच्या नातेवाईकांना किंवा त्या रुग्णालयाला ते आधी सांगून ठेवणं आवश्यक आहे. कालांतराने अशी परिस्थिती होईल, आपल्याकडचे जे प्रत्येक अतिदक्षता विभाग आहेत ह्याला ह्याचं व्यवस्थित एक ट्रेनिंग दिलं जाईल, आणि अशी जे व्यक्तीची परिस्थिती आली की आता तो व्हेजिटेटिव्ह लाईफ मध्ये आलेले आहे, त्यावेळेला त्या रुग्णालयाचे अतिदक्षता विभागातले लोक ते पाहू शकतील की अरे ह्यांनी कुठे लिव्हिंग विल केलंय का, रजिस्टर केलेलं आहे का, ते ऑनलाईन सगळीकडे उपलब्ध असणार आहे, आणि मग ते झाल्यानंतर त्याच्या एक्झिक्युशनची प्रोसिजर त्यांना सुरू करता येऊ शकेल. पण ह्याला आपल्याला खूप मोठे टप्पे गाठायचे आहेत, अजून आपण ते फार प्राथमिक अवस्थेमध्ये आहोत.
1: पण म्हणजेच प्राथमिक अवस्थेत असलो तरी आज 2026 मध्ये बोलताना लिव्हिंग विलची प्रक्रिया खरंच सुरू झाली आहे का?
0: झालेली आहे, सरकारी पातळीवर झालेली आहे. त्याच्यानंतर असे लिव्हिंग विल व्हायला सुरू झालेले आहेत, वैद्यकीय व्यावसायिक ते रजिस्टर करण्याची प्रोसेस पण सुरू केली आहे, आणि पुण्यामध्ये ह्याची प्रक्रिया निश्चितपणाने सुरू झालेली आहे.
1: अच्छा, याच्यामध्ये अजून एक मला असं वाटतं की समजा लिव्हिंग विल केलेलं नाही आहे, ती व्यक्ती कोमामध्ये गेलेली आहे, तर अशा वेळी नातेवाईक लिव्हिंग विल किंवा नातेवाईक त्या दृष्टीने काही बोलू शकतात?
0: सध्याच्या कायद्यामध्ये अशी कुठेच तरतूद नाही. अशा वेळेला कोर्टामध्ये जाऊन अर्ज करणं आणि मग कोर्टच निर्देश देतं की असं वैद्यकीय बोर्ड स्थापन करणं आणि अशा होतात, पण सध्या अशी कुठलीच तरतूद नाही कायद्यामध्ये.
2: बेसिकली असं 2023 पर्यंत असं काही नव्हतंच, म्हणजे जसं आपण मेडिकल फील्डमध्ये असं म्हणतात की शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही ट्रीटमेंट देणार, तसंच होतं. म्हणजे ज्या केसमुळे हे सगळं सुरू झालं, जे एक अरुणा शानबाग केस ही खूप गाजलेली होती, ती एक मेडिकल नर्स होती आणि मग ती खूप वर्ष व्हेजिटेटिव्ह कंडिशनमध्ये राहत होती, आणि तिच्यासाठी एक व्यक्तीने खूप कोर्टाचे दार झिजवली आणि शेवटी 23 साली ते जे निर्णय झाला. तर असं आहे की ह्यानंतर होईल, जर तुम्ही लिव्हिंग विल केलेलं असेल तरच आणि तरच ते एक्झिक्यूट करता येईल. पण जर तुमच्या हयातीत तुम्ही लिव्हिंग विल केलं नसेल तर त्याचा अधिकार तुमच्या मुलाबाळांना किंवा तुमच्या केअरटेकरला नाही,
0: नातेवाईकांना असे अधिकार अजिबात नाहीये किंवा डॉक्टरला पण नाहीये. त्या व्यक्तीने जर लिव्हिंग विल केलं असेल तरच ते होणार आहे.
2: त्यामुळे ते करणं खरं तर खूप गरजेचं आहे आणि खरंच ह्याचा हे खूप बेनिफिशियल आहे, सगळ्याच लोकांसाठी उपयुक्त आहे.
1: म्हणजे मला कोमामध्ये असलेल्या व्यक्तीसाठी हे फार महत्वाचं विल वाटतंय, तर त्यासाठी ही लिव्हिंग विल ही चांगली तरतूद.
0: अगदी बरोबर, अगदी बरोबर,
2: चांगली.
0: आणि म्हणूनच ना, आता कोण व्यक्ती कधी कोमात जाईल हे कुणालाच कल्पना नसते, त्याच्यामुळे जसं मॅडम म्हणाल्या की साधारणतः 85 नंतर ते वैद्यकीय साधं इच्छापत्र म्हणजे रेग्युलर विल करण्यासाठी आपण म्हणतो. साधारण आपण त्याच वयात म्हणू शकतो की 40-50 मध्ये प्रत्येक व्यक्तीने विचार करावा आणि आपलं लिव्हिंग विल पण करावं, म्हणजे जगण्याचं इच्छापत्र पण करून ठेवावं.
2: इव्हन त्यामध्ये म्हणजे आपण जर डिटेल बघितलं तर त्यामध्ये मी माझ्या मृत्यूनंतर जसं तुम्ही डोनर्सचं म्हणलात की माझे आय डोनेशन ऑर्गन डोनर, तसंच कशाप्रकारे माझ्यावर अंत्यसंस्कार करावेत ते सुद्धा एखादा माणूस लिहू शकतो की बाबा काही न करता थेट अग्निसंस्कार करा किंवा एखाद्या विशिष्ट धर्मपद्धतीने करा किंवा माझ्या देहाचं दान करा. इव्हन माझं अंत्यसंस्कार झाल्यानंतर माझ्या अस्थींचं काय करायचं हे सुद्धा लिव्हिंग विल मध्ये लिहिता येतं.
1: बर,
2: पूर्ण डिटेल लिहिता येतं.
1: हे एक नवीन आहे कारण अनेक जण असं बोलून ठेवतात, म्हणजे देहदान त्वचादान नेत्रदान इथपर्यंतचे फॉर्म भरलेले असतात, पण खरंच नंतर संस्कार काय करा किंवा कशा पद्धतीने करा हे आपण फक्त बोलतो. हे पण घालता येतं, हे फार महत्वाचं आहे.
2: एखादी व्यक्ती जर तिने आयुष्यात कुठल्याच रिलीजियस गोष्टी केल्या नसेल तर त्यांची स्वतःची इच्छा असते की माझ्या मृत्यूनंतरही काही करू नये. पण कित्येकदा नातेवाईक म्हणतात नाही आता त्यांना जायचं तो गेलेला आहे पण मला आम्हाला इच्छा म्हणून आम्ही करतो. पण जर एखाद्याला खरोखर अशी इच्छा असेल तर तेही ते नमूद करू शकतात आणि आपण अपील करू शकतो की ज्यांनी जसं सांगितलं तसंच त्याच्याबरोबर करावं.
1: अर्थात भारतामध्ये व्यक्ती गेल्यानंतरच्या भावनिक गोष्टी फार वेगळ्या असतात. तरी सुद्धा एक मनात असा प्रश्न येतो, एखादी व्यक्ती गेल्यानंतर ते पार्थिव शरीर उरतं, बॉडी उरते, तर त्या बॉडीवर खरंच कुणाचा अधिकार असतो?
2: देअर इज नो डायरेक्शन्स अबाउट राईट अबाउट ऑफ अ डेड बॉडी. म्हणजे माझा ही व्यक्ती माझी नात्यातली आहे म्हणून माझा अधिकार आहे असं कुठेही स्पेसिफिक नाही केलेलं. हा, प्रॉपर्टीवरच्या अधिकाराची खूप डिटेल चर्चा असते, पण ती बॉडी कोणाची आहे तर असं. म्हणून तर हे लिव्हिंग विलचं मला तर अगदी मी अपील करीन की इतकं सुंदर आता आपल्यासाठी ही सोय झाली आहे जी आजपर्यंत नव्हती. आपल्याकडे सुसाईड हा सुद्धा एक ऑफेन्स मानला गेला होता एवढी वर्ष अजूनही. म्हणजे आपण जसं म्हणलं की मरण्याचा अधिकार आजपर्यंत कधीही नव्हता, जो 23 सालच्या जजमेंट नंतर आलेला आहे. आणि आता जर गव्हर्नमेंट एवढं प्रोएक्टिव्हली काम करते की पोर्टल उभं करते

0: नोंदणीची प्रोसिजर करतायत. आणि मेडिकल फील्डमध्ये तर खूप सरप्राइझिंगली पण चांगल्या प्रकारे त्याचा अवेअरनेस आलेला आहे. तर खरोखर सगळ्यांनी ह्याचा ह्या गोष्टीची मदत घेऊन हे लिव्हिंग विल नोंदणीकृत करायला पाहिजे.
1: आपल्याच पुढच्या आयुष्यासाठी आपणच आधी केलेली तरतूद आहे आणि ज्याचा फायदा आपल्यालाही होणार आहे आणि आपल्या नातेवाईकांनाही होणार आहे.
2: निश्चित पार्किन्सनचा रुग्ण असतो की ज्याच्यामध्ये तो अगदी थकलेला असतो, त्याला गिळता पण येत नसतो, किंवा मायसेनिया ग्रॅव्हिस नावाचा आजार असतो की ज्याच्यामध्ये त्याला गिळणं शक्य नसतं, किंवा मोटर न्यूरॉन डिसीज नावाचा आजार असतो की ज्याच्यामध्ये त्याला श्वासही घेणं शक्य नसतं, अशा वेळेला असं निश्चित वाटतं की तो रुग्णही थकलाय, त्याचे नातेवाईकही सगळ्या ह्याच्यानी थकलेले आहेत. तर अशा वेळी हे लिव्हिंग विल असावं. पण म्हटल्याप्रमाणे की ही फार अलीअलीकडे झालेली तरतूद आहे, त्याच्यामुळे पूर्वी ही सगळी तरतूद नसल्यामुळे आपल्याला श्वास चालू असेपर्यंत, हृदय चालू असेपर्यंत ते सगळं कंटिन्यू करावंच लागतं. म्हणजे आजच्याही परिस्थितीमध्ये असं वाटतं डॉक्टर म्हणून की अरे ह्यांना खूप त्रास होतोय, परंतु हात बांधलेले असतात कायद्याने की अशा वेळेला काहीच करता येत नसतं. पण तेव्हा निश्चित वाटतं की ह्यांनी लिव्हिंग विल केलं असतं तर खूप फायदा झाला असता, ते एक्झिक्यूट करता आलं असतं. पण म्हटल्याप्रमाणे अजूनही हे एक्झिक्यूट करण्याचा अनुभव नाही,
0: कारण आत्ताच ते मला वाटतं लेट डाऊन झाले,
2: आत्ताच सगळं होत आहे त्या गोष्टी. पण अशी खूप वेळा वेळ येते की आम्हाला माहिती जाणवत असतं की नाही अरे ह्याचा म्हणजे उगीच आपण मरण लांबवतोय थोडक्यात म्हणायचं, कारण त्याच्या जगण्याचे त्याला स्वतःलाच त्रास होत असतात.
1: बरोबर. मला वाटतं वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये लिव्हिंग विल महत्वाचे या विषयावर आपण बोलतोय किंवा गप्पा मारतोय याच्यामुळे कदाचित अनेकांना लिव्हिंग विल हा विषयच नव्याने समजत असेल, आणि जेवढा जास्त लोकांपर्यंत हा विषय पोचेल तेवढे जास्त लोक लिव्हिंग विल करण्यासाठी अधिकाधिक लोक पुढे येतील, आणि जेवढा समाजातून रेटा मला वाटतं जास्त वाढेल तेवढा तो सगळाच कायदा वकिली अंगाने पुढे जाईल आणि वैद्यकीय अंगानेही पुढे जाईल.
0: आता विल म्हणले की परत लोक थोडं कन्फ्यूज होऊ शकतात. तर हे जसं एक विल असतं ते प्रॉपर्टीचं, तर एक विल असतं आपल्या जगण्याचं, अशा पद्धतीने जर लोकांनी घेतलं हे बघितलं, कारण हे अजूनही तुम्ही म्हणतात तसं की लोकांना बेसिक विलचाच अवेअरनेस नाही, आणि ते करायचं म्हणजे आता काही मी मराला टेकलीये का किंवा मराला टेकलोय का म्हणून तू आम्हाला विल करायला सांगते, असा आम्हाला अनुभव येतो. आम्ही लॉयर म्हणून जेव्हा एखाद्याला एज्युकेट करतो, पण या बाबतीत असं आपण लोकांना सांगू शकतो की मरणाच्या जवळच्या अवस्था आल्यानंतर माझ्यावर काय उपचार करावेत आणि काय करू नयेत याचा केलेला कागद म्हणजे लिव्हिंग विल, आणि मी मेल्यानंतर माझ्या कोणाला मिळकती जाव्यात हे करणारं आपलं नॉर्मल विल.
1: आपण चक्क एखादी आर्थिक गुंतवणूक करतो, एसआयपी करतो, एखादा इन्शुरन्स काढतो, तसं हे खरं तर विल आहे. असं जर याच्याकडे बघितलं तर त्याच्यातला एक सकारात्मक दृष्टिकोन आपल्या समोर येईल की आपण मेल्यानंतर मालमत्ता कुणाला मिळावी, तसं आपण जगत असताना आपण कसं मरावं.
2: माझं मी जोपर्यंत आनंदाने जगू शकतो तोपर्यंत मला जगायचं आहे. पण समज असं झालं की मला असे दुर्धर आजार झाले की माझं जगणंच खूप त्रासदायक होत आहे, तर अशा वेळी मला आता फक्त ओढत जगवू नका हे सांगण्याचा जो अधिकार आहे हा म्हणजे लिव्हिंग विल.
0: किंवा अजूनही साधा फरक म्हणजे लिव्हिंग विल जे आहे ते तुमचं जीवन श्वास असेपर्यंत ऑपरेटिव्ह आहे. एक जीवन असतानाचं विल आणि एक जीवन संपल्यानंतरचं.
2: अगदी बरोबर.
0: अतिशय सोप्या पद्धतीने म्हणजे नॉर्मल विल तरी आपण नोंदणीकृत म्हणजे सबरजिस्ट्रार ऑफिसमध्ये जाऊन करावे लागतात, ती विल अजूनही ऑनलाईन होत नाहीयेत. पण लिव्हिंग विलचं पोर्टल आहे, त्याच्यात तुम्ही नोटरी करून फक्त अपलोड करायचं की ते सगळं खूप सुरळीत आणि खूप सोपी प्रोसिजर आहे की माणूस ठरवलं तर एका दिवसात ते करू शकतो. आणि इव्हन मला वाटतं गव्हर्नमेंट वेबसाईटवर पण कालांतराने ना जशी आता लिव्ह अँड लायसन्सच्या बाबतीत टॅम्पलेट्स येतात गव्हर्नमेंट वेबसाईटवर, ती सुद्धा कालांतराने येतील सरकारी ह्याच्यावरच की तिथे टॅम्पलेट आहेत मग तीच टिक करा तीच भरा की तो स्टँडर्ड फॉर्मॅटही कालांतराने सरकारकडनं येईल.
1: किती ना विचार करताना असं वाटतं की समाज जसजसा पुढे सरकतो, जसजसं जगण्याची वयोमर्यादा पुढे सरकते, तसे तसे येणारे प्रश्नही नवे नवे निर्माण होतात आणि आपणच सगळेजण मिळून त्याच्यावर उत्तरं काढतो. तर मला वाटतं हे खूप नवीन येणाऱ्या काळात चांगलं उत्तर वैद्यकीय क्षेत्रासाठीही असेल, जगण्यासाठीही असेल, तर निश्चित लोकांनी लिव्हिंग विल बद्दल माहिती मिळवावी, वाचावं, अभ्यास करावा, इतरांना सांगावं. साधं इच्छापत्र जसं करतो तसं जगण्याचं इच्छापत्र जरूर करावं. याच नोटवर मला वाटतं थांबूयात. मोहनाताई तुम्ही आज इथे आलात आणि डॉक्टर केळकर तुम्हीही आज इथे आलात, आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत तुम्ही दोघंही आलात. खूप मोकळेपणाने आपण जगण्याच्या इच्छापत्रावरती अर्थात लिव्हिंग विलवरती आणि ते का महत्वाचं आहे याविषयी चर्चा केली, तुम्ही माहिती सांगितलीत, अनुभव शेअर केलेत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: खूप आम्ही
2: आकाशवाणीचे पण आभार आम्हाला बोलवलं आणि ह्या विषयावरती सगळ्यांना समाजाच्या दृष्टीने जागृती करण्यासाठी प्रयत्न करतो आहोत म्हणून तुमचेही आभार.
0: आणि खूप चांगला उपक्रम आहे की हे जे नवीन आणि उपयुक्त गोष्ट आहे ती जास्तीत जास्त

0: लोकांना कळेल का?
1: मैत्रिणींनो, श्रोत्यांनो, आत्ताच आपण लिव्हिंग विल महत्वाचे या विषयावर डॉक्टर माधव केळकर आणि ऍडव्होकेट मोहना गद्रे यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.

अहो आता विसरा हे सगळं. इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास.

0: रमेश डाईंग, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: आपण बरेचदा म्हणतो ना की उज्ज्वल भविष्य काळासाठी वर्तमान काळात भरीव कामगिरी, कष्ट घेतले पाहिजेत। तसेच आपला भूतकाळ, आपण कोण आहोत, कुठून आलो हे देखील आपल्याला माहीत असायला हवं, आपण अभ्यासायला हवं। आज 24 जून इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांची जयंती। राजवाड्यांचा जन्म 24 जून 1863 साली झाला। आज चालू आहे 2026। तरीही राजवाडे त्यांचं संशोधन अभ्यासकांना उपयुक्त आहेच, दिशादर्शक आहेच, आणि सामान्य जनांना त्यांचं कार्य रंजक, अचंबा वाटावं असंच आहे। कालौघामध्ये राजवाड्यांची काही संशोधनं किंवा त्यांची काही मतं याबद्दल संशोधकांमध्ये दुमत आढळतं, पण म्हणून राजवाड्यांचं काम हे कमी ठरत नाही। ते आजही इतिहास अभ्यासकांना मार्गदर्शक असंच ठरतं। इतिहासाचार्य विका राजवाडे, इतिहास अभ्यासकांसाठी दीपस्तंभ, याविषयी आपल्याशी संवाद साधतायत इतिहास अभ्यासक आणि प्राध्यापक डॉक्टर सुमित्रा कुलकर्णी।
3: भारतातील अग्रगण्य इतिहास संशोधक व थोर इतिहासकार म्हणून इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांचे स्मरण आपण आजही आदरानं करतो। मराठ्यांच्या इतिहास संशोधन व लेखनाबरोबर ऐतिहासिक साधनांचं संकलन, संपादन व प्रकाशन त्यांनी केलं, म्हणूनच ऐतिहासिक कागदपत्रांच्या युगाचे प्रवर्तक अशा शब्दांनी त्यांचा गौरव केला जातो। राजवाडे यांना अलौकिक बुद्धिमत्ता आणि असामान्य प्रतिभा लाभलेली होती, त्यामुळेच बहुविध विषयांची विलक्षण ग्रहणक्षमता त्यांच्याकडे होती, त्यामुळेच राजकीय व सामाजिक विचारवंत, एक निबंधकार

भाषाशास्त्रज्ञ, अनेक भाषांचे जाणकार, व्याकरणकार, कोशकर्ता, कोरीव लेखशास्त्रज्ञ, लोकवाङ्मय व लोकगीत यांचे अभ्यासक, अनेक संस्थांचे संस्थापक म्हणून त्यांनी केलेले कार्य चिरंतन व मौलिक स्वरूपाचे आहे. एक व्यक्ती आपल्या आयुष्यात एवढे प्रचंड कार्य करते हे पाहून आपण खरंच थक्क होऊन जातो. ब्रिटिशांची सत्ता भारतामध्ये स्थापन झाल्यानंतर अनेक पाश्चिमात्य मूल्य, संकल्पना, बौद्धिक विचारधारा यांचा प्रभाव येथील विचारवंतांवर झाला. राजवाडे देखील त्याला अपवाद नव्हते. एकीकडे राजवाड्यांवर पाश्चात्य विज्ञान आणि पाश्चात्य विचारवंत याचा प्रभाव होता व त्याचबरोबर भारतीय अध्यात्म आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा याचाही त्यांना अभिमान होता. प्राचीन भारतीय परंपरा आणि नवीन पाश्चिमात्य जीवनसरणी यांचा मेळ आपण घातला पाहिजे असं त्यांना मनापासनं वाटत होतं. महाविद्यालयीन शिक्षण संपल्यावर राजवाड्यांनी काही काळ शाळेत शिक्षकाची नोकरी केली आणि त्यानंतर कोल्हापूरच्या समर्थ या वृत्तपत्रात लेख प्रकाशित केले. भाषांतर या मथळ्याचे नियतकालिक 4 वर्ष त्यांनी चालवले व त्यात ग्रीक तत्त्वज्ञ प्लेटोच्या रिपब्लिक या ग्रंथाचा त्यांनी केलेला अनुवाद प्रकाशित केला. त्याचवेळी मराठ्यांच्या इतिहासाचे आद्य इतिहासकार युरोपियन होते. त्यांचे लिहिलेले इतिहास त्यांनी वाचले. त्यामध्ये मराठ्यांचा समग्र इतिहासकार जेम्स कनिंगहॅम ग्रँट डफ याचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. ग्रँडफने लिहिलेला मराठ्यांचा इतिहास हा पूर्वग्रह दूषित होता, तसेच तो अपुऱ्या कागदपत्रांवर आधारित होता. त्यांनी मराठी सत्तेच्या उदयाची केलेली मीमांसा ही कोणालाच पटणारी नव्हती, त्यामुळे अभ्यासकांची दिशाभूल करणारा हा इतिहास होता. मराठ्यांचा खरा आणि विश्वासार्ह इतिहास समजून घ्यायचा असेल तर मूळ कागदपत्रांचा शोध घेऊन ती संकलित करून प्रसिद्ध करण्याची मोठी चळवळ महाराष्ट्रामध्ये सुरू झाली. ही चळवळ राजवाड्यांच्या आधी काशीनाथ नारायण साने, वासुदेवशास्त्री वामन खरे यांनी सुरू केलेलीच होती, परंतु तिला व्यापक आणि शास्त्रीय स्वरूप राजवाड्यांनी दिलं. मराठ्यांच्या वास्तववादी इतिहास लेखनासाठी उपयुक्त अशी अस्सल समकालीन साधने ही मराठी सत्तेशी निगडीत सरदार आणि जहागीरदार यांच्याकडे धूळखात पडली होती, ती गोळा करणं हे राजवाड्यांनी आपलं उद्दिष्ट ठरवलं. त्याकाळी आजच्यासारख्या वाहतुकीची सोयी प्रगत साधनं नव्हती, त्यासाठी राजवाड्यांना अखंड पायपीट करावी लागली, अडचणी सोसाव्या लागल्या, हाल अपेष्टांना तोंड द्यावं लागलं, मानहानी सोसावी लागली. जुन्या मूळ कागदपत्रांच्या शोधासाठी त्यांनी भारतातील जवळजवळ सर्व प्रांत पायाखाली घातले. आपल्या विषयाला उपयुक्त कागद मिळतील म्हणून काबूललाही राजवाडे गेले होते. अशा तऱ्हेनं महाराष्ट्र आणि भारताच्या विविध प्रदेशांमध्ये जाऊन हजारो कागदपत्रं त्यांनी गोळा केली. कागदपत्रांची नुसती जमवाजव करून भागणारे नव्हते, तर त्या कागदपत्रांची चिकित्सकपणे छाननी करणं, विषयानुरूप वर्गवारी करणं, त्या कागदपत्रांच्या तारखा निश्चित करणं या सर्व गोष्टी राजवाड्यांनी नेटाने आणि पद्धतशीरपणे केल्या. मराठ्यांच्या इतिहासाची साधने या नावाची माला त्यांनी सुरू केली. 1898 या मालेचा पहिला खंड प्रकाशित झाला. आपल्या हयातीत साधनांचे 22 खंड त्यांनी प्रसिद्ध केले आणि साधनांच्या शास्त्रीय संपादनाची दिशा ही लोकांना दाखवली. या 22 भागातून सुमारे 5000 पत्रं ही प्रसिद्ध झालेली आहेत. राजवाडे यांच्या संपादन कार्याचं मौलिक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी लिहिलेल्या प्रस्तावना होय. या मालेतील 9 खंडांना त्यांनी अभ्यासपूर्ण व्यासंगी

आणि प्रदीर्घ प्रस्तावना लिहिलेल्या आहेत. राजवाडे समजून घेण्यासाठी त्या प्रस्तावना फार उपयुक्त आहेत. त्या प्रस्तावनातून त्यांनी इतिहासाचं तत्वज्ञान, इतिहासाचं स्वरूप, व्याप्ती, त्याचा हेतू, ग्रँडअपच्या मराठ्यांच्या इतिहासाचा त्यांनी घेतलेला समाचार, इतिहासाच्या साधनांचं महत्त्व, साधनचिकित्सा, मराठी भाषेसंबंधीचे विवेचन, महाराष्ट्र धर्म या संकल्पनेचं स्पष्टीकरण, संशोधक कसा असावा आणि संशोधकाला सोसाव्या लागणाऱ्या आपत्ती, बखरींचं इतिहासाचं साधन म्हणून स्थान, संतांच्या कामगिरीचे मूल्यमापन यासारखे अनेक विषय विस्तृतपणे मांडले आहेत. साधनांचे खंड प्रकाशित झाल्यावरही राजवाड्यांचे संपादनाचं आणि संशोधनाचं कार्य, लेखन कार्य हे अविरतपणे चालू होतं. माहीमच्या मोहिमेवरील महिकावतीची उर्फ माहीमच्या बखरीचं राजवाडे यांनी संपादन करून त्या बखरीची 110 पानांची प्रस्तावना कोकणचा इतिहास समजून घेण्यासाठी फार महत्त्वपूर्ण आहे. जयराम पिंडे हे शहाजीराजांच्या दरबारी कवी होते. त्यांनी रचलेल्या संस्कृतमधील राधा माधव विलास चंपू या संस्कृत काव्यास राजवाड्यांनी उत्कृष्ट प्रस्तावना लिहून शहाजीराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा पाया कसा रचला, मराठे लोक कोण आहेत, ते महाराष्ट्रात केव्हा आले याचे मार्मिक विवेचन केलं आहे. राजवाड्यांच्या या दोन्ही प्रस्तावना म्हणजे भारताच्या व महाराष्ट्राच्या इतिहासाचे गंभीर तत्वचिंतनच होय. राजवाड्यांची इतिहासाची संकल्पना ही व्यापक आणि सर्वसमावेशक होती. इतिहास म्हणजे केवळ भूतकाळातील राजकीय घटना म्हणजे लढाया तह नाहीत, तर संपूर्ण मानवी समाजाचा अभ्यास म्हणजे इतिहास असं त्यांना वाटत होतं. त्यामध्ये सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक, लष्करी, प्रशासकीय, तंत्रज्ञान यासारख्या मानवी जीवनाच्या सर्व अंगांचा अंतर्भाव होतो. सकल मानव समाज हा इतिहासाचा अभ्यास विषय होय. त्यामध्ये विविध जमातींचा अभ्यास हाही राजवाड्यांना महत्त्वाचा वाटतो. राजवाड्यांचे इतिहासाचे तत्वज्ञान, ऐतिहासिक संशोधन पद्धती यावर पाश्चात्य विज्ञान आणि विचारधारा यांचा प्रभाव दिसतो. त्यामध्ये फ्रान्सचा व्हॉल्टेअर, जर्मनीचा लिओपोल्ड व्हॉन रांके, फ्रान्सचा प्रत्यक्षार्थवादी विचारसरणीचा ऑगस्ट कॉम्ट यांचा प्रभाव विशेषत्वानं जाणवतो. राजवाडे यांच्या मतानुसार सत्यशोधनाबरोबर सत्यकथनं हे इतिहास लेखनाचं उद्दिष्ट होतं. नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री हे वाक्य इतिहासकारांनी नेहमी डोळ्यासमोर ठेवावं असं त्यांचं मत होतं. ऐतिहासिक घटना जशा घडल्या तशा सादर करणं हा इतिहास लेखनाचा सर्वश्रेष्ठ सिद्धांत होय हे रांकेचे मत त्यांना शिरोधार्य होतं. राजवाड्यांचं सर्वात महत्त्वपूर्ण योगदान ऐतिहासिक संशोधन पद्धतीमध्ये आहे. राजवाडे यांनी समकालीन पत्र, समकालीन कागदपत्र यांचे महत्त्व प्रतिपादन केले. ऐतिहासिक कागदपत्रे खरी आहेत की बनावट हे निर्धारित करावयाचे निकष त्यांनी सांगितले, तसेच त्याची वर्गवारीही ठरवून दिली. जो कागद समकालीन असेल त्या काळातील स्थळ, तारीख, महिना, वर्ष याचा ताळमेळ ऐतिहासिक घटनेशी बसत असेल, भाषा, शब्द व लेखन पद्धती त्या काळाशी जुळत असेल, कागद मूळ असेल, कागदातील मजकुराची इतर साधनांवरून पुष्टी होत असेल, तर तो कागद विश्वसनीय मानावा असे राजवाडे सांगत. इतिहास लेखनाचे 3 टप्पे सुद्धा राजवाडे सांगतात. कागदपत्र गोळा करून कागदपत्रांची विश्वसनीयता निर्धारित करणं, संदर्भ साधनांचं परिशीलन आणि घटनांचा अन्वयार्थ लावणं हे ते टप्पे होत. इतिहास संशोधनासाठी

तसंच समग्र चर्चा आणि विचारविनिमय यासाठी संशोधन मंडळे असावीत असं राजवाड्यांना नेहमी वाटत असे. या विचारातून त्यांनी 1910 भारत इतिहास संशोधक मंडळाची पुण्यामध्ये स्थापना केली. त्यांच्या समवेत सरदार खंडेराव चिंतामण मेहेंदळे हे इतिहासप्रेमी मंडळाच्या स्थापनेत सहभागी झाले होते. वार्षिक संमेलनाला सर्व संशोधक उपस्थित राहत असत आणि आपल्या संशोधन कार्याची टिपणे, गोळा केलेली ऐतिहासिक साधने यासंबंधी माहिती देऊन चर्चा करीत असत. अशा तऱ्हेने राजवाड्यांच्या प्रयत्नामुळे वेगवेगळ्या प्रदेशात भ्रमंती करून कागदपत्र गोळा करून त्याचा अभ्यास करण्यासाठी अनेक तरुण संशोधक मंडळाच्या कार्यातून उदयाला आले आणि पुढे महाराष्ट्रात संशोधकाची परंपराच राजवाड्यांनी निर्माण केली आणि ती परंपरा आज तागायत चालू आहे. समाजाच्या निकोप विकासासाठी विविध प्रकारची मंडळं त्यांनी स्थापन केलं. भारत इतिहास संशोधक मंडळानंतर त्यांनी विज्ञान मंडळ स्थापन केलं. पुढे धुळ्याला वास्तव्यास आल्यानंतर डॉक्टर देव यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य मंडळ स्थापन केलं. धुळे, अंमळनेर या शहरांमध्येही त्यांनी ही आरोग्य मंडळं. सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे राजवाड यांनी इतिहासाशी संबंधित इतर ज्ञानशाखांमध्ये ज्यामध्ये भाषाशास्त्र, व्याकरण आणि समाजशास्त्र यांचा प्रामुख्याने अंतर्भाव होतो त्यामध्ये संस्मरणीय योगदान दिलेले आहे. डॉक्टर भांडारकर, राजारामशास्त्री भागवत यांनी भाषाशास्त्राचा मराठीत पाया घातला. तसेच महादेव मोरेश्वर कुंटे यांनी हे शास्त्र व्यापक केले. त्यानंतर राजवाड यांनी भाषेसंबंधी सखोल विचार व नवीन प्रमेये मांडून भाषाशास्त्राची प्रगल्भता वाढवली. त्यांचे हे विचार मराठ्यांच्या इतिहासाच्या साधनाच्या 8व्या खंडाची प्रस्तावना ज्ञानेश्वरीचं त्यांनी जे संपादन केलं आहे त्यांच्या प्रस्तावनामध्ये आणि संस्कृत भाषेचा उलगडा हा जो त्यांचा प्रदीर्घ निबंध आहे त्याच्यामध्ये दिसतात. संस्कृत भाषेचा उलगडा हा त्यांचा प्रदीर्घ निबंध, त्यामध्ये वेगवेगळ्या संस्कृत धातूंच्या आधारे पाणिनीचा कालनिर्णय निश्चित करण्याचा प्रयत्न राजवाड यांनी केला. व्याकरणाचा उपयोग इतिहास संशोधनासाठी होऊ शकतो हे राजवाड यांनी सप्रमाण दाखवलं. राजवाड यांनी व्याकरण व व्युत्पत्ती या दोन शाखांकडे अधिकाधिक लक्ष देऊन काही महत्त्वपूर्ण सिद्धांत मांडले. धातुकोशाबरोबर व्युत्पत्तीकोशही त्यांनी तयार केला. मराठी भाषेचा धातुकोश हे राजवाड्यांचे चिरस्मरणीय कार्य समजलं जातं. भाषाशास्त्राप्रमाणेच राजवाड यांचा समाजशास्त्राचा व्यासंग व्यापक व दांडगा होता. मराठी लोकसाहित्यामधील राजवाड्यांचे योगदान अचंबित करणारे आहे. मराठी लोकसाहित्याच्या खऱ्या प्रतिष्ठापनेचा जो काळ आहे तो आहे 1916 ते 1938 हा असून विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांनी केलं. लोकसाहित्याच्या कक्षा, त्याचे आधार आणि महत्त्व त्यांनीच लोकांच्या मनावर बिंबवलं. लोकगीतं हा शब्दही राजवाड यांनीच रूढ केला व त्याला पूरक असा लोककथा हा शब्द त्यांनीच प्रथम वापरला. इथे अजून एक महत्त्वाच्या कार्याचा उल्लेख मला करावासा वाटतो. महानुभाव संप्रदायाचे वाङ्मय हे सांकेतिक लिपींमध्ये लिहिलेले आहे. बहुतांश महानुभाव वाङ्मय सकळा नावाच्या सांकेतिक लिपीमध्ये आहे. त्यानंतरची लिपी म्हणजे सुंदरा. अशा सुमारे 40 सांकेतिक लिपी आहेत. त्यामधील जी सकळा लिपी आहे तिचा उलगडा सर्वप्रथम राजवाड यांनी केला आणि त्यामुळे त्यातील वाङ्मय वाचनासाठी आणि अभ्यासासाठी सर्वांना खुलं झालं. एक ध्येयनिष्ठ निस्वार्थपणे इतिहासाच्या ज्ञानशाखेला वाहून घेतलेला आणि महाराष्ट्रातील इतिहास लेखनाला शास्त्रीय

दिशा देणारा स्वयंप्रज्ञ इतिहास संशोधक व इतिहासकार म्हणून त्यांचे इतिहास क्षेत्रातील स्थान अढळ आहे. राष्ट्रीय भावनेपोटी आणि मातृभाषेच्या प्रेमापोटी इंग्रजी भाषा चांगली अवगत असूनही त्यांनी आपलं सर्व लिखाण जिद्दीनं मातृभाषेत म्हणजे मराठी भाषेत केलं. आज इतिहासाची नवीन नवीन मांडणी पुढे येत आहे, त्यामुळे राजवाड्यांच्या लिखाणातील त्यांच्या सर्व मतांशी, त्यांच्या सर्व सिद्धांताशी, त्यांच्याविषयी आदरभाव व्यक्त करून आपण सहमत होऊ शकत नाही. आजच्या काळात राजवाड्यांच्या कार्याची प्रस्तुतता काय आहे, राजवाडे का अभ्यासायचे याचे विवेचन करून मी थांबते. इतिहास, त्यासंबंधित इतर ज्ञानशाखांमधील नवीन वाट

त्याची प्रस्तुतता काय आहे, राजवाडे का अभ्यासायचे याचे विवेचन करून मी थांबते. इतिहास त्यासंबंधित इतर ज्ञानशाखांमधील नवीन वाट पाडण्याचे आणि ती वाट दाखवण्याचे काम राजवाड्यांनी केलं. राजवाड्यांचे काम मूलभूत स्वरूपाचे आहे. आज इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, मानवशास्त्र, भाषाशास्त्र, शब्दकोश लेखन, व्याकरण ज्यामध्ये राजवाड्यांनी पायाभूत कार्य केले आहे ते ती खूप प्रगत झाली आहेत. परंतु या सर्व ज्ञानशाखांमध्ये राजवाड्यांनी मांडलेल्या मूलभूत संकल्पना या कायम राहतील. राजवाड्यांचे मोठेपण त्यांनी मांडलेल्या संकल्पना आणि सिद्धांतापुरतंच मर्यादित नाही, तर त्यांनी ठरवलेला आदर्श, लक्ष, त्यांना गाठावयाचे ध्येय आणि ते साध्य करण्यासाठी ज्या पद्धतीनं त्यांनी स्वतःला वाहून घेतलं होतं ते तरुण पिढीला मार्गदर्शक आहे. त्याचबरोबर आपलं ध्येय गाठण्यासाठी हाल अपेष्टा सोसण्याची त्यांची तयारी आणि त्यांच्यामध्ये असलेली विलक्षण अन्वयार्थ क्षमता ही सुद्धा तरुण पिढीला वाट दाखवणारी आहे. संशोधक कसा असावा, यासाठी संशोधकाच्या अंगी कोणते गुण असावेत हे राजवाड्यांनी सांगितले आहे. प्रथम, त्याला विषयाच्या संबंधित भाषा अवगत असाव्यात. इतिहासाशी संबंधित इतर ज्ञानशाखांचा त्याचा अभ्यास असावा व संशोधन पद्धती ही सुद्धा चांगली अवगत असावी असं म्हटलं आहे. आजच्या तरुण संशोधकांनी हे खरोखरीच लक्षात घेण्याजोगे आहे. आज 24 जून इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाड्यांचा जन्मदिन म्हणून त्यांचा केलेला हा आठव. राजवाड्यांचं इतिहास आणि इतिहास विषयासंबंधित केलेलं कार्य तरुण संशोधकांना आणि इतिहासकारांना निश्चितपणे दीपस्तंभासारखे मार्गदर्शन निरंतर करत राहील.

डॉक्टर सुमित्रा कुलकर्णींनी इतिहासाचार्य वी का राजवाडे यांच्याबद्दल साधलेला संवाद, सांगितलेली माहिती आत्ताच आपण ऐकली. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात दोन खूप वेगवेगळ्या धाटणीचे पण महत्वाचे विषय तुमच्यापर्यंत पोहोचवता आले याचा निश्चितच आनंद आहे. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आमच्यापर्यंत जरूर पोचवा. फोन करा, मेसेज करा, पत्र पाठवा किंवा prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर लगेच ईमेल करा. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांना निरोप द्या. नमस्कार.

श्रोते हो, वनिता मंडळ हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. आपल्या रेडिओ सेटवरून हा कार्यक्रम आपण ऐकू शकता आणि आमचे कार्यक्रम आपण ऐकू शकता न्यूज ऑन IR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वदूर.

जागतिक झूनोसिस दिनानिमित्त या धोक्यापासून स्वतःला आणि कुटुंबाला कसं सुरक्षित ठेवायचं, घरच्या प्राण्यांची काळजी घेताना कोणती खबरदारी घ्यायची, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊयात मंगळवारी 30 जून रोजी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. यावेळी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पशु वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर राहुल कोल्हे. फोन नंबर आपले नेहमीचेच 020-2553705 आणि 2553706. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

श्रोते हो, माणसाला होणाऱ्या एकूण संसर्गजन्य आजारांपैकी 60% अधिक आजार हे प्राण्यांमधून पसरतात. मग तो रेबीज असो की इतर संसर्ग. आपल्या घरातले पाळीव प्राणी किंवा गोठ्यातील पशुधन यांच्याकडून माणसांमध्ये पसरणाऱ्या याच धोक्याला झूनोसिस म्हणतात. 6 जुलै

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।

0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. दुपारचा 1 वाजलाय. नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह आता प्रसारित करत आहोत.
1: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह.
0: द नेक्स्ट वेव्ह या नवीन हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाची सुरुवात आज आपण करणार आहोत बंटी और बबली या चित्रपटातल्या उदित नारायण, सुनिधी चौहान आणि निहिरा जोशी यांनी गायलेल्या गुलजार यांच्या रचनेनं. संगीत आहे शंकर एहसान लॉय यांचं.

0: बंटी और बबली या चित्रपटातलं हे गीत आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत थोड्याच वेळात.
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट.
3: दररोज सकाळी 8 ते 7.

0: यावेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
1: आणि स्वामिनीचा मान्सून इश्य सेल सुरू झाला. 10-50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, बिझीलँड बिल्डिंग, पुणे.
2: श्रोते हो, एक निवेदन. पुणे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे नियोजन याबाबत जिल्हा प्रशासनाचे निर्देश. याबाबत पुणे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या कमी पावसाच्या अंदाजानुसार 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करणे आता प्राधान्याचे आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असलेला साठा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व सिंचन आवर्तने तात्काळ स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच नदी, कालवे आणि धरणांमधून होणारा अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकामार्फत विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. अनधिकृत पंप, पाईपलाईन आणि मोटारींवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कठोर कारवाई केली जाईल. सर्व नागरिकांना आणि संबंधित यंत्रणांना पिण्याच्या पाण्याचा वापर जपून आणि अत्यंत काटकसरीने करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. निवेदन संपलं. श्रोते हो, आपण ऐकत आहात द नेक्स्ट वेव्ह, हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत जुबैदा या चित्रपटासाठी रिचा शर्मा यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं गीत, संगीत ए आर रहमान यांचं.

कार्यक्रमात यानंतर जोडी नंबर 1 या चित्रपटासाठी सोनू निगम यांनी गायलेली आनंदराज आनंद आणि हिमेश रेशमिया यांनी संगीतबद्ध केलेली रचना ऐकूया.

श्रोते हो, माणसाला होणाऱ्या एकूण संसर्गजन्य आजारांपैकी 60% अधिक आजार हे प्राण्यांमधून पसरतात. मग तो रेबीज असो की इतर संसर्ग. आपल्या घरातले पाळीव प्राणी किंवा गोठ्यातील पशुधन यांच्याकडून माणसांमध्ये पसरणाऱ्या याच धोक्याला झूनोसिस म्हणतात. 6 जुलैच्या जागतिक झूनोसिस दिनानिमित्त या धोक्यापासून स्वतःला आणि कुटुंबाला कसं सुरक्षित ठेवायचं, घरच्या प्राण्यांची काळजी घेताना कोणती खबरदारी घ्यायची, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊयात मंगळवारी 30 जून.

0: जून रोजी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. यावेळी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पशु वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर राहुल कोल्हे. फोन नंबर आपले नेहमीचेच 020-2553705 आणि 2553706. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात द नेक्स्ट वेव्ह, हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात आता चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटासाठी चिन्मयी श्रीपदा यांनी गायलेलं अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत, संगीत आहे विशाल शेखर यांचं.

0: शुद्ध देसी रोमांस या चित्रपटातलं हे गीत आत्ता आपण ऐकलं. कार्यक्रमातली यानंतरची गीतं अगदी थोड्याच वेळात.
1: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिकवर कमाल हसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
5: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.
6: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात द नेक्स्ट वेव्ह हा कार्यक्रम. आत्तापर्यंत आपण नवीन हिंदी चित्रपट गीतं ऐकली, आता आपण नवीन मराठी चित्रपट गीतांचा आनंद घेणार आहोत कार्यक्रमात. आता ऐकूया खबरदार या चित्रपटासाठी वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं विवेक आपटे यांचं गीत. संगीत अशोक पत्की यांचं आहे.

यानंतर गोलमाल या चित्रपटासाठी अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत, संगीत आहे अवधूत गुप्ते यांचं.

गोलमाल या चित्रपटासाठी अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं अवधूत गुप्ते यांचंच.

0: भास्कर चंदावरकर यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं गजेंद्र आहिरे यांचं. सरीवर सरी या चित्रपटासाठी साधना सरगम यांच्या आवाजात आपण हे गीत ऐकलं. श्रोतेहो, कार्यक्रमातलं यानंतरचं गीत अगदी थोड्याच वेळात.
1: श्रोतेहो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोतेहो, दररोज संध्याकाळी 5:30

0: 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुना आय केअर सांजधारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: द नेक्स्ट वेव्ह या नवीन चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आज आपण मराठी चित्रपटातली गीतं ऐकतो आहोत. दोघात तिसरा आता सगळं विसरा या चित्रपटासाठी अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांच्या स्वरात अरविंद जगताप यांची रचना ऐकूया. संगीत आहे अवधूत गुप्ते यांचं.

0: पोळी साहेबाच्या पोटात बंदुकीची गोळी,
1: गोरे गाण्याची बायको काळी, होळी रे होळी पुरणाची पोळी,
0: किरण्या गेल्या गेल्या चाळी,
1: पोलीस झाली चोरांची टोळी,
0: दिल्लीची सगळी उलटीच खेळी,
1: मुंबई करू मराठमोळी.

0: दोघात तिसरा आता सगळं विसरा या चित्रपटासाठी अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत आणि सहकाऱ्यांच्या स्वरात हे धमाल गीत आपण ऐकलं. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत थोड्याच वेळात.
1: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज

0: संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
2: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.
3: द नेक्स्ट वेव या नवीन चित्रपट गीतांच्या

0: उंस एवं हवन सामग्री.
1: द नेक्स्ट वेव या नवीन चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आत्ता आपण नवीन मराठी चित्रपट गीत ऐकतोय. आता ऐकूया क्षण या चित्रपटासाठी स्वप्नील बांदोडकर आणि शिवाली पारेकर यांनी गायलेलं नीती नाखवे यांचं गीत.

0: सतारीचे बोल असोत
1: की मंजुळ बासरी,
0: शततारांची संतूर असो
1: की मंगल सनई,
0: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका। आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी,
1: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी।
2: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM। आमचं प्रसारण आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील ऐकू शकता जगात सर्वदूर। दुपारचे 2 वाजत आहेत। द नेक्स्ट वेव्ह हा मराठी आणि हिंदी नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत।
3: The next wave.
2: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM। दुपारचे 2 वाजलेत। जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत। कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहोत गीता दत्त यांच्या स्वरात भाई भाई चित्रपटातलं हे गीत।

जुन्या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया तीन देविया या चित्रपटासाठी किशोर कुमार आणि सहकाऱ्यांच्या स्वरात मजरू सुलतानपुरी यांची गीतरचना, संगीत SD बर्मन यांचं.

9-2-11 या चित्रपटासाठी आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी गायलेली मजरू सुलतानपुरी यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत होतं SD बर्मन यांचं.

श्रोतेहो, मेरा साया या चित्रपटातल्या लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताबरोबरच जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. दुपारचे 2:15 वाजतायत. हिंदीतून समाचार आमच्या राष्ट्रीय सेवा वाहिनीवरून काही क्षणातच.

0: त्या दोघांनी त्या दोघांच्या उलगडलेल्या नात्यांची मालिका आम्ही सादर करते. संजय भुजबळ
1: शोधो नमस्कार. आम्ही कार्यक्रमात पुन्हा एकदा दोन बहिणी आपल्यासोबत आहेत. कदाचित त्या वाट बघतील की आता मी त्यांचं नाव वगैरे तुम्हाला सांगेल आणि ओळख करून देईल वगैरे. तर पैकी प्रियंकाला बहुतेक माहिती आहे, प्रांजलीलाही माहीत असण्याची शक्यता आहे की आम्ही कार्यक्रमात आम्ही पाहुण्यांची ओळख नाही करून देत, पाहुणेच एकमेकांची ओळख करून देतात. तर थोडं एकमेकींची तुम्हाला ओळख करून द्यायची खरं तर, की तू हिची आणि ही तुझी ओळख करून देणार. यात पर्सनल म्हणजे वैयक्तिक अशी ओळख पण असेल आणि व्यावसायिक ओळख पण असेल, प्रोफेशनल ओळख पण असेल. आधी कोण संधी घेणार आहे?
2: मोठी बहीण पहिले.
1: वा,
2: मला असं वाटलं जरा पहिले लहान मुलांनी ज्युनियर आर्टिस्ट पहिले सुरू करतात तर असं वाटलं.
1: मजा येणार, एकूण बोलण्यात मजा येणार. मला पहिल्याच वाक्यात कळलंय खूप मजा येणार.
2: नॅचरली जबाबदारी माझ्यावर आलेली. माझी बहीण लहान प्रांजली बर्वे इथे उपस्थित आहे आज माझ्या बरोबर आणि ती उत्तम म्हणजे काय म्हणू, अत्यंत हरहुन्नरी, काय म्हणू, मल्टी फॅसेटेड असं हे व्यक्तिमत्व आहे तिचं. आणि सगळ्या कलांचा संगम म्हणजे प्रांजू असं मी कायम म्हणते. उत्तम ती चित्रकार आहे, उत्तम डान्स करते, उत्तम गाते, कविता करते, ट्रान्सलेशन करते. सो काय नाही, म्हणजे सगळ्या कलांचा संगम आहे त्याच्यामध्ये आणि जे ती हाती घेईल ते ती सुंदर करते. त्यामुळे असं मला असं वाटतं खूप आमच्या फॅमिलीतली सगळ्यात जास्त टॅलेंटेड
1: बेस्ट
2: येस अशी आमची प्रांजू.
1: वा, आणि या यादीत मला बऱ्याच गोष्टी तिनं आईबाबांकडनं आजी आजोबांकडनं घेतलेल्या दिसत आहेत. दोन तीन गोष्टी मला चित्रकला वगैरे.
2: हो, म्हणजे माझ्या आईचे वडील
1: हो
2: ते चित्र

0: होते, शिक्षक होते, आणि मावशी पण माझी उत्तम चित्रकार आहे. इवन माझी मावस बहीण ती पण, म्हणजे त्या साईडनी तिला चित्रकला तिच्यामध्ये आलेली आहे, तो गुण तिच्याकडे आलाय
1: जीन्स मधन.
2: हो, आणि बाबांच्या आजोबांकडनं गाणं आलंय.
0: आणि बाकी अभिनय नृत्य सगळंच आहे तिच्याकडे, आणि अभ्यासात पण हुशार होती.
2: तुझ्याकडनं घेतलंय
0: काय माहिती बाबा,
2: तेच म्हणून म्हटलं तो तुझ्याकडनं घेतला असेल. वा, आणखी यात म्हणजे जो कलेचा भंडार दिला तू म्हणतेस, कलेचं अगदी त्या व्यक्तिमत्वात एक एक कला अशी रुजलेली आहे, आणि त्याचं त्या त्यावेळी यथावकाश असं प्रदर्शन होत राहतं, या सगळ्यांमध्ये तुला स्वतःला प्राजू कुठे सगळ्यात जास्त टॉप वाटतंय?
0: नो डाऊट गाणं, म्हणजे गाणं ही तिची सगळ्यात काय म्हणू, शी इज व्हेरी पॅशनेट अबाउट म्युझिक. आणि अजून तिच्यातले काय म्हणू, अजून तिने स्वतःला खूप एक्सप्लोअर करायचं आहे जे ती करतीये. कंपोजिशन्समधनं असेल तिच्या, म्हणजे एखा म्युझिक कंपोजर म्हणून असेल किंवा गीतकार म्हणून असेल, वेगवेगळे जॉनरज असतील, म्हणजे राईट फ्रॉम वेस्टर्न टू काय म्हणू इंडियन क्लासिकल, सगळ्यामध्ये ती एक्सप्लोअर करत असते, आणि गाणं हे तिला सगळ्यात काय म्हणू जवळचं आहे.
2: आता तुझी पळी आणि याच मोडवर सगळ्या गोष्टी तो ताईबद्दल सांगणारस.
1: ताईची इंट्रोडक्शन अपुरी पडेल इतकी खूप सारं काय काय सांगावं लागेल तिच्याबद्दल, कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ताई इज अ परफेक्शनिस्ट, आणि ती इतकी फोकस्ड आहे पहिल्यापासून. सिन्सेरिटी ही मला सगळ्यात जास्त तिची भावते, कारण तिने आत्तापर्यंत ती गाण्यामध्ये जी सिन्सेरिटी दाखवली आहे ती नक्कीच तिच्या आवाजातनं, गळ्यातनं, तिच्या गायकीमधनं ती कायम प्रूव्ह करत राहिली आहे स्वतःला. आणि प्रत्येक कॉन्सर्टमध्ये ती तिचं 100% देते, इवन रेकॉर्डिंगमध्ये पण ती असं कधीच तिला कमी पडली असं तिला मी मला कधी असं वाटलं नाही, कारण प्रत्येक वेळेस ती स्वतःला प्रूव्ह करत राहिली आहे. आणि ही तिची सगळ्यात जास्त मोठी अचीवमेंट आहे, तिचा हा मुळात गुण आहे. आणि तिची बुद्धिमत्ता अफाट आहे, त्यामुळे त्याच्याबाबत मी काही बोलूच शकत नाही. तिचं कौतुक करावं तितकं कमी आहे गाण्यामध्ये मला, तर ती मी तिला माझा गुरु मानते, आणि शी इज माय गाईड. आणि मी एक म्हणू शकते की पाथ जो ती सांगते मला स्वतःला, तो मला स्वतःला ती मोटिवेट तर खूप करते, आणि इतरांनाही आजूबाजूच्या लोकांना ती खूप मोटिवेट करते, आणि सगळ्यांमधले पॉझिटिव्ह पॉईंट्स ती घेऊन स्वतःला कायम डेव्हलप करत राहिली आहे, याचं मला खूप जास्त कौतुक आहे.
2: वा, खूप छान ओळखी तुम्ही एकमेकींच्या करून दिल्या, रोज असंच बोलता एवढं गोड.
1: कधी कधी भांडतो पण.
2: तर ती संधी पण एकूण कार्यक्रमात मी तुम्हाला देणार आहेच आहे, पण तूर्त आपण या गप्पांच्या मधून मधून काही गाणी पण घेणार आहोत, तर गाणं आता गाण्याची जबाबदारी कोणावर टाकूयात, गाणं निवडण्याची आहे मी,
0: म्हणजे आता गाणं
2: तुमच्या आवडीचं एक
0: सांगायचं.
2: हो,
1: मला कधी तू खूप आवडत.
2: अरे वा, म्हणजे बघ, गाणं निवडण्या बाबतीत तिनं पहिला चान्स घेतला, जबाबदारी टाकणारा तुझ्यावर टाकली होती, म्हणजे मी आता भांडण लावायला सुरुवात करतो. गाणं आपण तिचं कधी तू सुरुवातीला ऐकूया.
0: यस.

0: वा, दोघींनी एकमेकींची ओळख करून दिली, पहिलं गाणंही झालं. पण एक लक्षात आलं बोलता बोलताच की आई बाबाही याच कार्यक्रमातून येऊन गेले, डॉक्टर राजीव बर्वे आणि डॉक्टर संगीता बर्वे. त्या अर्थानं हा आजचा भाग जो आहे तो पार्ट 2 आहे.
1: अच्छा.
0: बर्वे

0: रिटर्न्स म्हणूयात आपण,
1: ओके,
0: तर ते सगळे संदर्भ घेऊन आपण पुढे जाणार आहोत. आणि जसं मी सुरुवातीलाच आजी आजोबांचा संदर्भ सांगितला, याच वस्तूत आजी आजोबांचं नातं जुळलं, डेव्हलप झालं आणि त्याचीच फळं इथं आपण दोघींच्या रूपात बघतो आहोत. तर ह्या सगळ्या वास्तूत येण्यापर्यंतच्या ज्या वाटचाली आहेत तुमच्या मागच्या दोन्ही पिढ्यांच्या, त्याबद्दल तुम्हाला कसं कसं बाळकडू मिळत गेलंय, त्या गोष्टी तुमच्यात कशा कशा मुरत गेल्या, एकेकीनं सांगितलं तरी चालेल मला.
1: आकाशवाणीशी खूप जवळचं, म्हणजे अगदी घरचंच नातं आहे, कारण आजोबा स्वतः इथे कामाला होते आणि वेगवेगळ्या म्हणजे फिरतीची त्यांची नोकरी होती, अगरतल्यापासनं दिल्ली बऱ्याच, म्हणजे आम्ही खरं सांगू का, आम्ही खूप लहान होतो कारण माझे आजोबा 50 वर्षांचे होते तेव्हा माझ्या वडिलांचा जन्म झाला आहे, त्यामुळे खूप कमी सहवास आम्हाला आमच्या आजी आजोबांचा मिळाला. ही आमची खूप कधी कधी खूप खंत आहे आणि आजूबाजूचे लोक इतके भरभरून आम्हाला आठवणी सांगतात त्यांच्या. परवाच मला एक फोन आला, कोणीतरी माझ्या ओळखीतलं हैदराबादमध्ये होता तो माणूस आणि कोणाच्या तरी घरी होता, तर त्या बाई जेव्हा त्यांना कळलं की मी त्यांच्या ओळखीची आहे तर त्या इतक्या भरभरून त्यांनी फोन केला आणि ते म्हणले मैं अगरताला में थी तब युअर ग्रँड फादर अँड मी युअर फादर अँड आय यूज टू बी प्लेमेट्स. म्हणजे अशा काय काय काय काय आठवणी सांगतात आणि आपल्याला इतक्या आठवणींचा साठा लोकांकडे आहे कारण इतक्या फिरती म्हणजे इतक्या ठिकाणी आजी आजोबा राहिलेले आहेत आणि त्या त्या जवळपासच्या लोकांच्या आठवणी की आजी यायची आमच्याकडे, आजोबा यायचे, इथे गाणं ऐकलंय. सो कधी कधी असं वाटतं की अरे आपण थोडा आपल्याला सहवास मिळाला असता, की आज आजी आजोबा असले असते तर त्यांना आज बघायला मिळालं असतं, नातींचं कौतुक, आम्हाला त्यांचा गायडन्स मिळाला असता. पण या वास्तूचा खूप काय म्हणू मोठा वाटा आहे
0: प्रश्न,
1: जसं तुम्ही म्हणलात, कारण आजी आजोबांची भेटच इथे झाली आणि त्या भेटीचं रूपांतर मैत्रीत, मग प्रेमात आणि मग त्यांचं लग्न झालं. आणि आकाशवाणी मध्ये काय, लहानपणापासून आम्ही दोघी येतोय, विविध स्पर्धांमध्ये भाग घेतलेला आहे, गझल उर्दू गझलमध्ये मी पहिली आले इथे, म्हणजे हे अनएक्सपेक्टेड होतं मलाही. सो आकाशवाणीचा सपोर्ट कायम राहिलेला आहे आम्हाला आणि आई अर्थात आमची जरी म्युझिकमधली नसली तरी साहित्यिक असल्यानं तिचे खूप जवळचे तिचेही जवळचे संबंध आकाशवाणी आणि म्हणजे नाटुकली असू देत, आम्ही फक्त म्युझिक नाही,
2: हा म्हणजे नाट्य वाचन केलेलं इथे,
1: प्रांजुनी तर इतकं नाट्य वाचन केलेलं आहे,
2: अभिवाचन, गाणं इथे सगळं झालंय.
1: या वास्तूचा इम्पॉर्टन्स खूप आहे,
0: प्रश्न होता प्रश्न.
1: आणि येस, आकाशवाणी म्हटल्यानंतर अगदी आपलं घरचं
0: प्रश्न होता. मी त्या गझल विषयी तुला विचारणार आहे आणि तुला नाटुकली विषयी पण,
2: बाबांनी पण इथे अभंग खूप सादर केलेले,
0: अगदी स्वरचित्रामध्ये पण अनेक त्यांची गाणी झाली आहेत.

0: मला तेच विचारायचं होतं की जसं तिला एका अर्थानं ते बाळ कडू मिळालं, तसं तुझ्यापर्यंत ते कसं पोहोचलं? एक टप्पा तुझा आणखी वाढला का? म्हणजे प्रियंकाताई नंतर, म्हणजे आजोबा ते प्रियंकाताई, असा तुझा प्रवास आहे का?
1: आता जे आजीनी ताईला शिकवलं ते ताईनी मला शिकवलं, सो तो सगळा प्रवास म्हणजे ते बाळकडू असं कन्वर्ट झालं, कनेक्टेड
0: गोड झालं
1: झालं
0: बाळकडू.
1: हां, म्हणजे आजी आजोबांकडनं ताईला आणि ताईकडनं मला, म्हणजे ताईनीच शिकवलं
0: हो,
1: मला, त्यामुळे ते असं कनेक्शन झालं आणि ते बाळकडू काइंड ऑफ मिळाल्यासारखं झालं. कारण आजीचा सहवास खूप लाभला नाही, कारण आजी एक वर्ष म्हणजे मी जेव्हा 1 वर्षाची होते तेव्हा आजी वारली, त्याच्यामुळे खूप सहवास लाभला नाही, पण ताईकडनं खूप शिकायला मिळालं.
0: खूप छान. इथं मला एक मुद्दा बोलता बोलताच लक्षात आला की तू खरं तर ताईकडनं शिकलं हे म्हणतीच आहेस, पण योगायोगानं ताईचं बॅकग्राऊंडही तुला बघायला मिळालेलं आहे, ऐकायला मिळालं आहे थेट एक कुटुंबाची सदस्य म्हणून. तर ताईपर्यंत आलेलं संगीत आणि ताईनं तुझ्यापर्यंत पोहोचवलं संगीत, त्यात ताई कुठे कुठे ॲड झाली तुला काय वाटतं? काय तिनं तिचं स्वतःचं त्यात ॲड केलं? म्हणजे मला
1: तिची तर स्वतःची शैली गाण्याची
0: राईट
1: ती तर ॲड झालीच त्याच्यामध्ये. आणि आजीची गाणी ही तर मी ऐकतच असते सगळी, आणि त्याच्यामुळे असं झालं की ताईची स्वतःची ओळख त्या गाण्यामधनं ती तिने मला थोडक्यात सांगितल्यासारखी झाली, आणि त्यामुळे एक वेगळी काय म्हणतात शिकवण मला आपोआपच ती रुजत गेली. आजोबांकडनं जे बाबांनी शिकलं गाणं ते बाबांनी मला शिकवलं आणि ताईला पण शिकवलं, आणि बाबांनी त्यांचे शिष्य तयार केले जे सगळे ते जे गात असतात घरी त्यांच्याकडनं पण मला त्यांच्या शैलीमधनं पण कनेक्ट व्हायला होतं, त्यांची जी वेगळी शैली तयार होते.
0: खूप छान.
2: ऍक्च्युली तसं बघायला गेलं ना, आता मी जेव्हा घरी होते म्हणजे 24व्या वर्षी माझं लग्न झालं तेव्हा बाबा वर्किंग होते, बाबाची पण फिरतीची नोकरी होती, सो माझ्यापेक्षा जास्त घरचं जे म्युझिक आहे ते तिला मिळालंय. कारण आता बाबा रिटायर्ड आहेत, मी आता सासरी असते मुंबईला असते, मी आता फार आमची भेटी होत नाहीत, पण प्रांजू घरी असते. आता बाबा फुल टाइम म्युझिक मध्ये आहेत आणि रियाजाला बसतात, आणि तेव्हा ते बिझीच होते कारण नसायचेच ऑलमोस्ट, आई असायची फक्त घरी. तर आता शिष्य परिवार बाबांचा आहे, घरी ते गाणं शिकवण्या असतात, त्यामुळे
1: आजोबांशी
2: ते सगळं
0: जास्त मिळालं हे ती आवर्जून सांगते.
1: त्यामुळे आजोबांच्या ज्या बंदिशी आहेत त्या बाबा जे ज्या शिकवतात त्या
2: जास्त
1: ऐकायला, आजोबांच्या बंदिशी बाबा जे शिकवतात त्या मला जास्त कानावर पडतात, त्याच्यामुळे जास्त त्यातनं शिकायला मिळतं.
0: बरोबर आहे. आणि त्यातून दोन्ही जॉनर म्हणजे जुनं आणि ताईनं दिलेलं आत्ताचं संगीत या दोन्हीचं एक मिक्सचर तुझ्यामध्ये बघायला मिळतं, म्हणून कधी कधी तू वेस्टर्नकडे पण वळलेले दिसतेस. आपण तिकडे वळण्यापूर्वी मात्र एक गाणं आता प्रियंकाच्या आवडीचं ऐकूया.
2: ओके ओके. आता सध्या पावसाळ्याचं वातावरण आहे तर ढग दाटून येतात.
0: वा, खूप खूप छान ऐकता येईल आपल्याला.

0: पुन्हा एकदा सध्या तू म्हणालीस म्हणून एवढ्यात आम्ही रेकॉर्डिंगची तारीख मुद्दाम बोलताना घालून ठेवतो त्यात,
1: अच्छा
0: की म्हणजे हे कधीही जरी 50 वर्षानंतर तुमची पुढची पिढी जेव्हा
1: ऐकत
0: तुमचा इंटरव्ह्यू ऐकेल तेव्हा हे सगळे संदर्भ त्यांच्यापर्यंत पोचतील म्हणून आजची तारीख आपण सांगून ठेवूया. तर आज आपण 22 तारखेला बोलतो आहोत, 22 ऑगस्ट 2024 दुपारच्या छान उकाड्यात एसीत बसून आपण बोलतो आहोत.
1: आय थिंक आकाशवाणीची हीच मजा आहे की लहान म्हणजे इतकी जुनी जुनी रेकॉर्डिंग, इतक्या मोठमोठ्या लोकांचे जुने जुने इंटरव्ह्यूज असू देत, गाणी असू देत, ते सगळं आर्काईव्हला असतं ना, आणि आपल्याला किती वर्ष ते ऐकायला मिळतं आणि
2: जतन करून
1: किती पिढ्यांपर्यंत ते पोचेल. सो हा ठेव आहे आकाशवाणीचा
0: अगदी. आणि मला वाटतं हेच एक खूप काय म्हणत आकर्षण असतं स्टुडिओत येताना कलाकारांचं, की मी इथं अनेक वर्ष राहणार आहे, पिढ्यान पिढ्या मी आकाशवाणीत आता राहणार आहे, म्हणूनही त्या ध्वनिमुद्रणाला एक खूप वेगळा आयाम आहे, वेगळं महत्व आहे. त्याच ध्वनिमुद्रणाला

0: हेच एक खूप काय म्हणत आकर्षण असतं स्टुडिओत येताना कलाकारांचं, की मी इथं अनेक वर्ष राहणार आहे, पिढ्यान पिढ्या मी आकाशवाणीत आता राहणार आहे, म्हणूनही त्या ध्वनिमुद्रणाला एक खूप वेगळा आयाम आहे, वेगळं महत्व आहे.
1: तर
0: त्याच ध्वनिमुद्रणात आपण सगळं बोलत आहोत. आपण तुझं गाणं ऐकूया.
1: ओके.

तर श्रोता हो, आपण ऐकत होता सुप्रसिद्ध गायिका भगिनी प्रियंका बर्वे आणि प्रांजली बर्वे यांच्याशी गप्पा आणि त्यांच्या आवडीच्या गाण्यांचा भाग पहिला. पुढच्या भागांसाठी ऐकत रहा.

0: त्या दोघांनी त्या दोघांच्या उलगडलेल्या नात्यांची मालिका आम्ही सादर करते संजय भुजबळ.
1: आम्ही हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून FM बँड 101 MHz. दुपारचे 3 वाजलेत. सखी सहेली हा कार्यक्रम राष्ट्रीय सेवा वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: सृष्टी
1: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 89 29 30 41 42.
3: आज आपण ऐकणार आहात बालदोस्तांसाठी मोंटो या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखन आणि वाचक स्वर ऋचा नामजोशी यांचा, सादर करते सुमित श्रीवाद.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ट्यून केलंय पुण्यातलं सर्वात लोकप्रिय एफ एम चॅनल पुणे विविध भारती 101 FM. संध्याकाळचे 5 वाजलेत, प्रसारित करत आहोत देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट.
1: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल.

श्रोते हो नमस्कार. देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात आपण ऐकतोय मोंटो या रुचा नामजोशी लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन. किनाऱ्यावर जन्म घेऊन समुद्रात जाण्यापर्यंतचा या मोंटोचा प्रवास आपण गेल्या दोन भागातून अनुभवतो आहोत. श्वास घेण्यापासून पाण्यात पोहायला शिकणं ते अगदी स्वतःचं अन्न शोधणं असं सगळं स्वतःच शिकत अनुभवत मोंटो आता मोठा होतो आहे. या त्याच्या जीवनप्रवासात तो पाण्यातल्या विविध प्रदेशातून फिरतो, कितीतरी वेगळ्या जलचरांना भेटतो. आता तर त्याला त्याचे आजोबाही मिळाले आहेत, पण त्याचा मित्र मात्र अजून सापडलेला नाही. त्याचा मित्र त्याला भेटतो का, काय होतं पुढे ते जाणून घेण्यासाठी ऐकूया मोंटोचा तिसरा आणि शेवटचा भाग. वाचन केलं आहे मोंटो पुस्तकाच्या लेखिका रुचा नामजोशी यांनी. ऐकूया

0: प्लॅस्टिकच्या पिशवीत मोंटो जात असलेला बघून आजोबा त्याला म्हणतात,
1: काय रे वेड्या, तू त्या प्लॅस्टिकच्या पिशवीत कशाला शिरला होतास? परत जाऊ नकोस बरं तिथे.
2: प्लॅस्टिकची पिशवी कुठे काय?
0: मोंटो तर हे सगळं पहिल्यांदाच ऐकत होता.
1: अरे तू त्या पांढऱ्या पिशवीत आत जाऊन पाहत होतास ना, ती
2: ती प्लॅस्टिकची पिशवी म्हणजे काय? मला तर ती पांढरी गुहाच वाटली.
1: अरे गुहा कसली, माणसाने निर्माण केलेली पिशवी आहे ती. त्यांची सोय होते पण इथे आपला जीव जातो त्याने.
2: म्हणजे मला तर काहीच कळत नाही आबा, तुम्ही काय सांगताय ते.
1: अरे माणसानी हे प्लॅस्टिक निर्माण केलं आणि मग त्यापासून पिशव्या आणि इतर वेगवेगळ्या वस्तू त्यांनी त्यांच्या सोयीसाठी बनवल्या. इथपर्यंत ठीक होतं, पण आता त्या कचऱ्याची त्यांना नीट विल्हेवाट लावता येत नाही म्हणून मग सगळा कचरा देतात ढकलून समुद्रात. मग त्यात आपण असे अडकतो, कधी आपले हातपाय सुद्धा तुटतात.
2: बाप रे, काय भयंकर आहे हे.
0: मोंटोला ऐकून भीती वाटली.
1: हो रे, म्हणूनच तुला सांगतोय ना की त्या प्लॅस्टिकच्या भानगडीत जाऊच नकोस, सगळीकडे नीट बघतच जा हं, कासव आजोबा अगदी काळजीने सांगत होते.
2: पण मग यावर काही उपाय नाही का?
1: आहे ना, प्लॅस्टिकचा कमीत कमी वापर करायचा, सगळ्याचा पुनर्वापर करायचा. पण तेवढं कोणी जबाबदारीने वागतच नाही ना, आणि ते आपल्या हातात थोडीच आहे.
2: बाप रे, अशी का वागतात माणसं, प्राण्यांना त्रास होईल असं?
0: मोंटोला कळेच ना.
2: पण आबा, माझा जिथे जन्म झाला तिथे तर कुठेच प्लॅस्टिक दिसलं नाही मला, आणि तिथली माणसं ही बरी वाटली मला.
1: अरे तूच आता 15-1 वर्षाचा असशील, त्यावेळी तेव्हा असेल तिथे चांगलं, पण आताही असेल याची खात्री नाही देता येत बाळा.
0: हा, पण काही गावं आणि तिथली माणसं चांगली असतात, ती आपली काळजी घेतात, आपल्याला मदत करतात असं ऐकलंय बरं मी.
1: तुझा जन्म तिथेच झालाय का? कासव आजोबांनी विचारलं.
2: ते मला नाही माहिती, पण तुम्ही सांगताय त्यावरून तिथेच असेल असं वाटतंय. हो, पण खरंच मी वेडाच आहे, मी त्या गावाचं निदान नाव तरी विचारायला हवं होतं बाबा.
1: अरे असू दे, नाव कळलं नाही ना तरी आपल्याला जन्मस्थळ

पक्षात राहण्याचा वर देवाने दिलाय, तेव्हा तुला कधीही तिथे जावंसं वाटलं तर ते स्थळ आठव आणि जा खुशाल. कासव आजोबांनी त्याला हे गुपित सांगून टाकलं. मोंटोला ते ऐकून आश्चर्य तर वाटलंच पण आनंदही झाला. आबा, तुम्हाला एवढी सगळी माहिती आहे तर तुम्हाला माझा मित्र कुठे आहे ते पण ठाऊक आहे का? असेल तर सांगा ना मला प्लीज, मोंटोने मोठ्या आशेने विचारलं. मित्र? कोण मित्र? कासव आजोबा गोंधळले. मग मोंटोने त्याच्या मित्राची सगळी कथा आजोबांना सांगितली. अच्छा, असं आहे तर. अरे पण आपण एकेकटेच वाढतो फिरतो, सगळं एकट्यानेच करतो. तुझं हे जरा मला वेगळंच दिसतंय काहीतरी. आबा, अ वेगळं काय यात? अ मासे कसे एकत्र राहतात तसं आपण का करत नाही असं मला वाटलं. आता बघा ना, आपण दोघे बोलतोय, किती छान गप्पा मारतोय, मग असंच आपण कायम एकत्र का राहायचं नाही, सांगा ना. मोंटो, तू दिसतोयस त्यापेक्षा खूप वेगळायस बरं. तू म्हणतोस ते मला बरंचसं पटतंय, पण माझ्या काय, अरे कोणाच्याच डोक्यात असं कधी आलंच नाही रे. पण तू मात्र वेगळा विचार करतोयस, हे पुढे कितपत टिकेल किंवा तू त्यात यशस्वी होशील का हे काय मला माहिती नाही, पण तू जे करतोयस ना ते खरंच छान आहे रे, कासव आजोबा समाधानाने म्हणाले. मोंटोला आपण काय वेगळं केलं हे काही समजलं नाही, पण आपण काहीतरी भारी करतोय असं मात्र त्याला वाटलं. आबांनी त्याचं कौतुक केलं होतं.

0: मोंटोची आणि त्याच्या कासव आजोबांची आता खूप गट्टी जमली होती. एक दिवस ते दोघं असंच गप्पा मारत बसले होते तेव्हा समोरून त्यांच्यासारखंच एक कासव त्यांना येताना दिसलं. ती एक कासवी होती आणि गंमत म्हणजे त्या कासवीच्या पाठीवर काहीतरी होतं. मोंटोला कळे ना की तिच्या पाठीवर हे असं काय उगवलंय. आबा, त्या कासवीच्या पाठीवर ते काय आहे? आपल्या दोघांच्या पाठीवर असं काहीच नाहीये, मग तिच्याच पाठीवर असं काय? मोंटोने कुतूहलाने विचारलं. तिच्या पाठीवर इतर परजीवींनी घर केलंय का? नीट पाहून सांग बघू, मला लांबून काही दिसत नाहीये.
1: परजीवी म्हणजे काय?
0: अरे म्हणजे आपल्यापेक्षा छोटे प्राणी असतात ना, ते घर करतात आपल्या पाठीवर. आपण रोज आपले पाठ कवच स्वच्छ ठेवलं तर त्यांना तसं करता येत नाही. पण कदाचित ती जर का आजारी असेल, तिच्यात ताकद नसेल, तर तिला कवच स्वच्छ ठेवता आलं नसेल आणि म्हणून मग इतर छोट्या प्राण्यांनी तिच्या कवचावर घर केलं असणार, आजोबांनी त्यांच्या अनुभवातून मोंटोला सांगितलं.
1: नाही आजोबा, मला नाही तसं वाटत, कारण छोट्या प्राण्यांसारखं काही दिसत नाहीये तिच्या पाठीवर.
0: मग मोंटोने अजून पाय उंच करून नीट बघितलं आणि म्हणाला,
1: आजोबा प्राणी नाही पण तिच्या पाठीवर छोट्या डबीसारखं वाटतंय काहीतरी.
0: डबी? चल काहीतरीच काय मोंटो, थांब मीच बघतो. कासव आजोबांनी बघितलं तर खरंच तिच्या पाठीवर काहीतरी चौकोनी डबीसारखं होतं. आजोबांना ते थोडं विचित्र वाटलं. ती त्यांच्या जवळूनच जात होती म्हणून मोंटोने तिला हाक मारली.
1: हॅलो, मी मोंटो आणि हे माझे आजोबा. तू कोण आहेस?
2: नमस्कार, मी तुमच्यासारखीच एक कासव आहे. माझं नाव प्रथमा.
0: प्रथमा? हे तर माणसासारखं नाव वाटतंय.
2: त्यांनीच ठेवलंय.
1: म्हणजे?
0: मोंटोला कळलंच नाही.
2: सांगते सांगते,
0: असं म्हणत ती त्या दोघांजवळ बसली. थोडा दम खाल्ला आणि तिने सांगायला सुरुवात केली.
2: त्या दिवशी अंडी घालायला म्हणून मी किनाऱ्यावर गेले होते. तो होता

0: सगळ्यात स्वच्छ आणि सुरक्षित असा वेळासचा किनारा. मी तिथे अंडी घातली आणि परत जाताना मला तिथल्या माणसांनी पकडलं. अरे बापरे, ही माणसं खरंच दुष्ट आहेत. नाही नाही नाही, तसं नाहीये. मलाही आधी तसंच वाटलं होतं. मी घाबरलेही होते, सुटकेसाठी धडपड करत होते, पण त्यांनी मला काहीच इजा केली नाही. त्यांनी मला एका मोठ्या टबमध्ये ठेवलं होतं. पण कशासाठी? मोंटोने अधीर होऊन विचारलं. माझं निरीक्षण करायला, माझं वजन, लांबी वगैरे मोजायला. तुला भीती नाही वाटली? कासवाजोबांनी विचारलं. वाटली ना. आधी तर मला हे लोक मारणार असंच वाटलं होतं, पण त्यांनी तसं काहीच केलं नाही. उलट त्यांनी माझी काळजीच घेतली. पण तरीही मला तिथे का ठेवलंय ते मात्र काही कळत नव्हतं. मग काय झालं? मोंटोची उत्सुकता मिनटामिनटाला वाढत होती. मग काही वेळ असाच गेला, काहीच झालं नाही. मला खरं तर कंटाळा आला होता, पण तिथून बाहेरही पडता येत नव्हतं. मग थोड्या वेळाने दोन चार लोक आली. त्यांनी माझ्या पाठीवर काय काय लावलं आणि मग त्यावर ही डबी चिकटवली. मग माझे फोटो काढले आणि मला परत समुद्रात सोडून दिलं. अच्छा, पण ती कसली डबी आहे? कासव आजोबांनी चौकशी केली. ते मला नीटसं कळलं नाही, पण ती बसवत असताना ती माणसं जे बोलत होती ना, ते थोडंफार कानावर पडलं. आणि त्यावरून असं कळलं की मी पाण्यात जिथे जिथे जाईन ते त्यांना या डबीमुळे कळेल. हो, कसं कळेल या डबीमुळे त्यांना? ते मला काय माहीत. अगं, पण तुला दुखत नाही? त्रास होत नाही त्या डबीचा? आजोबांनी काळजीने विचारलं. नाही, काहीच नाही. पाण्यात तर मला तिचं वजन पण जाणवत नाही, त्यामुळे पाठीवर काही आहे असं वाटतही नाही. हे खरंच? ए, मी बघू का जवळून ती डबी कशी येते? मोंटोला आता खूपच उत्सुकता वाटत होती. हा, बघ की. प्रथमाने परवानगी दिली. मग मोंटोने सगळ्या बाजूने फेरी मारली, नीट निरीक्षण केलं आणि म्हणाला, आबा, या डबीवर अजून एक कसली तरी काठी पण आहे. ती मध्येच हलतीये, बघितलं का? हो का, बघू बघू. कासव आजोबांनीही ती काठी पाहिली आणि म्हणाले, अरे हो, खरंच. कशाला बरं बसवली असेल ही डबी त्या माणसांनी? प्रथमा, तुला काही आठवत आहे का ते काही बोलत असतानाचं? प्रथमाने खूप आठवायचा प्रयत्न केला. हा, आठवलं. त्यांना माझा अभ्यास का काय असं, हा अभ्यासच, असंच काहीतरी करायचंय असंच ते काहीतरी बोलत होते. हो, म्हणजे काय करणार? अरे, म्हणजे आपण कुठे जातो, काय खातो, कधी अंडी घालतो वगैरे ते सगळं बघणार. कासव आजोबांनी त्यांचा तर्क सांगितला. हो, पण त्याने काय होईल? तेवढं काही मला नाही सांगता येणार. हां, पण एक मात्र नक्की की सगळीच माणसं काही वाईट नसतात. चांगली माणसंही असतात जगात. आपली संख्या वाढावी त्यासाठी ते असं काय काय करत असतात.
1: अच्छा, पण मग आबा, अशा चांगल्या माणसांची संख्याही वाढायला हवी की नाही? मग त्यासाठी त्यांच्या पाठीवर कोण डबी बसवतं?
0: मोंटोच्या या प्रश्नाने कासव आजोबा आणि प्रथमा पोट डरून खो खो हसू लागले. मोंटोला कळेच ना आपलं काय चुकलं. प्रथमा हसत हसत म्हणाली,
1: आजोबा, तुमचा मोंटो मोठा गमत्या दिसतोय माणसाच्या पाठीवर डबी बसवायला निघालाय.
0: तो माणसांच्या पाठीवर डबी बसवेल का नाही ते माहीत नाही, पण तो आपल्या मित्राला मात्र नक्की शोधणार याची खात्री झाली आहे आता मला.
1: मित्र? कोण मित्र?
0: प्रथमाने गोंधळून विचारलं. मग मोंटो आणि त्याच्या मित्राची सगळी गोष्ट कासव आजोबांनी प्रथमाला सांगितली. वाव, खरंच हा मोंटो फार वेगळा आहे, प्रथमा कौतुकाने म्हणाली. कासव आजोबाही मोंटोच्या कौतुकात सामील होत म्हणाले, हो, आहेच मुळी तो वेगळा. मोंटोला एकदम भारी

0: वाटलं, पण त्याला आता मित्राची खूप आठवण यायला लागली. त्याला वाटलं, मी खूप दिवस इथे राहिलो त्यामुळे मित्राला शोधताच आलं नाही, पण आता त्याला शोधायला जायला हवं खरं, पण आबांना सोडून कसं जायचं? मोंटोला काय करावं कळेच ना. मोंटोच्या चेहऱ्यावरून त्याच्या मनातले हे विचार कासव आजोबांनी लगेच ओळखले आणि ते म्हणाले, मोंटो बेटा, तुला आता मित्राला शोधायला निघायला हवं. तुला इथे राहून बरेच दिवस झाले, पण आता मात्र तू जा हं त्याला शोधायला.
1: पण आबा, तुम्हाला सोडून मी कसा जाऊ? तुम्ही पण चला ना माझ्या बरोबर.
0: अरे, मी आता म्हातारा झालोय, जरा थकलोय, त्यामुळे मला आता एवढा प्रवास नाही जमणार. पण तुला अजून खूप काही फिरायचंय, बघायचंय, शिकायचंय, तुझ्या मित्राला शोधायचंय. तेव्हा तू जा आता, माझी काळजी करू नकोस हां.
1: पण आबा.
0: मोंटो, आता पण बीण काही नाही हां, तू निघ बघू इथून. मोंटो निराश होऊन तिथून निघाला. रडवेला झाल्याने आता त्याच्या डोळ्यात पाणीही जमा झालं होतं. तसं कासव आजोबांनी त्याला जवळ घेतलं आणि एक घट्ट मिठी मारली आणि म्हटलं, मोंटो, तुला जेव्हा माझी आठवण येईल तेव्हा डोळे मिटून घे आणि बघ, मी तुझ्याजवळच असेन नेहमीच. आता डोळे पूस बघू आणि निघ, तुझा मित्र तुझी वाट बघतोय, जा. त्यांचं हे बोलणं ऐकून प्रथमानेही हळूच डोळे पुसले आणि त्यांचा निरोप घेतला. आता प्रथमा तिच्या प्रवासाला आणि मोंटो त्याच्या मित्राला शोधायला निघाला. कासव आजोबा मात्र कितीतरी वेळ हात हलवत उभे

0: आपण ऐकत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट. पुस्तकांच्या विश्वात हरवताना डोळ्यांना मिळते नवी दृष्टी, अक्षरांच्या या सुंदर प्रवासात उलगडते अनोखी सृष्टी. या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 89 29 30 41 42.

मोंटो आता दिवसभर पोहत मित्राला शोधत असे. पोहताना मोंटोला पाण्यातले बरेच वेगवेगळे प्रदेश लागत, कितीतरी वेगळे प्राणी भेटत. मोंटोला वाटे, इतके वेगवेगळे प्राणी मला दिसले पण माझा मित्रच कसा अजून भेटत नाही. इतक्या वेगवेगळ्या ठिकाणी मी जाऊन आलो पण हा मित्र कुठे लपून बसला आहे कळतच नाहीये. मित्र सापडत नाही म्हणून मोंटो आता खट्टू झाला होता, पण त्याने प्रयत्न मात्र सोडले नाहीत. असे कितीतरी दिवस गेले. आजही मोंटो सकाळी लवकर उठला आणि मित्राला शोधायला बाहेर पडला. किती वेळ तो आपल्याच नादात पोहत होता कुणास ठाऊक, आणि एकदम त्याला मोंटो अशी हाक ऐकू आली. त्याने चमकून इकडे तिकडे पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं. त्याला वाटलं, मला नक्की पास झाला असणार. एवढ्यात त्याला परत मोंटो अशी हाक ऐकू आली. अरे परत मोंटो, कोण हाक मारतय, इथे तर कोणीच दिसत नाहीये. हॅलो, कोणी आहे का इथे, कोण हाक मारतय मला, बोला की. असं म्हणत मोंटो आता नीट बघू लागला. तेवढ्यात एका मोठ्या शेवाळ्याच्या मागून एक त्याच्यासारखाच कासव त्याच्याकडे येताना दिसलं. हे तू हाक मारतोयस मला, असं विचारत मोंटो त्याच्याकडे पोहत

जाऊ लागला. हो मोंटो, कसा आहेस? त्या कासवाने विचारलं. हे तू मला कसा काय ओळखतोयस? कोण आहेस तू? अरे मोंटो, मला ओळखलं नाहीस तू? विसरलास मला? मोंटो गोंधळला. कोण बरे आहे हा? हा मला ओळखतो, माझं नावही याला माहिती आहे, मग माझ्याच कसं लक्षात नाही? मोंटोला गोंधळलेला बघून ते कासव म्हणालं, अरे मोंटो, आपला जन्म झाल्यावर वाळूतून समुद्रात जाताना नव्हतो का भेटलो आपण? विसरलास? मोंटोला क्षणभर आपण काय ऐकलं तेच कळलं नाही, आणि मग एकदम लक्षात आल्यावर त्याला विश्वासच बसे ना. ओ, तो तू आहेस माझा मित्र खरंच? हो मोंटो हो, पण मी तो नाहीये, ती आहे, तुझीच लहानपणीची मैत्रीण, ती कासवी म्हणाली. मोंटोने तिच्याकडे नीट बघितलं, मग म्हणाला, अरे हो खरंच की? अगं पण मग इतकी वर्ष तू कुठे होतीस? मी तुला किती शोधलं, आपण एकत्रच गेलो ना आपल्या समुद्रातल्या घरी, मग आपण भेटलो कसे नाही? मोंटोला आता राहावतच नव्हतं, त्याला आनंद तर झाला होताच, पण या मैत्रिणीविषयी जाणून घ्यायला तो अगदी अधीर झाला होता. अरे हो हो मोंटो, जरा दम धर, किती घाई, सांगणार सगळं सांगणार, कासवी म्हणाली. पण मोंटोला कुठे धीर होता, तो म्हणाला, ए आता वेळ नको घालू, सांग ना पटकन. हो बाबा हो, ऐक. अरे आपण दोघे बरोबरच चालत जात होतो ना, आता दोघं मिळून छान खेळू अशा विचारात असतानाच भस्कन एक मोठी लाट अंगावर आली माझ्या. तू छान पोहत गेलास आतमध्ये, पण माझ्या मात्र नाका तोंडात पाणी गेलं, मला पाण्याबाहेरही श्वास घेता येईना, किती वेळ मला त्रासच होत होता, बराच वेळ मी वाळूवर नुसती पडून होते. मग हळूहळू परत समुद्रात जायचा धीर केला. त्या विश्रांतीमुळे असेल किंवा कशाने ते माहीत नाही, पण नंतर मात्र मला श्वास घ्यायला छान जमायला लागलं. मग मी आपल्या समुद्राच्या घरात आले, पण तोपर्यंत तू निघून गेला होतास रे, आणि मीही कुठल्या वेगळ्या दिशेला भरकटले ते मलाही कळलंच नाही. आपले मार्ग तिथेच जे बदलले ते आजपर्यंत, पण आज मात्र आपण इतक्या वर्षांनी असे अचानक भेटतोय, मला खरंच खूप खूप आनंद झालाय मोंटो, खूप आनंद झालाय. हो मला पण खूप आनंद झालाय, मी आजपर्यंत फक्त तुलाच शोधत होतो, आणि आज तू भेटलीस, मला खरंच किती आनंद झालाय म्हणून सांगू. ए पण तू मला इतक्या वर्षानंतर कसं ओळखलंस? मोंटो तुला कसं विसरीन, तू इतरांपेक्षा खूप वेगळा आहेस मोंटो, कसं ते नाही सांगता येत मला, पण तुला बघितल्यावरच वाटलं की तू मोंटोच असणार म्हणून. अरे आबा पण मला वेगळा म्हणायचे, तूही वेगळा म्हणतेस, पण मी दिसतो तर तुमच्यासारखाच, मग मी वेगळा कसा? मोंटोला काहीच कळलं नाही. कसं सांगू, नाही कळत मला, पण कसं ते एक दिवस तुझं तूच सिद्ध करशील बघ मोंटो, कासवी अगदी खात्रीने म्हणाली. मोंटोला तिचं म्हणणं नीटसं कळलं नाही, पण त्याने फारसं लक्षही दिलं नाही, कारण त्याला आता तिच्याशी खूप गप्पा मारायच्या होत्या इतक्या वर्षांच्या राहिलेल्या. गप्पांमध्ये असे कितीतरी दिवस गेले, ते दोघं त्या शेवाळ्याच्या बेटात आता चांगलेच रमले होते. आणि मग एक दिवस कासवी मोंटोला म्हणाली, आता आपली निरोपाची वेळ आली मोंटो, मला परत किनाऱ्यावर जायला हवं. का? परत कशाला जायचं आता किनाऱ्यावर? मोंटोला कळलंच नाही. मोंटो, अरे अंडी घालायला किनाऱ्यावरच जावं लागतं. मोंटोला ते ऐकून खूप आनंद झाला, तो म्हणाला, खरंच? मग आपण दोघे जाऊ की? निरोप कशाला घ्यायचा? अरे असं नसतं मोंटो, मादी जाऊन अंडी घालते, तुम्ही निघून जाता. असू दे ना, पण तरी मी येतो की तुझ्या बरोबर, येऊ का? मोंटोने आशेने विचारलं. येतोस, आणि तुला कोणी खाल्लं, कोणी पकडू

नेलं तर कासवीच्या या प्रश्नावर मात्र मोंटोला काहीच उत्तर सुचलं नाही. आता मला जायला हवं असं म्हणून तिने त्याचा निरोप घेतला आणि निघालीही. बऱ्याच लाटा पार करून ती एकदाची किनाऱ्याला लागली. ओल्या वाळूवरून चालत मग हळूहळू कोरड्या वाळूकडे जाऊ लागली. निरीक्षण करून तिने योग्य जागा निवडली आणि खड्डा खणायला घेतला. खड्डा खणून झाल्यावर शांतपणे तिने अंडी खड्ड्यामध्ये घातली आणि मग वरून परत वाळू लोटून खड्डा बुजवला. खड्डा बुजवताना याच पिल्लातून परत एखादा कुणी मोंटो जन्म घेईल का या विचाराने तिला आनंद वाटला. अंडी घालून समुद्रात परतताना तिला एकदम मोंटोची आठवण आली. इतक्या वर्षांनी तिला भेटलेला तिचा बालपणीचा मित्र, पण आता परत ते वेगळे झाले होते. मोंटो कुठे गेला असेल? परत भेटेल का मला? असे विचार तिच्या मनात येऊन ती अजूनच रडवेली झाली. हळूहळू पोहत पुढे जाताना तिला परत ते शेवाळ्याचं बेट लागलं आणि बघते तो त्या शेवाळ्याच्या बेटात तिचा मोंटो तिथेच बसलेला तिला दिसला. त्याला पाहून तिला आश्चर्याचा धक्काच बसला. अरे मोंटो, तू अजून इथेच? तू गेला नाहीस तुझ्या प्रवासाला? कसा जाणार मी? मला परत माझ्या मैत्रिणीला सोडून जायचं नव्हतं ना, म्हणून इथेच थांबलो. आता आपण दोघे एकत्रच राहूया. अजून कितीतरी प्रदेश आपल्याला फिरून बघायचेत, अजून कितीतरी शोधायचंय, शिकायचंय, ते सगळं सगळं करूया, पण दोघांनी एकत्र राहून. कासवीला ते ऐकून खूप खूप आनंद झाला. ती मोंटोला म्हणाली, बघ बघ मोंटो, मी तुला म्हटलं होतं ना की तू इतरांपेक्षा वेगळा आहेस म्हणून. बघ, आज ते तुझं तूच सिद्ध केलंस मोंटो. मी खूप खुश आहे. मोंटोही मनापासून हसला. दोघांनी एकमेकांना आनंदाने एक घट्ट मिठी मारली. दोघेही खूप खूप खुश होते. आता त्यांना आपला सोबती मिळाला होता ना, अगदी कायम.

ऋचा नामजोशी यांनी लिहिलेल्या आणि वाचलेल्या मोंटो या पुस्तकाचं क्रमशः वाचन आत्ताच आपण ऐकलं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते सुमित श्रीबाद यांच्यासह मी ऋचा नामजोशी. देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमातून आता आपला निरोप घेते. नमस्कार.

0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
1: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 29 30 41 42.
2: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.

0: आपण ट्यून केलंय पुणे विविध भारती 101 FM. संध्याकाळचे ठीक 5:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत पुना आय केअर सांज धारा.
1: पुना आय केअर सांज धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
0: सुरुवातीला ऐकवत आहोत लता मंगेशकर यांच्या स्वरात राजा भढे यांची गीतरचना, संगीतकार हृदयनाथ मंगेशकर.

लता मंगेशकर यांच्या स्वरात राजा बढे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं. आपण ऐकत आहात पुन्हा आय केअर सांजधारा, पुणे विविध भारती 101 FM वरून.

0: पुना आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94-22-311-106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन. पुना, गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुना गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन, अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: हर घर में

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: रामदास कामत यांच्या स्वरात वीणा चिटको यांची गीतरचना, संगीतही वीणा चिटको यांचंच।

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73-502-77-77-9. पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज. प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
1: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
0: हो,
1: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
0: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
1: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झालीये,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, टिळक रोड, पुणे.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

हे होतं अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या युगलस्वरात हेच माझं माहेर या चित्रपटातलं शांता शेळके यांचं गीत संगीत होतं अशोक पत्की यांचं.

0: सुरेश वाडकर यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत साज होता श्रीनिवास खळे यांचा.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुना आय केअर सांज धारा.
2: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा. रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये आमरसासह दोन स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी. जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
3: APS. नकळत बिछाना ओला करणाऱ्या मुलांसाठी उपयुक्त होमिओपॅथिक गोळ्या APS.
4: तीन पिढ्यांहून अधिक काळ अनुभव सिद्ध APS. होमिओ लॅबोरेटरीज पुणेचे एक दर्जेदार उत्पादन APS.
2: संगीताचं माधुर्य, ध्यानाची शांतता आणि भक्तीची दिव्यता हे तिन्ही अनुभवण्यासाठी या एका अविस्मरणीय भक्तिमय संध्याकाळी मेलडी ऑफ भक्ती मध्ये सहजयोग परिवार पुणे सादर करत आहे परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणित मेलडी ऑफ भक्ती या संगीत, योग आणि ध्यानाचा एक अद्वितीय उत्सव. प्रसिद्ध कलाकारांच्या भक्तिमय सादरीकरणासह अनुभवा अंतर्मनाला स्पर्श करणारा आनंद आणि आध्यात्मिक उन्नती. शनिवार 27 जून संध्याकाळी 5 ते 8 बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे. प्रवेश पूर्णपणे विनामूल्य. आजच नोंदणी करा मेलडी ऑफ भक्ती डॉट इन या वेबसाईट वर. मेलडी ऑफ भक्ती, जिथे संगीत बनतं ध्यान आणि ध्यान बनतं आनंद.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

आशा भोसले यांच्या स्वरात सुवासिनी चित्रपटातलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सुधीर फडके यांचं. पुन्हा आय केअर सांधारा कार्यक्रमात शेवटी ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांची गीतरचना, संगीतकार अशोक पत्की.

0: पुन्हा आयकेअर सांजधारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा आयकेअर मिशन हेल्दी आईज.
1: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. संध्याकाळचे 6 वाजलेत. ऐकूया पुणे वृत्तांत.
2: विविध भारती पुणे संध्या खान सादर करत आहे पुणे वृत्तांत. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याला पुणे जिल्हा सत्र न्यायालयानं दोषी ठरवलं असून शिक्षेची घोषणा 29 जून रोजी करण्यात येणार आहे. ज्या ज्या कलमांखाली खटला चालला ते सर्व गुन्हे सिद्ध झाले आहेत. त्यापैकी 2 गुन्ह्यांमध्ये फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. एका गुन्ह्यात आजन्म जन्मठेपेची तर एका गुन्ह्यात 14 वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतानाही विविध पुराव्यांच्या आधारे 21 मे पासून दैनंदिन सुनावणी झाल्यानंतर अवघ्या 55 दिवसात अंतिम निर्णयाच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेला हा राज्याच्या न्यायालयीन इतिहासातील अत्यंत वेगानं चाललेला खटला मानला जात आहे. लोहगड हत्याकांड प्रकरणात विशेष तपास पथक नेमण्याचे निर्देश तालिका अध्यक्ष राजू खरे यांनी आज विधानसभेत दिले. याबाबतचा मुद्दा सभागृहात सुनील

शेळके यांनी उपस्थित करताना हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्याची मागणी केली होती. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणी विशेष तपास पथक नेमण्याची मागणी केल्यावर तालिका अध्यक्ष राजू खरे यांनी हे निर्देश दिले. त्याला हरकत घेत भास्कर जाधव यांनी तालिका अध्यक्षपदावरील व्यक्तीला असे निर्देश देण्याचे अधिकार आहेत का असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर अध्यक्ष निर्णय देतील असं त्यांनी स्पष्ट केलं. केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या स्थापनेला 5 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त देशभरात येत्या 29 जून ते 6 जुलै या कालावधीत सहकार सप्ताह साजरा करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यातील सहकारी बँका, पतसंस्था, गृहनिर्माण संस्था, कृषी संस्था, प्रक्रिया संस्था तसंच ग्राहक संस्थांनी या सप्ताहात सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन सहकार आयुक्त आणि सहकारी संस्था निबंधक दीपक तावरे यांनी केलं आहे. सहकार आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक उच्चस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. राज्यात अवैध प्रवासी वाहतुकीमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून अशा वाहनांचे परवाने रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत दिली. राज्यातील वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील ताण लक्षात घेऊन एसटी महामंडळासाठी 8300 नवीन बसगाड्या खरेदी करण्यात आल्या असून पुढील 2 ते 3 महिन्यात दर अर्ध्या तासाने बससेवा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा मानस असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं दिलेल्या विविध सवलत योजनांमुळे आर्थिक वर्ष 2026-27 पहिल्या तिमाहीत आतापर्यंत सुमारे 3,80,000 अधिक मालमत्ताधारकांनी मालमत्ता कराचा भरणा केला आहे. त्यापैकी 3,62,057 मालमत्ताधारकांनी महापालिकेच्या विविध सवलतींचा लाभ घेतला आहे. नागरिकांनी 30 जूनपूर्वी कर भरून उपलब्ध सवलतींचा लाभ घ्यावा असं आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेनं केलं आहे. शनिवार रविवार तसंच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सर्व क्षेत्रीय कार्यालयात मालमत्ता कर भरता येऊ शकेल. आळंदी रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या उद्देशानं विश्रांतवाडी चौक ते फुलेनगर दरम्यानचा BRT मार्ग काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमतानं पुण्यातील BRT सेवा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वारगेट कात्रज आणि नगर रस्त्यावरील BRT मार्ग हटवण्यासही मंजुरी देण्यात आली असून ही कार्यवाही पुढील 8 दिवसात पूर्ण करण्याचे आदेश महापौर मंजुषा नागपुरे यांनी प्रशासनाला दिले आहेत. पुण्याच्या प्रादेशिक पारपत्र कार्यालयात पारपत्र सेवा दिवस 2026 साजरा करण्यात आला. 24 जून 1967 या दिवशी देशात पारपत्र कायदा लागू करण्यात आला होता. त्यानिमित्तानं दरवर्षी या दिवशी पारपत्र सेवा दिवस साजरा केला जातो. गेल्या 10 वर्षात पारपत्र सेवा व्यवस्थेचा विस्तार लक्षणीयरित्या झाला आहे. 2014 देशात 77 पासपोर्ट सेवा केंद्र होती, तर आज पारपत्र सेवा केंद्र आणि टपाल कार्यालय पारपत्र सेवा केंद्र मिळून त्यांची संख्या 545 पर्यंत पोहोचली आहे. हवामान. पुणे आणि परिसरात आज सकाळपासून आकाश ढगाळ होतं. पुणे जिल्ह्यात घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.

0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
1: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 29 30 41 42.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

0: मंडळी सांगा बरं, हे गाणं कुठल्या चित्रपटातले? बरोबर, 1951 साली प्रदर्शित झालेला अलबेला हा चित्रपट आठवतो ना? कथा, पटकथा आणि दिग्दर्शन भगवान दादा यांचं होतं आणि कलाकार होते स्वतः भगवान दादा आणि गीता बाली. या चित्रपटामध्ये सी रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेल्या सगळ्याच गाण्यांचं प्रचंड कौतुक झालं आणि ती लोकप्रिय देखील झाली बरं का. आत्ताच आपण ऐकलेलं शोला जो भडके, हे गाणं, ये दिवाना ये परवाना यांसारख्या गाण्यामध्ये अनेक वेस्टर्न म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स वापरलेली आहेत, ज्यामध्ये बोंगो, ट्रम्पेट, सेक्साफोन अशा इन्स्ट्रुमेंटचा आणि कॅबरे डान्सवरती जे गाणं वापरलं जातं तशा प्रकारच्या गाण्याचा वापर केला गेला होता. असं म्हणतात की सी रामचंद्र यांनी स्वतः चितळकर यांच्या भूमिकेत चित्रपटातली बरीच पुरुष गीतं गायली आणि स्त्री गीतं लता मंगेशकर यांनी गायली. अहो, यातली गाणीच बघा ना, शोला जो भडके, श्याम ढले खिडकी तले, बलमा बडा नादान रे, दिवाना परवाना, भोली सुरत दिल के खोटे किंवा धीरे से आजारी अखी अनमे, किती गाजली ना ही गाणी. क्लासिक गाण्यांसह अत्यंत विनोदी ढंगाने जाणारा हा चित्रपट म्हणजेच अलबेला. याच चित्रपटाबद्दलच्या अजूनही काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगूट आणि देहू.
0: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगूट आणि देहू.
0: संपर्क 1909-3941-42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत.

1951 मध्ये प्रदर्शित झालेल्या अलबेला या चित्रपटातलं हे गाणं गायलं होतं लता मंगेशकर आणि चितळकर यांनी, आणि संगीत होतं सी रामचंद्र यांचं. भगवान दादांना राज कपूर यांनी सांगितलं होतं की एखादा असा चित्रपट तू बनव, आणि भगवान दादांनी हे ऐकलं सुद्धा. हा चित्रपट बनवताना त्यांनी खूप मोठा धोका देखील पत्करला बर का, कारण त्यांना खात्री होती की हा चित्रपट यशस्वी होणारच. त्यामुळे त्यांनी आपल्या जवळची सगळी मालमत्ता वितरकांकडे गहाण ठेवली होती, पण त्यांचा विश्वास खरा ठरला आणि चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला. त्या काळात राज कपूर, देवानंद यांसारखे अभिनेते खूपच लोकप्रिय होते, पण असा कुठलाही नायक नसलेला अलबेला चित्रपट गीता बाली यांनी नाकारला. पण नंतर मात्र त्यांनी स्वतःचं मत बदललं आणि चित्रपट स्वीकारला सुद्धा. चित्रपटात शोला जो भडके हे गाणं जेव्हा लागायचं ना, त्यावेळेला चित्रपट पाहायला आलेले प्रेक्षक गाणं आवडल्याबद्दल पडद्यावर नाणी किंवा पैसे फेकायचे, आणि हे सगळं चित्रपटगृहांमध्ये सफाई करणारे कर्मचारी गोळा करायचे. या गाण्यामुळे त्यांचे दिवस पालटले असं म्हणतात, आणि सफाई कर्मचारी संघटनेनं भगवान दादा यांचे आभार देखील मानले. गम्मत आहे ना? अशाच चित्रपटाच्या गमती जमती मी तुम्हाला सांगणारे देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. आता ऐकूयात लता मंगेशकर आणि चितळकर यांच्या स्वरातलं सी रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेलं हे एक सुंदर गीत.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: आपण ट्यून केलंय पुणे विविध भारती 101 FM. संध्याकाळचे 6:15 वाजलेत. प्रसारित करत आहोत सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: आशा भोसले यांच्या स्वरात शांता शेळके यांची गीतरचना ऐकत आहोत. संगीतकार श्रीधर फडके.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: शोभा गुरटू यांच्या स्वरात उमाकांत काणेकर यांचं गीत, संगीतकार श्रीकांत ठाकरे.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: महानंदा चित्रपटातलं शांता शेळके यांचं गीत ऐकवत आहोत. संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, स्वर आहेत लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांचे.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: कर लॉन्स वडकी नाला पुणे। मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची। संपर्क 9921055575 9921057575। आंबेकर लॉन्स।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।

0: बाब बोरकर यांची गीतरचना आपण ऐकली. स्वर आणि संगीत होतं पंडित जितेंद्र अभिषेके यांचं. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, गीतांजली.
1: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
2: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
1: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
2: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग IVF सेंटर, हडपसर, पुणे.
1: संपर्क 78-23-84-11-20
2: 7823-84-1120.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात पुत्र भावा ऐसा या चित्रपटातलं पी सावळाराम यांचं गीत, संगीतकार वसंत प्रभू.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: पॅरालिसिस साठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली कार्यक्रमात शेवटी आशा भोसले यांच्या स्वरात सुरेश भट यांची गीतरचना, संगीतकार हृदयनाथ मंगेशकर।

0: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: आपण ट्यून केलंय पुणे विविध भारती 101 FM. संध्याकाळचे 7:15 वाजलेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके.
2: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोपटे. श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
4: नमस्कार
3: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजानत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
4: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना ज्या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
3: बर.
4: ही श्री गजानत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी

0: की ही मलयाळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेनी हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेले आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो म्हणूनच याचं पावित्र्य टिकून आहे.
1: अच्छा, मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
0: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजानत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिट हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो. तो म्हणजे दीपावली मधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिट आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता वेगळी पूजा न मांडता फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजानत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती, धनवृद्धी, आर्थिक वाढ, व्यवसायात वाढ, प्रगती यासाठीच आहे.
1: बर, पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
0: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
1: दीपावली.
0: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
1: अर्थातच लक्ष्मी पूजन.
0: कुठल्या दिवशी येतं?
1: अमावस्येला.
0: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
1: बरोबर आहे.
0: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
1: हो.
0: घरातली जळमट काढता.
1: खरे.
0: म्हणजे काय तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
1: बरोबर.
0: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय?
1: अमावस्येचा.
0: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती. मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
1: अरे वा, मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
0: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
1: का?
0: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
1: अच्छा.
0: जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
1: बर, पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
0: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
1: बर.
0: अनेक ग्राहकांशी याच्यावर वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी तुम्ही देत का नाही.
1: हो.
0: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब.
1: अच्छा.
0: रजत म्हणजे चांदी. आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातू मध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली.
1: बर.
0: कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली.
1: अच्छा.
0: आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातू मध्ये अंगठी करायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
1: हा,
0: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता. आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 नाही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
1: दादा, आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
0: तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर बेटा, लक्षात ठेव तुला हेच विचारायचंय ना, मंथली प्रॉब्लेम्स.
1: करेक्ट करेक्ट.
0: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
1: हो हो.
0: बरोबर ना.
1: बरोबर बरोबर.
0: मला सांग, हे नैसर्गिक आहे का? नाही
1: आहे.
0: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?
1: बरोबर.
0: देवानी दिलेले आहे.
1: हो.
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे. त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही

0: विद्यार्थी द्यायला सुरुवात करायचो.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने 4 महिने 6 महिने कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
1: वा वा वा.
0: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात. चांगले दिवस आहेत. पण अंगठी धारण करण्यासाठी नाही, ह्या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशी सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
1: अच्छा दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झालीय, त्यामुळे मागणीही वाढली आहे. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या पोटाचं माप लागणार. त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केलात तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा.
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन 2 लाईन 3 लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये, अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके.
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बरं.
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात, त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती 1 लाईनची 2 लाईनची 3 लाईनची कुठल्या धातूमध्ये हवी त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल, म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का, युरोप किंवा US मधून येणारे लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
1: हो.
0: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
1: करेक्ट.
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर.
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा.
0: पण पुढच्या वर्षी पुन्हा येताना ते डिसेंबर मध्येच येणार
1: आहे. बरोबर आहे.
0: तेव्हा परत 1 वर्ष पुढे जाईल, तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधेमध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजांत लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93 56 360 175 किंवा 93 56 370 970 किंवा 83 90 212 143 किंवा 98 81 211 748. आमचे लँडलाईन नंबर्स: 020 244 78 286 किंवा 020 244 80 135.
2: हा कार्यक्रम आपण ऐकला पुणे विविध भारती 101 FM वरून. रंजना जोगळेकर यांच्या स्वरात सुधीर मोघे यांची गीतरचना ऐकवत आहोत संगीतकार श्रीधर फडके.

0: आपण ट्यून केलंय पुणे विविध भारती 101 FM. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा.
1: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक मल्टी स्टेट बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
0: पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वर महाराजांची भक्तिरचना. संगीतकार राम फाटक.

0: आर एन पराडकर यांच्या स्वरात पारंपरिक भक्तिरचना आपण ऐकली.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरी नामाचा.
2: आम्ही सतत बदलत आहोत, आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात अनमोलाची साथ.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: कविवर्य बा भ बोरकर यांची भक्तिरचना ऐकत आहोत. स्वर आणि संगीत पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी.

0: बाब बोरकर यांची भक्तिरचना आपण ऐकली. स्वर आणि संगीत होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरिनामाचा.
2: पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.

0: देगा। रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात संत नामदेव महाराजांची रचना ऐकवत आहोत। संगीत आहे कमलाकर भागवत यांचं।

0: सुधीर फडके यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वर महाराजांची रचना आपण ऐकली. संगीत होतं मधुकर गोळवलकर यांचं. आणि याबरोबरच पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा हा कार्यक्रम समाप्त करत आहोत.
1: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
0: यानंतरचा कार्यक्रम हवा महल काही क्षणातच.

0: समीर के बोलते जतिन ललित की तर्ज थी फिल्म का नाम था कभी खुशी कभी गम।
1: श्रोते हो दररोज संध्या का 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज।
2: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
3: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका प्रायोजक पुणे पीपल्स बँक विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।

0: वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट।
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
4: आणि स्वामिनीचा मान्सून इश्य सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, डिझेल अँड बिल्डिंग, पुणे।
5: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: दररोज संध्याकाळी 6:15 वाजता जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम मोस्तुते, सांधे दुखी आणि गुडघे दुखीवर रामबाण उपचार.
2: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरी नामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.

0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी।
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर।
2: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
3: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम। डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
4: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली। इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री।

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ट्यून केलंय पुण्यातलं सर्वात लोकप्रिय एफ एम चॅनल पुणे विविध भारती 101 FM. रात्रीचे ठीक 11 वाजलेत. प्रसारित करत आहोत डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: गेली अनेक दशकं ज्यांच्या सुमधुर सुरावटींनी रसिकांचं भावविश्व व्यापून टाकलं आहे असे हिंदी चित्रपटसृष्टीतले अत्यंत लोकप्रिय संगीतकार मदन मोहन यांचा आज जन्मदिवस. त्यानिमित्त आज ऐकूया मदन मोहन यांच्या सुरेल संगीतानं सजलेली नटलेली मधुर गीतं.

0: लता मंगेशकर यांच्या स्वरात अनपड चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. रचना होती मेहंदी अली खान यांची. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: मदन मोहन यांच्या संगीतानं सजलेलं यानंतरचं गीत देख कबीरा रोया या चित्रपटातलं राजेंद्र कृष्ण यांचं मन्ना डे यांच्या स्वरात.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला केपूल।
1: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या। 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 95 95 24 25 59।

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।

0: लता मंगेशकर यांच्या स्वरात बहाना चित्रपटातलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल.
1: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 9595242559.
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: मदन मोहन यांचा संगीत साज असलेलं यानंतरचं गीत जहां आरा चित्रपटातलं राजेंद्र कृष्ण यांचं ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल पुणे विविध भारती 101 FM वरून.
1: पॅरालिसिस साठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: देगा।
1: रमेश डाईंग, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।

0: हे होतं मोहम्मद रफी यांच्या स्वरात आपकी परछाई या चित्रपटातलं राजा मेहंदी अली खा यांचं गीत. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: दस्तक चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

संगीतकार मदन मोहन यांच्या संगीताचा साज असलेली सुमधुर गीतं आपण ऐकत आहात. शेवटी ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात वो कौन थी चित्रपटातलं राजा मेहंदी अली खां यांचं गीत.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: आपण ट्यून केलंय पुणे विविध भारती 101 FM. रात्रीचे 11:30 वाजलेत. आमचे आजचे कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. 101 MHz वर पुन्हा आपली भेट उद्या 5:50 वाजून जय हिंद.